श्रोतेहो नमस्कार आणि शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं आजच्या या प्रसारणात स्वागत आहे. आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲप आणि तुमच्या रेडिओ सेटवर. आज रविवार भारतीय सौर दिनांक 29 भाद्रपद शके 1948 अर्थात 20 सप्टेंबर 2026. प्रारंभ करूया आजच्या या प्रसारणाला मंगल ध्वनीनं.

शुद्ध होस ठीक 6 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी से हे अमरावती केंद्र आहे एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ॲपवर. ठीक 6:05 आणि 48 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भक्ती संगीत.

आजच्या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करतोय सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या भक्तिगीताने. संगीत नियोजन आहे श्रीधर फडके.

श्रुति हो यानंतरची भक्ती रचना आहे संत तुकाराम महाराजांची. स्वर आहे सुरेश वाडकर यांचं आणि संगीत नियोजन प्रभाकर पंडित यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम भक्ती संगीत आणि यानंतरची भक्तिरचना आहे संत एकनाथ महाराजांची. संगीत नियोजन श्रीधर फडके यांचं आणि स्वर शंकर महादेवन यांचं.

श्रुती हो यानंतर ऐकूयात केदार पंडित यांच्या संगीत संयोजनामध्ये संगीता जोशी यांची शब्दरचना, स्वर पंडित संजीव अभ्यंकर यांचा।

श्रुती हो, यानंतर ऐकूया योगिता गुडबोले आणि अमित गोखले यांच्या स्वरामध्ये ही देशभक्तीपर गीतरचना. संगीत संयोजन प्रसाद रानडे यांचं.

श्रोते हो, हे गीत होतं योगिता गोडबोले, अमित गोखले आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. आणि या गीतासोबतच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी संपविता होत.

आकाशवाणी से हे अमरावती केंद्र आहे एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ॲपवर. श्रोते हो, ठीक 6:35 आणि 3 सेकंद झालेले आहेत. आता जाणून घेऊया आज आणि उद्या आपल्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा. या रूपरेषेनंतरच ठीक 6:40 विचारपुष्प हे सदर. यामध्ये आज लेखक दया पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन, लेखन प्राध्यापक डॉक्टर च व्ही जोशी यांचं, तर वाचन स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. 6:55 दिनविशेष, 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 आनंद घेऊ सुगम संगीताचा. 8:40 एक ही फिल्म से हा कार्यक्रम. ठीक 10 स्थानिक प्रसारणातील कार्यक्रमामध्ये युवावाणी हा कार्यक्रम. यामध्ये

आजच्या धकाधकीच्या जीवनात युवकांसाठी ध्यान आणि कौशल्य या विषयावर अंकित होले यांच्याशी श्यामली देशमुख यांनी साधलेला संवाद आपल्याला ऐकता येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. ठीक 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. 11:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित पत्र फरमाईशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन. ठीक 12:00 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे आपण कार्यक्रम ऐकाल. सायंकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये समन्वित कार्यक्रम कीर्तन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. श्रोतेहो, आता उद्या म्हणजे सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 प्रसारित होणारे कार्यक्रम असे असतील. सकाळी 6:05 भक्ती संगीत, 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा, 6:40 विचारपुष्प, यामध्ये घराचं घरपण या विषयावर चिंतन, लेखन प्राध्यापिका डॉक्टर लीला गोविलकर यांचं, तर वाचन स्वर असेल भारती कुलकर्णी यांचं. ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. 6:55 दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 आपण आनंद घ्याल मिश्र संगीताचा. 8:40 जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील किशोर पवार. ठीक 10:00 स्थानिक प्रसारणातील विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमामध्ये महिलांचं सामाजिक स्थान या विषयावर लेखिका सामाजिक कार्यकर्ता रजिया सुलताना यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा पहिला भाग आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. 10:30 आपण आनंद घ्या मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा अर्थातच प्रसारित करू कार्यक्रम गीतगंगा. 11:00 नवीन हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम नए तराने. दुपारी 12:00 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकाल. दुपारी 1:00 विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकाल. ठीक सायंकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकाल. आम्ही हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. या व्यतिरिक्त प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या तसेच हिंदी आणि इंग्रजी बातम्या मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून त्याच्या नियोजित वेळेस आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 6:43 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत सदर विचारपुष्प. यामध्ये आज लेखक दया पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन, लेखन प्राध्यापक डॉक्टर च वी जोशी यांचं, तर वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं.

दगडू मारुती पवार अर्थात दया पवार मराठीतलं आणि त्यातल्या त्यात दलित साहित्यातलं महत्त्वाचं नाव आहे. 15 सप्टेंबर 1935 रोजी दया पवारांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोल्या तालुक्यातील धामणगाव इथं झाला. काही दिवस त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात प्रयोगशाळेत काम केलं. मुंबईत दया पवार रेल्वेत कारकून म्हणून नोकरी करीत होते. कामाठीपुऱ्यातलं रेड लाईट एरियातलं जीवन त्यांना माहीत होतं. तिथं 10 बाय 12 फूट आकाराच्या खोलीतलं जीवन त्यांनी अनुभवलं. आई वडील कामगार होते. जातीभेदाच्या जाचात जगताना कोणकोणते अनुभव आले याचं चित्रण त्यांनी साहित्यातून मांडलं. दलित लेखकांना प्रकाशनाच्या क्षेत्रात स्थान नव्हतं तेव्हा दया पवारांनी कविता लिहिल्या. 1960 दरम्यान पवारांनी रोमॅन्टिक कविताही लिहिल्या. 1960 लघु नियतकालिकाची चळवळ सुरू झाली आणि दलितांना त्यांच्या लेखनासाठी एक व्यासपीठ मिळालं. 1969 दया पवारांनी कोंडवाडा हा कविता संग्रह प्रकाशित केला. दया पवार कविता सादर करीत. बाईमी धरण धरण धरण बांधिते ही त्यांची एक गाजलेली कविता होती. दया पवारांचा आवाज पहाडी होता. बाबूराव बागुल, जवी पवार, दया पवार, नामदेव ढसाळ हे विद्रोही नकाराच्या कविता लिहित होते. यातून दलित साहित्य चळवळीला चालना मिळाली. हे सारेजण आपलं जगणं लेखनातून मांडत होते. 1974 दया पवारांचा कोंडवाडा हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. कोंडवाडातून दया पवारांनी आपल्या जिवंत अनुभवांना बोलतं केलंय. दया पवारांच्या वडिलांना लावणी लिहिण्याचा छंद होता. जलसा या काव्यप्रकारातून आणि अण्णाभाऊ साठे यांच्या गाण्यातून दया पवारांना शब्दांची किंमत कळली. सांस्कृतिक दरीबाबत कोंडवाडातील मरण कवितेत ते लिहितात, मागील पाणी गढूळ आलं पुढल्या पाण्यानं किती जपावं, हा हा म्हणता वणवा आला एका झाडानं किती टकरावं. विषम जातीव्यवस्था आणि आर्थिक कोंडी यात दलितांचे होणारे हाल इथं स्पष्ट होतात. दया पवारांची कविता अस्वस्थ मनाचा थांग शोधते. ती वाचकालाही अस्वस्थ करते. विद्रोहापेक्षा वेदनेचा सूर जपणारी ही कविता माणसाचा समर्पण भावही जपते. बलूत या गाजलेल्या पहिल्या दलित आत्मचरित्रामुळं दया पवार हे नाव महाराष्ट्र किंवा भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध झालं. ग्रामीण भागातील अस्पृश्यतेचं

0: कोणत्याही मानसोपचारामध्ये आत्ता मन अस्वस्थ आहे हे लक्षात येणं खूप महत्वाचं असतं. बऱ्याचदा माणसांच्या ते लक्षातच येत नाही आणि त्यामुळे मन अस्वस्थ असताना मनात जसे विचार येतात तसंच माणसं विचार करत राहतात आणि त्यामुळे मनाची अस्वस्थता अधिक वेळ राहते. एखादी घटना घडून जाते, मनासारखी ती घटना घडलेली नसते आणि त्यावेळी माणसं जो विचार करत राहतात त्यामुळे घटना 5 मिनिटाची असते पण माणसं अस्वस्थ मात्र 5 तास राहतात. आणि त्याचमुळे आत्ता माझं मन अस्वस्थ आहे हे लक्षात येणं खूप महत्वाचं आहे. आपण जो मनस्थितीला नंबर देण्याचा एक्झरसाइज केलेला आहे तो याचसाठी खूप महत्वाचा आहे. आता मन अस्वस्थ आहे हे लक्षात आलं की आपण त्यामध्ये त्याच्यावर काम करू शकतो आणि त्यानुसार मानसोपचाराचे वेगवेगळे प्रकार होतात. एक काम करू शकतो तो म्हणजे आपल्या मनात जे त्रासदायक विचार आहेत, अस्वस्थता निर्माण करणारे, चिंता भीती निर्माण करणारे विचार आहेत त्यांना चॅलेंज करायचं आणि सकारात्मक विचार करायचा. आज आपण जे बी पॉझिटिव्ह म्हणतो त्याचा उगम याच कॉग्निटिव्ह थेरपीमध्ये आहे. असा ज्यावेळी आपण सकारात्मक विचार मुद्दामहून करतो त्यावेळी मनाची अस्वस्थता कमी होते. म्हणजेच जर इंटरव्ह्यूच्या वेळी एखाद्या माणसाच्या मनात असा विचार आला की माझी तयारी पुरेशी नाही आहे, माझा इंटरव्ह्यू चांगला होणार नाही, तर त्याची मनस्थिती -2, -3 होणार. आता त्याने असा विचार करायचा की मी असे अनेक इंटरव्ह्यू दिलेले आहेत, मला बऱ्यापैकी माहिती आहे आणि मी आत्मविश्वासानं माझ्या समोर आलेल्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकेन. असा सकारात्मक विचार जर त्याने केला तर त्याचा इंटरव्ह्यू अधिक चांगला होऊ शकतो आणि असे मनात आपल्या जे त्रासदायक भीती चिंता निर्माण करणारे विचार येतात त्यावेळी त्यांना चॅलेंज करून अधिक सकारात्मक विचार करणे हे उपयोगी आहे, आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यावेळी असे त्रासदायक विचार आपल्या मनात असतात, भीतीचे विचार आपल्या मनात असतात, त्यावेळी आपल्या शरीरावर देखील त्याचे परिणाम होत असतात. आपल्या हृदयाची गती वाढते, श्वासाची गती वाढते, सर्व स्नायू अतिशय टणक आणि ताठर होतात आणि हे बदल करण्यासाठी देखील काही रिलॅक्सेशन तंत्र उपयोगी पडतात. म्हणजेच दीर्घ श्वसन. ज्यावेळी असं लक्षात येईल की माझ्या मनात खूप भीती आहे आणि त्यावेळी जर मी माझ्या श्वासांची गती बदलवली, म्हणजेच दर मिनिटामध्ये आपले 17 ते 18 श्वास होत असतात, आता मी फक्त 5 ते 6 श्वास मिनिटामध्ये केले, म्हणजे सावकाश श्वास घेतला आणि सावकाश श्वास सोडला, असं जर मी 2 मिनिटं 5 मिनिटं केलं तर त्याचा परिणाम म्हणून माझे वाढलेले जे हृदयाचे ठोके असतात ते देखील नॉर्मलला येतात आणि माझ्या शरीरावर भीतीचे जे काही परिणाम होत असतात ते सगळे रिव्हर्स होतात, नॉर्मलला येतात आणि जो काही प्रसंग आहे त्याला मी अधिक आत्मविश्वासानं सामोरा जाऊ शकतो. याच प्रकारे स्नायूंवरचा ताण कमी करणं जे आपण शवासनामध्ये किंवा साधा आळस देताना करत असतो हे देखील एक रिलॅक्सेशन तंत्र आहे आणि या दोन्ही तंत्रांचा उपयोग आपण केला तर आपण तणाव योग्य प्रमाणात ठेवू शकतो.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूल मंत्र या विषयाच्या माहितीचा भाग 4 ऐकला. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: बरी सर।
1: नमस्कार श्रोती हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
0: श्रोते हो, फॅशनचा पर्यावरणासह अनेक क्षेत्रांवर परिणाम होतोय। त्याचा पृथ्वी आणि तिच्यावर राहणारे प्राणी यांचा खोल संबंध आहे। कापड आणि फॅशन उद्योगाची पुरवठा साखळी लांब आहे। ती कृषी आणि फायबर उत्पादनापासून पुरवठा, उत्पादन आणि किरकोळ विक्रीपर्यंत पसरलेली आहे। संशोधकांना असं आढळून आलं आहे की कापड उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचंड प्रमाणात पाणी, रसायन आणि ऊर्जा वापरली जाते।

0: आणि पाण्याची कमतरता इतर देशांपेक्षा खूप जास्त आहे. गेल्या 20 वर्षात नवीन फॅशनकडे लोकांची आवड प्रचंड वाढलीय. पूर्वी आपण कोणत्याही सण किंवा लग्न समारंभाच्या निमित्तानं कपडे खरेदी करायचो, पण आता दर तिसऱ्या चौथ्या महिन्याला नवीन फॅशनच्या कपड्यांची खरेदी सुरू झालीय. त्यामुळंच स्वस्त असूनही वस्त्रोद्योग तोट्यात राहत नाहीये. वस्त्रोद्योग विशेषतः फॅशन उद्योगामुळं पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होण्यामाग इतर कारणही आहेतच. गेल्या 15 वर्षात फॅशन इंडस्ट्री दुप्पट वेगानं वाढलीये. जीर्ण झालेले कपडे फेकले जातात किंवा जाळले जातात. या दोन्ही घटनांमध्ये पर्यावरणावर परिणाम होत असतो. शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये फॅशनची आवड खूपच कमी आहे. त्यामुळं शहरांमध्ये पर्यावरणाच्या समस्या सातत्यानं वाढतच आहेत. स्टायलिश दिसण्याची प्रवृत्ती व्यसनासारखी बनत चाललीय. याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतोय. सध्याचे फॅशन ट्रेंड जीवनशैलीच्या नावाखाली समर्थनीय असू शकतात, परंतु फॅशन उद्योगाला दीर्घकाळ यशस्वी ठेवण्यासाठी असे प्रयत्न चांगले नाहीयेत. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये वापरा आणि फेका ही विचारधारा फॅशनेबल झालीय. आपल्यामध्ये दिखाऊपणाची सवय आणि पर्यावरणाबद्दल निष्काळजीपणा वाढत चाललाय. त्यामुळं पर्यावरणाच्या समस्या वाढल्या असतानाच हिंसक कारवाया आणि अनेक प्रकारचे संघर्षही वाढलेले आहेत. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये फॅशनच्या नावाखाली कपडे घालण्याची पद्धत, वस्तू गोळा करण्याची सवय आणि पर्यावरण प्रदूषण आणि इतर समस्यांच्या नावाखाली वापर आणि फेकण्याची सवय बदलण्याची गरज आहे. कपड्यांचा हव्यास कमी केल्यानं नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी होतो, ज्यामुळं पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन मिळतं.
1: आताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रुती हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेच परिसर हे दोनही कार्यक्रम ऐकलेत. हे दोनही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 6:55 आणि 23 सेकंद झालेले आहेत. आता जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी, अर्थात दिनविशेष. 1857 राष्ट्रीय उठावाचा अंत झाला. ब्रिटिश म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यानं दिल्ली परत ताब्यात घेतली आणि या उठावाचा अंत झाला. 1893 चार्ल्स ड्युरिया यांनी त्यांच्या भावासोबत पहिल्या अमेरिकन निर्मित गॅसोलिन चलित ऑटोमोबाईलची रोड चाचणी केली. 1946 साली आजच्याच दिवशी पहिला कान्स फिल्म फेस्टिवल आयोजित केला गेला. 1965 साली भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्यानं डोगराई हा भाग आपल्या ताब्यात घेतला. 1977 संयुक्त राष्ट्रामध्ये व्हिएतनाम या देशाचा प्रवेश झाला. 1990 दक्षिण ओसेशिया या देशानं जॉर्जिया पासून आपलं स्वातंत्र्य घोषित केलं. आजच्याच दिवशी 2001 मध्ये

दहशतवादाविरुद्ध अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी कारवाई करण्यासाठी लढा देण्याची घोषणा केली. 2017 साली मारिया चक्रीवादळामुळे पोर्तो रिको मध्ये किमान 2975 लोकांचे प्राण गेले. आता जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहासामध्ये कोणत्या ठराविक व्यक्तींचा जन्म झाला आणि निधन झालं याविषयी. 1909 साली गुलाबदास ब्रोकर गुजराती साहित्यिक कथालेखन आणि समीक्षेसाठी विशेष प्रसिद्ध होते, ज्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, त्यांचा जन्म झाला. 1911 भारतीय तत्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म. 1922 चरित्र वाङ्मयाचे संशोधक द ना गोखले यांचा जन्म. तेलुगू चित्रपट सृष्टीतील महान अभिनेते आणि निर्माते, भारतीय सिनेमातील प्रभावशाली व्यक्तिमत्व, पद्मभूषण, पद्मश्री आणि पद्मविभूषण या पुरस्कारांचे मानकरी अक्किनेनी नागेश्वर राव यांचा जन्म झाला. भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार राजेंद्र पुरी यांचा जन्म 1934 साली दिवस आजचाच. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय क्रिकेटपटू राजेंद्र गोयल यांचा जन्म 1942 साली. भारतीय वकील आणि न्यायमूर्ती मार्केंडेय काटजू यांचा जन्म 1946 साली दिवस आजचा. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्म आजचाच वर्ष 1949. आता जाणून घेऊया ज्या प्रमुख व्यक्तींचं आजच्या दिवशी निधन झालं. 1915 विदर्भातील महान संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचं निधन 1915 साली दिवस आजचा. केरळमधील प्रख्यात समाज सुधारक नारायण गुरु यांचं निधन 1928 साली. भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या आणि थिओसॉफिस्ट डॉक्टर ॲनी बेझंट यांचं निधन 1933 साली. भारतीय उद्योजक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अर्थात BCCI 26वे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचं निधन 2015 सालच. प्रख्यात कवी कथाकार समीक्षक आणि विचारवंत दगडू मारुती पवार यांचं निधन 1996 साली दिवस आजचाच. भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अशोक केळकर यांचं निधन 2014 साली दिवस आजचाच. तर श्रोते हो, या होत्या इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असे ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: संगीत असो वा शिक्षण संस्कृती असो वा भाषा अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी अमरावती आकाशवाणी गाव असो वा शहर नवे सूर जुळविते नव्या जुन्यांचे विसरून सारे भेद दुरावे मनामनातील वाणी

जनातील वाणी आकाशवाणी अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर दररोज सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरखं करून निघून जाण्याची चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: शारीरिक संपत्ती, दीर्घकाळ टिकणारी,
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो. या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया.
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा. आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं,
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया,
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: गणपती बाप्पा मोरया। स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
3: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
2: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड। स्वप्न तुमचे, साथ आमची।
2: अटी लागू।
4: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही। व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा।

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब

0: हेम पाणी आपण वाचूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:07 झालेले आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या काही क्षणातच आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला काही महत्वाचे संदेश आणि त्यानंतर लगेच प्रादेशिक मराठी बातम्या. ठीक 7:10 प्रतीक्षा फक्त काही क्षणांची.
2: मायक्रोप्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो. बाकीचा कुठे जातो विचार करा.
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
2: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
5: एक कळकळची विनंती, कृपया रस्त्यावर किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. थुंकणं ही अतिशय किळसवाणी गोष्ट आहे. थुंकून रोगराईला आमंत्रण देऊ नका. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कृपया थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं किंवा धूम्रपान करणं हा गुन्हा आहे हे पण लक्षात ठेवा. दंडात्मक कारवाई टाळा, आपलं आणि इतरांचंही आरोग्य सांभाळा. कृपया रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य भावनेने योगदान देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान। विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहीम। कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी। दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच तातडीची मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमाखदार प्रारंभ। भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग। आता सविस्तर बातम्या। आपला देश मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असून देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची खरी गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। 20व्या रोजगार मेळाव्यात काल देशातल्या 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली। यावेळी त्यांनी नवनियुक्त उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं। सरकारी यंत्रणेत काम करताना नागरिक देवोभव मंत्र ठेवून काम करण्याचं आवाहन देखील पंतप्रधानांनी केलं। पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये सीमाशुल्क विभागाच्या वतीनं रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। यामध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

0: यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप करण्यात आलं. विकसित भारताच्या उभारणीत युवा शक्तीची भूमिका महत्वाची आहे असं मत मोहोळ यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
1: जवळपास 12 लाख युवकांना या वेगवेगळ्या विभागामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या कल्पनेत नोकरी मिळाली आणि मोठ्या संख्येनं आज हे युवक देशसेवेच्या मुख्य प्रवाहामध्ये आता आले. या ठिकाणी जवळपास 202 मुलांना वेगवेगळ्या खात्यांमध्ये नोकरी मिळते, त्याचे नियुक्ती पत्र या ठिकाणी आज प्रदान करण्याचा कार्यक्रम झाला.
0: नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, मुंबईत युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते, तर ठाण्यात राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात मोठ्या संख्येनं युवक सहभागी होतील. देशभरात 1067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांनी नशामुक्तीची शपथ देण्यात येणार असून स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन तसंच युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चा सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अभियानाच्या नव्या टप्प्याचा देशव्यापी शुभारंभ काल करण्यात आला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी नांदेड इथं दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीनं केंद्र शासनाच्या निदर्शनाला आणून दिलं जाईल असं ते म्हणाले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं असंही भरणे यांनी सांगितलं. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्यानं कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावं तसंच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही, त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात भारनियमन होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी दिलं. दरम्यान पुढच्या आठवड्यात राज्यस्तरावर दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात केली जाईल. त्यानंतर आवश्यक ती तातडीची मदत केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये सांगितलं. दुष्काळाच्या परिस्थितीत प्रशासनानं संवेदनशीलपणे काम करण्याची गरज असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. माहेर वाशिण म्हणून घरोघरी आलेल्या ज्येष्ठा गौरींना काल भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. अनेक घरांमध्ये गौरीसह गणेशाचंही विसर्जन झालं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासन आणि नागरिकांमधला संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी ठिकठिकाणी लोकसंवाद 2026 उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे राबवत असलेल्या या जनजागृती उपक्रमाला सिंधुदुर्ग, पालघर, नवी मुंबईत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इतर खर्च टाळून विधायक कामं करण्याच्या तसंच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. सांगली जिल्ह्यातल्या बुधगाव इथं श्री ज्योतिर्लिंग गणेशोत्सव मंडळानं यंदा डॉल्बीचा खर्च टाळून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचं वाटप केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: माणसांना विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार अविरतपणे हा प्रवास घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली

0: सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. या निमित्तानं आजच्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बद्दल.
1: भारतीय शालेय शिक्षण पद्धतीत 1968 पासून 10+2 ही रचना अस्तित्वात होती. 29 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं तिची जागा 5+3+3+4 या रचनेनं घेतली. 1968 नंतर पहिल्यांदाच भारतानं आपली शालेय शिक्षण प्रणाली नव्यानं रचली आहे. वयाच्या 3र्या वर्षापासून सुरू होणारी आणि 18व्या वर्षापर्यंत चालणारी ही नवीन रचना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सुरुवातीच्या वर्षांचा पहिल्यांदाच समावेश करते. या धोरणामुळे किमान 5वी पर्यंतचे शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषा किंवा घरातील भाषेचा स्वीकार करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यावसायिक शिक्षण या शाखांमधील कठोर भिंती दूर केल्या. शिक्षण क्षेत्रातील शाखांमध्ये असलेल्या वर्गीकरणामुळे 15 वर्षांच्या मुलांना आयुष्यासाठीचे निर्णय घेण्यास भाग पाडले जायचे त्यात लवचिकता आली आहे. 3री पर्यंत मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञान सुनिश्चित करण्यासाठी 2021 निपुण भारत हा उपक्रम सुरू करण्यात आला. विद्या प्रवेश या उपक्रमाच्या सोबतीनं या योजना सुमारे 9 लाख शाळांमधल्या 4 कोटींहून अधिक मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे, पुणे.
0: आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसानिमित्त काल रत्नागिरी शहराजवळच्या भाट्टे किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी नगर परिषद आणि भाट्टे ग्रामपंचायतीसह अन्य काही संस्थांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून यावेळी प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचं प्रकाशन आणि वितरण करण्यात आलं. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना काल जपानमधील नागोया इथं एका दिमाखदार समारंभात औपचारिक सुरुवात झाली. यावेळी झालेल्या संचालनात भारताच्या 501 खेळाडूंच्या चमूचं नेतृत्व नेमबाज मनू भाकेर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. क्रीडा स्पर्धांना या आधीच सुरुवात झाली असून भारतीय महिला क्रिकेटच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. सोलापूर शहरातील काही भागात काल रात्री पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसानं तापमानात काही प्रमाणात घट झाली. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं पश्चिम राजस्थानच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास 5 ऑक्टोबर पासून सुरू होईल असा अंदाज आहे. दरम्यान आज राज्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य भावनेने योगदान देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहीम. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच तातडीची मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमाखदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो आताच आपण पुणे केंद्रावरून दिलं जाणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलत. हे बातमीपत्र आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतोयस तू?
3: अरे तो असाच बोलतो. गुटका सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं. त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
2: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
4: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत. किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
5: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
6: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर ठीक 7:25 आणि 1 सेकंद झालेलं आहे. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी आपली मराठी।
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी।
2: अभिजात मराठी

श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी साहित्यात दलित, ग्रामीण, भटके

0: आणि महिला यांच्या साहित्यामुळे नव सकस साहित्य प्रवाह निर्माण झाला, त्यामुळे मराठी साहित्याचं अनुभव क्षेत्र विस्तारलं. या अभिजात वाङ्मय प्रवाहांमुळे जीवनाच्या अंगानं मराठी साहित्याचा विचार करणं अनिवार्य झालं. या साहित्य कृतीतून आलेल्या परंतु मराठी सर्वसामान्य जनमानसाला अपरिचित असलेल्या शब्दांचा अर्थ विशद करणारा कोश मराठीत उपलब्ध नव्हता. या साहित्य कृतीतून आलेल्या परंतु मराठी साहित्यात सर्वसामान्य जनमानसाला अपरिचित असलेल्या शब्दांचा अर्थ विशद करणारा कोश मराठीत उपलब्ध नव्हता, त्यामुळे राज्य मराठी विकास संस्थेनं दलित ग्रामीण साहित्य शब्दकोशाची निर्मिती केली. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे राज्य मराठी विकास संस्थेचे प्रकल्प प्रमुख आणि कार्यासन अधिकारी गिरीश पत्के सर आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, राज्य मराठी विकास संस्थेने काही कोश निर्माण केले, त्यातला दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश एक तयार झालेला आहे, आणि हा तयार करण्याचा निर्णय का घेतला गेला किंवा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश किंवा प्रेरणा काय होती याविषयी जरा सांगा.
1: मराठी साहित्य हे अत्यंत प्राचीन काळापासून आपल्यापर्यंत येत आलेलं आहे. त्याच्यामध्ये काळाच्या ओघामध्ये वेगवेगळे प्रवाह, वेगवेगळे विषय मांडले गेले. आणि जर आपण बघितलं तर आधुनिक साहित्याचा विचार करताना साधारण 1945-50 नंतर मराठी साहित्यामध्ये प्रादेशिक साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य हे जोरदार प्रवाह निर्माण झालेले दिसतात. आणि त्या प्रवाहामुळे जे पूर्वीचं साहित्य होतं, म्हणजे मराठीमध्ये ज्या पद्धतीने साहित्य निर्मिती होत होती त्याच्यापेक्षा खूप वेगळा असे विषय आणि अभिव्यक्ती असलेलं हे साहित्य होतं. त्या त्या प्रदेशाचं असलेलं वैशिष्ट्य, त्या त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या रीती रूढी परंपरा रीतिरिवाज, तिथले शब्द बोली हे सगळं घेऊन येणारे नवीन हे प्रवाह होते आणि त्यांचे अनुभव हे वेगवेगळे होते. आणि त्याच्यामुळे त्यातले अनेक शब्द असे होते की ते शब्द ज्याला आपण आता तो शब्द वापरला जातो की पूर्वीचं साहित्य म्हणजे एका विशिष्ट समाजाने निर्माण केलेलं साहित्य होतं, परंतु 1940 नंतर तो सगळा प्रवाह बदलला आणि आंबेडकरी प्रेरणेने किंवा प्रादेशिक ग्रामीण जाणीव जी आहे ती जाणीव साहित्यामधनं प्रकट व्हायला लागली.
0: सर, मराठी साहित्यात या दलित आणि ग्रामीण साहित्याचं योगदान खूप मोठं आहे, त्याविषयी खूप मोठं साहित्य तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 1940 नंतर प्रकाशित पण झालेलं आहे, पण मग या साहित्यासाठी स्वतंत्र शब्दकोशाची गरज का भासली?
1: नाही, गरज अशी होती की मी मगाशी म्हणालो तसं की पूर्वीचं जे साहित्य होतं ते एका विशिष्ट वर्गाने तयार केलेलं होतं, त्या याच्यामध्ये आलेले शब्द, त्याचे अनुभव हे सर्वसामान्य तत्कालीन वाचक वर्गाला माहिती होते. असे सगळे अनुभव, त्यातले शब्द, म्हणी, वाक्प्रचार, अनुभव हे सगळं माहिती असलेलं होतं. परंतु या दलित ग्रामीण साहित्य प्रवाहामध्ये आलेले अनुभव जे होते हे एका वेळेला थोडेफार ज्याला आपण म्हणतो की मध्यमवर्गीय समाजाला, शहरी समाजाला माहिती होते, परंतु त्याच्या खोलातले सखोलता त्याचे अर्थ माहिती नव्हते. त्याच्यामुळे काय म्हणतात बाबा त्या शब्द आले, समजा त्या साहित्य कृतीमधनं काही विशिष्ट प्रदेशातले, काही विशिष्ट जाती जमातींमधले, काही विशिष्ट समाजांमधले शब्द आले तर त्याचे अर्थ कळायचे नाहीत. त्याच्यामुळे ते अर्थ वाचकांना कळावेत याचं निराकरण करणारा कोणताही, ज्याला आपण तेवढ्या कारणासाठी म्हणून केलेला शब्दकोश मराठीमध्ये नव्हता, आणि म्हणून राज्य मराठी विकास संस्थेने या कोशाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि 4 खंडामध्ये या कोशाची निर्मिती आपण केलेली आहे.
0: सर, आपण म्हणालात 4 खंडातील तो बनलेला आहे शब्दकोश, तर त्यामध्ये मग कोणत्या कालखंडाचा विचार केला गेला किंवा कोणत्या स्वरूपातल्या साहित्याचा अभ्यास करण्यात आला?
1: हे बघा, मुळामध्ये आपल्याकडे महात्मा फुलेंच्या साहित्यापासून नंतरचा जो सगळा कालखंड आहे तो कालखंड एका दलित जाणीवेचा किंवा ग्रामीण जाणीवेचं साहित्य हे व्हायला लागलं. त्याच्यामुळे 1800 नंतर ते 2000 पर्यंत असा कालखंड आम्ही निवडलेला होता. पण मुख्यत्वे त्याच्यातला जो भर होता तो भर हा साधारणपणे

0: 1940 नंतर ते 2000 पर्यंतचा असा कालखंड निवडला आणि ते काम 2005 पर्यंत आम्ही तो कालावधी वाढवला आणि 2005 पर्यंतच्या कालावधीमध्ये प्रकाशित झालेलं ललित साहित्य ज्याला आपण कथा असतील, कविता असतील, कादंबरी असतील, आत्मकथन असतील, ललित निबंध असतील, अशा पद्धतीचं म्हणजे वैचारिक लेखन सोडून ज्याला आपण ललित साहित्य म्हणतो असं संपूर्ण साहित्य आम्ही याच्यासाठी गृहीत धरलेलं होतं.
1: सर, ग्रामीण आणि दलित साहित्यातील बोली भाषांमधील अनेक शब्द हे बोलींनुसार बदलतात. या शब्दांचं संकलन करणं आणि त्याचे निश्चित अर्थ निश्चित करणं, त्याचं मानकीकरण करणं ही प्रक्रिया खरं तर खूपच मोठी होती आणि ही करणं सुद्धा खूप कठीण होतं. पण ही प्रक्रिया कशा प्रकारे मग पार पाडली गेली किंवा कोणकोणत्या तज्ज्ञांचं एकंदरीत सहाय्य लाभलं?
0: मुळामध्ये हे काम करत असताना आम्ही बऱ्याच तज्ज्ञांच्या बरोबर याच्या संदर्भात चर्चा केलेली होती आणि डॉक्टर गंगाधर पांतावणे हे या कोशाचे प्रमुख संपादक होते आणि त्या याच्यामध्ये मधुकर वाकोडे, कृष्णा किरवले, किसन पाटील, अमिताभ आणि शशिकांत सावंत हे संपादक मंडळाचे सदस्य होते. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रदेशामधनं आलेले काही योगीराज वाघमारे होते, त्याच्यानंतर शंकर सखाराम होते, चिंतामण कांबळे, नीळकंठ शेरे, उर्मिला पवार, संजीव कुमार सोनवणे, असे प्रदेशानुसार आम्ही वेगवेगळे या साहित्यातले तज्ज्ञ माणसं आम्ही बोलवली होती आणि त्यांच्याकडून आम्ही त्याची अर्थनिश्चिती आणि हे करून घेतली. त्याच्या अगोदर राज्य मराठी विकास संस्थेतले अधिकारी कर्मचारी, मी स्वतः याचा प्रकल्प प्रमुख होतो या संपूर्ण प्रकल्पाचा, तर अधिकारी कर्मचारी वर्गाने जवळपास 6,500 पुस्तकं आम्ही वाचली. त्याच्यातून जे अपरिचित शब्द आहेत ते शब्द आम्ही नोंदवले आणि त्या नोंदवलेल्या शब्दांचे अर्थ या तज्ज्ञांच्याकडनं आम्ही त्यांना विचारून त्यांच्या आमच्या त्याच्यासाठी बैठका झालेल्या आहेत. दर महिन्याला 2-3 दिवस आमच्या बैठका व्हायच्या आणि त्या बैठकीतनं त्या संपूर्ण साहित्यकृतीचा, त्या शब्दाचा, आजूबाजूचा परिसर आणि लेखकाला त्यातून काय मांडायचं आहे याचा विचार करून मग त्याची अर्थनिश्चिती आम्ही केली गेली.
1: नक्कीच खूप छान आणि खूप मेहनतीचं हे काम आहे. पण आता हा शब्दकोश करताना हे एवढे नामांकित त्यामध्ये समाविष्ट होते आणि संपादक मंडळ आणि हे जे संशोधक आहे यांच्या समोर अनेक आव्हानं असतील, तर ही आव्हानं कोणकोणती होती आणि एखादा अनुभव किंवा रंजक किस्सा याबाबत सांगता येईल का?
0: मुळामध्ये लेखकाचं काम काय असतं की लेखकाला जे वाटतं ते वाचकांपर्यंत जावं आणि वाचकांनी ते समजून घ्यावं. परंतु जर त्या साहित्यातले शब्दचे अर्थच जर कळत नसतील तर वाचकांना तो अनुभव पूर्णपणे मिळणं अवघड होत. त्याच्यामुळे आम्ही असे काही एक 10-11 निकष आम्ही हे केलेले होते की अपरिचित शब्द असेल आणि जर लेखकांनी त्याचा त्याच ठिकाणी समजा तळटिपेमध्ये किंवा पुढच्या वाक्यांमध्ये काही अर्थ दिला असेल तर तो शब्द घ्यायचा नाही, किंवा परिशिष्टामध्ये जर त्याचे अर्थ दिले असतील तर तो शब्द घ्यायचा नाही, किंवा इंग्रजी भाषेची मोडतोड करून जर काही लेखकांनी नवीन शब्द तयार केलेला आहे तर तो शब्द घ्यायचा नाही. काही वेळेला उर्दू, पर्शियन, संस्कृत, तेलुगू, कन्नड भाषेतला शब्द जशाच्या तसे, कारण प्रदेशानुसार साहित्य लिहिलं जात होत
1: त्याच्यामुळे,
0: बरोबर, त्याच्यामुळे तोही शब्द घेऊ नये. पण जो शब्द त्या साहित्य कृतीमधनं आलेला आहे तो शब्द घेऊन त्या शब्दाचा वाक्य पूर्ण घेऊन त्या वाक्य आणि तो शब्द आणि त्या साहित्य कृतीचं नाव, त्या साहित्य कृतीच्या लेखकाचं नाव आणि समजा ती कविता असेल किंवा तो ती कथा असेल तर त्या कथेचं कवितेचं नाव सुद्धा आम्ही या कोशामध्ये दिलेलं आहे. बरेच वाद विवाद झाले कारण काही वेळेला असं होतं की एका शब्दाचा अर्थ हा पुण्याकडे जसा बोलला जाईल तसा तो रत्नागिरीमध्ये बोलला जाणार नाही, रत्नागिरीत जसा बोलला जातो किंवा त्याचा अर्थ लावला जातो तसा तो विदर्भात लावला जाणार नाही. आता म्हणूनच एका शब्दाचे प्रदेशनिहाय किती वेगवेगळे अर्थ होतात त्याचा सुद्धा आम्ही विचार केलेला आणि अनेक गमतीशीर किंवा रंजक अशा गोष्टी

0: त्या ह्याच्यातनं बाहेर आल्या की आपण म्हणतो की आपल्याला भाषा कळते, पण जेव्हा दलित साहित्य ग्रामीण साहित्याचं वाचन करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं आपल्याला माहिती असते तेवढीच भाषा कळते. आपण जिथे राहतो आपण जिथे वाढलो तिथलीच भाषा कळते. आपल्याला जर सगळ्या मराठी भाषेचा जर आवाका यायचा असेल तर वेगवेगळ्या प्रदेशातल्या बोलींचा अभ्यास सुद्धा आपला असणं आवश्यक आहे, आणि तो अभ्यास आमचा या कोशामुळे झाला एवढं नक्की.
1: खूप आव्हानात्मक आणि खूप मोठं हे काम होतं आणि ते राज्य मराठी विकास संस्थेकडून पार पाडण्यात आलंय आणि ही खरोखर म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. पण सर, तुम्हाला असं वाटतं का की हा शब्दकोश केवळ अभ्यासक आणि संशोधकांसाठीच उपयुक्त आहे की सर्वसामान्य वाचक आणि नवोदित लेखकांनाही याचा फायदा होईल?
0: निश्चितपणे नवोदित लेखक आणि वाचकांना याचा उपयोग आहेच आहे. त्याचं कारण असं की लेखक केवळ स्वतःच्या भाषेसाठी म्हणून हे करत नाही, त्याला जर भाषा पूर्णपणे कळली, वेगवेगळे अर्थ शब्दांचे कळाले, तरच तो त्याच्या लेखनामधनं वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव देऊ शकतो. आणि हे केवळ अभ्यासकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नाही तर सर्वसामान्य वाचकांसाठी सुद्धा हा अत्यंत महत्वाचा कोश. तो जोपर्यंत तुम्ही त्याचा अर्थ कळत नाही तोपर्यंत तुम्ही ते कळूच शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी हा निश्चितपणे उपयुक्त असाच कोश आहे.
1: सर, राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आगामी काळामध्ये मराठी बोलीभाषा आणि अशाच प्रकारच्या आणखीन वैशिष्ट्यपूर्ण साहित्याबाबत काही नवीन प्रकल्प राबवण्याचा आपला मानस आहे का, त्याविषयी आम्हाला सांगा.
0: नाही, राज्य मराठी विकास संस्था काम करतेच आहे. आता डेक्कन कॉलेज बरोबर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठीच्या बोलींचं सर्वेक्षण एक करतो आहोत. त्याचं संकेतस्थळ अतिशय उत्तम पद्धतीने आम्ही लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. वैदर्भीय बोलींचा शब्दकोश सुद्धा आम्ही तयार केलेला आहे. आणि हे सगळं काम राज्य मराठी विकास संस्थेच्या rmvs-marathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती सर्वसामान्य माणसांना आणि जिज्ञासूंना निश्चितपणे ते बघायला मिळेल.
1: सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला दलित ग्रामीण साहित्य शब्दकोशाविषयी खूप छान माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यावर आपल्या अभिप्रायांची आम्ही वाट पाहत आहोत. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन वक्त्यांसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी,
4: अभिजात मराठी.

0: श्रोते हो, आताच आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: EMI भारत कसं मॅनेज करू?
2: एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील.
1: कसं?
2: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल.
1: एवढे इझी?
2: कसलं इझी? हे तर मनी म्युल आहे. इलिगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते.
1: नाही बाबा नाही, तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कुणालाच वापरू देऊ नका. RBI सांगते.
3: जाणकार राहा, सतर्क राहा.
0: श्रोते हो, आपण आनंद घेतात आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित होत असलेल्या विविध कार्यक्रमांचा. यावेळी

7 वाजून 41 मिनिट आणि 56 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. अच्छा, सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करताना सुरुवातीला ऐकवतोय लता मंगेशकर यांचा स्वर. शब्दरचना आहे सुरेश भट यांची आणि संगीत नियोजन हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम सुगम संगीत आणि यानंतरचं गीत, पण त्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: आपण अनेक गोष्टी विसरतो, पण जेव्हा कोणी आपली काळजी घेतं तेव्हा छान वाटतं. जसं की RBI तुमच्या अनक्लेम डिपॉझिटची काळजी घेतं, तुमच्या अस्वामिक ठेवणीची काळजी घेतं.
2: अस्वामिक ठेवणी म्हणजे अशी बँक खाती ज्या 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही. अशी खाती RBI DEA फंड मध्ये जातात. आपल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन आपली KYC अपडेट करा आणि आपली अस्वामिक ठेवणी परत मिळवा.
1: RBI म्हणतं, जागरूक बना,
2: सतर्क राहा.
0: श्रोतेहो, सुरू असलेल्या सुगम संगीताच्या कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे ललिता बापट यांचं. संयुक्त नियोजन आहे DS रुबेन यांचं आणि स्वर अजित कडकडे यांचा.

यानंतर ऐकूया मंगेश पाडगावकर यांची शब्दरचना. संगीत नियोजन श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा.

श्रोतेहो, आता ऐकूया आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत. शांता शेळके यांनी लिहिलेलं, स्वर आशा भोसले यांचं आणि संगीत नियोजन हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रुती हो हा आर्त स्वरूपा आशा भोसले यांचा आणि शब्दरचना होती शांता शेळके यांची. या गीतासोबतच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत. आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर ठीक 8 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या अर्थात समाचार प्रभात आणि त्यानंतर लगेच 8:15 इंग्रजी बातम्या अर्थात मॉर्निंग न्यूज आता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सर्वप्रथम समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

विभागाच्या वतीनं रोजगार मेळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. विकसित भारताच्या उभारणीत युवा शक्तीची भूमिका महत्वाची आहे असं मत मोहोळ यांनी व्यक्त केलं. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, मुंबईत युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते, तर ठाण्यात राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहे. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. देशभरात 1067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांना नशामुक्तीची शपथ दिली जाईल. तसंच स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन आणि युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं आहे. सेमिकॉन इंडिया 2026 ही भारताची 5वी सेमीकंडक्टर परिषद काल नवी दिल्लीतील यशोभूमी इथं यशस्वीरीत्या पार पडली. सिलिकॉन टू सिस्टीम्स बिल्डिंग द इकोसिस्टीम या संकल्पनेखाली झालेल्या या 3 दिवसांच्या परिषदेत 600 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. देशाच्या विविध राज्यातील 12 चमूंसह जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँड, सिंगापूर आणि स्वीडनचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूंनी मूल्य साखळीचं विविध पैलू प्रदर्शित केले. परिषदेत सेमीकंडक्टर डिझाईन, फॅब्रिकेशन, प्रगत पॅकेजिंग, उपकरणं आणि साहित्य, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमधील 56 सामंजस्य करार, घोषणा आणि धोरणात्मक उपक्रम पार पडले. सेमीकंडक्टर चिप्सची रचना आणि निर्मिती करण्यास सक्षम देश म्हणून भारत आता उदयाला येत आहे. मात्र त्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य भूराजकीय धोक्यांबाबत देशाला सतर्क राहावं लागेल असा इशारा माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला आहे. नवी दिल्लीत एका माध्यम समूहाच्या प्रतिनिधीशी ते काल बोलत होते. सेमीकंडक्टर क्षेत्रातील भारताच्या प्रगतीकडे अनेक देश आणि प्रस्थापित कंपन्या एक आव्हान किंवा धोका म्हणून पाहतात. भारतानं या क्षेत्रात फार प्रगती करूच नये अशी इच्छा असणारे हे देश आपल्या देशात कोणत्याही प्रकारचे व्यत्यय निर्माण करू शकतात. त्यांच्याकडून होणाऱ्या सायबर हल्ल्यांसाठी सेमीकंडक्टर उद्योगानं सज्ज राहिलं पाहिजे असं वैष्णव म्हणाले. अशा प्रकारच्या सर्व आव्हानांवर केंद्र आणि राज्य सरकारांना समन्वयानं काम करावं लागेल असंही त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत 3 महत्वाची पदं जिंकली आहेत. एबीव्हीपीच्या यश डबास यांनी अध्यक्ष, रिया छावडी यांनी सचिव आणि लक्ष्य राज सिंग यांनी सहसचिव पदावर विजय मिळवला. मात्र उपाध्यक्ष पदासाठीच्या अपक्ष उमेदवार दीपांशु शोकीन विजयी झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या यशाबद्दल एबीव्हीपीचं अभिनंदन केलं आहे. हा विजय तरुणांचा राष्ट्रप्रथम या धोरणावरील अढळ विश्वासाचं प्रतीक असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विकसित भारतच्या संकल्पनेत योगदान देण्याचा संकल्प यातून दिसून येत असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अनुदानित घरगुती LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. अनुदानित दरानं LPG सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असणं आवश्यक राहणार आहे. यामुळे अनुदानाचा लाभ केवळ पात्र आणि खऱ्या कुटुंबांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसंच बनावट किंवा दुबार जोडण्या आणि व्यावसायिक वापरासाठी अनुदानित सिलेंडरचा होणारा गैरवापर रोखण्यास मदत होणार आहे. कोणत्याही पात्र ग्राहकाला LPG पासून वंचित करण्याचा उद्देश नाही. पूर्वीच आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ग्राहकांना ते आवश्यक नाही. उर्वरित ग्राहकांना सिलेंडरच्या वितरणाच्या वेळी गॅस वितरकाच्या कार्यालयात किंवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या मोबाईल ॲपद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणनं अमेरिकेशी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थांना आपल्या अटी कळवल्या आहेत. अमेरिकेनं आपल्या मागण्या नाकारल्यास निर्णायक युद्धासाठी तयार असल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. वॉशिंग्टनशी वाटाघाटी सुरू करण्यासाठी इराणनं 7 अटी जाहीर केल्या असून तेहरानची भूमिका स्पष्ट आणि निसंदिग्ध असल्याचं एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशामध्ये इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांनी सांगितलं. गेल्या महिन्यात सामंजस्य कराराची मुदत संपल्यापासून दोन्ही बाजूंमध्ये वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थ प्रयत्न करत आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यातील आधीपासून अस्तित्वात असलेल्या दृढ संबंधांच्या आधारे आपली भागीदारी नव्यानं बळकट करण्याची संधी दोन्ही देशांकडे असल्याचं प्रतिपादन नेपाळचे अर्थमंत्री डॉक्टर स्वर्णिम

गले यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं उदयोन्मुख ग्राहक जागतिक व्यवस्थेत भारत नेपाळ संबंधांची पुनर्रचना या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते. ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य याबाबत बोलताना डॉक्टर वाघळे यांनी भारतीय निवड गुंतवणुकीतून सुरू असलेल्या संयुक्त प्रकल्पांचा उल्लेख केला. तसंच नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या पुराच्या वेळी भारतानं केलेल्या मदत आणि बचाव कार्याबद्दलही त्यांनी प्रशंसा केली. तसंच नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं. दिल्ली पोलिसांनी द्वारका जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीरपणे आणि मुदत संपल्यानंतरही वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध एक विशेष मोहीम राबवली आहे. मोहिमेदरम्यान 40 परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची पडताळणी करण्यात आली. या मोहिमेचा एक भाग म्हणून 10 परदेशी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. गणरायाबरोबरच घरोघरी आलेल्या ज्येष्ठा गौरींना काल भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी राज्यात सर्वत्र प्रशासनानं आवश्यक तयारी केली आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना काल जपानमधील नागोया इथं एका दिमागदार समारंभात औपचारिक सुरुवात झाली. यावेळी झालेल्या संचलनात भारताच्या 501 खेळाडूंच्या चमूचं नेतृत्व नेमबाज मनू भाकेर आणि कबड्डीपट्टू पवन सेहरावत यांनी केलं. क्रीडा स्पर्धांना याआधीच सुरुवात झाली असून भारतीय महिला क्रिकेटच्या उपांत्य फेरीत पोहोचल्या आहेत. भारताची टेकबॉल खेळाडू क्विन्सी डिसुजा आज जपानच्या युईना साकामोटो विरुद्ध कांस्य पदकासाठीचा सामना खेळेल. या स्पर्धेत भारताचं पदकांचं खातं उघडण्याची पहिली संधी तिच्याकडे असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. उझबेकिस्तानमधील समरकंद इथं 46वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुरू आहे. यात भारतीय पुरुष संघानं काल स्पेनचा 3-1 असा पराभव केला. महिलांच्या गटात भारतानं मंगोलियावर 3-1 असा विजय नोंदवला. या स्पर्धेची 5वी फेरी आज होणार आहे. या सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 सुरुवात होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज किनारी आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, माहे, तमिळनाडू, तेलंगणा आणि अंदमान तसंच निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच उद्यापर्यंत मध्य महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल इथं विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. हवामान विभागानं मच्छीमारांना उद्यापर्यंत अंदमान समुद्रात आणि पुढील 2 दिवस पूर्वमध्य आणि लगतच्या ईशान्य बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची खरी गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवनियुक्त युवकांना आवाहन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प समारोहाचं आयोजन. घरगुती अनुदानित LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमागदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोतेहो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 8:41 आणि 56 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म से. अर्थातच या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हाला ऐकवणार आहे एकाच सिनेमातील गाणी. तर प्रारंभ करतोय आजच्या या कार्यक्रमाला आणि आज तुमच्याकरता आणलेला चित्रपट आहे दीवाना.

1992 ला प्रदर्शित झालेला हा अभिनेते शाहरुख खान यांचा पहिला चित्रपट. आज तुम्हाला ऐकवतोय याच चित्रपटातील काही गाणी. या चित्रपटातील गाणी लिहिलेली होती समीर यांनी आणि संगीत नदीम श्रवणे होतं. या सिनेमातील संपूर्ण गाणी अत्यंत श्रवणीय आणि अजूनही आपल्या ओठावरती येतात. तर प्रारंभ करतोय आजच्या या कार्यक्रमाला. ऐकूया या चित्रपटातील पहिलं गीत कुमार शानू यांच्या स्वरामध्ये.

श्रोते हो, 25 जून 1992 ला प्रदर्शित झालेला दिवाना हा चित्रपट. या चित्रपटाचे निर्माते होते गुड्डू धनोआ आणि दिग्दर्शक राज कंवर. शाहरुख खान, दिव्या भारती, ऋषी कपूर, सुषमा सेठ, आलोकनाथ, अमरीश पुरी, मोहनीश बवल अशासारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये होती. ऐकूया या चित्रपटातील पुढलं गीत अलका याग्निक आणि विनोद राठोड यांच्या स्वरामध्ये.

श्रुते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम एक ही फिल्म से आणि आज तुमच्या करता आणलेली फिल्म आहे दीवाना। श्रुते हो दीवाना या चित्रपटाला फिल्मफेअरची 9 नामांकन मिळालेली होती, पैकी 5 पुरस्कार या चित्रपटाला मिळाले। त्या 5 पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम पुरुष पदार्पण शाहरुख खान, सर्वोत्तम महिला पदार्पण दिव्या भारती, सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक कुमार शानू, सर्वोत्तम गीतकार समीर आणि

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून नदीम श्रवण अशा हे 5 पुरस्कार या चित्रपटाला मिळालेले होते. ऐकूया यानंतरचे गीत कुमार शानू आणि साधना सरगम यांच्या स्वरामध्ये.

श्रुती हो, आताच आपण एक ही फिल्म से हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमामध्ये आज तुमच्याकरता आणलेला चित्रपट होता दीवाना, आणि या गीतासोबतच आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत.

आकाशवाणी से हे अमरावती केंद्र आहे FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 9:31 झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करत आहोत. आपली भेट पुन्हा होईलच ठीक 10 आपल्या इतर कार्यक्रमांसोबत. परंतु तोपर्यंत आनंद घ्या विविध भारतीच्या विविध कार्यक्रमांचा.

0: एफएम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: आकाशवाणी से हे अमरावती केंद्र आहे एफएम 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍप वर आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोतेहो आपण आनंद घेत आहात आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित होत असलेल्या विविध कार्यक्रमांचा. यावेळी ठीक 10:03 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युवावाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: श्रोतेहो आजच्या युवावाणी या कार्यक्रमात ऐकूया आजच्या धकाधकीच्या जीवनात युवकांसाठी ध्यान आणि कौशल्य या विषयावर अंकित होले यांच्याशी श्यामली देशमुख यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.

0: श्रोत्यांनो, तुम्ही शेवटचा केव्हा शांत बसून स्वतःशी संवाद साधला होता आठवतं का तुम्हाला? किंवा शांत झोप केव्हा घेतली होती? बरं, शांत झोप होतेही असेल, पण एकही विचार न करता मनाला शांत ठेवून एखाद्या छानशा गोष्टीविषयी केव्हा विचार केला होता? शेवटी तर विचारच करणं झालं ना. प्रत्येक गोष्ट करताना जगताना विचार करूनच आपण जगत असतो, आणि तो विचार व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला गरज पडते ती एकांताची. मग तुम्हाला आठवतं का की हा एकांत तुम्ही केव्हा घेतला होता किंवा तुम्हाला केव्हा मिळाला होता? या सगळ्या गोष्टीसाठी जर आपल्याकडे वेळ नसेल तर हे कसं असेल? तर तुम्ही वाहन चालवण्यात खूप गर्क आहात आणि पेट्रोल भरण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहे, या सगळ्यांसाठी कसा वेळ मिळेल? आपलं आयुष्य जगताना ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी असतात ते सोपं होण्यासाठी आपल्याला मदत कशी होईल, हे सगळं आज आपण युवावाणी या कार्यक्रमात बोलणार आहोत. नमस्कार, मी श्यामली देशमुख युवावाणी या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. ज्या पाहुण्यांना आपण आमंत्रित केलं आहे ते आहेत अंकित होले. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: नमस्कार, धन्यवाद श्यामली.
0: सर कॉर्पोरेट स्किल एक्सपर्ट म्हणून काम करतात, तर वेळ न घालवता आपण सगळ्यात पहिला प्रश्न विचारूयात सरांना की मेडिटेशन म्हणजे नेमकं काय आणि त्याची गरज आजच्या ताणतणावपूर्ण जीवनात का आहे?
1: मेडिटेशनचे बऱ्याचशा अशा व्याख्या आपण ऐकत असतो. बऱ्याचदा मेडिटेशन या शब्दाला अध्यात्माशी जोडलं जातं, बट माझ्या मते आजच्या जगात मेडिटेशन ही एक सर्वांगीण केली जाणारी कृती आहे आणि त्याच्यामार्फत आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनात बदल करू शकतो, सुधारू शकतो. तर प्रश्नावर यायचं तर मेडिटेशन म्हणजे विचारांची गती संथ करणे. दैनंदिन कार्य करताना आपण दिवसभर कुठल्या ना कुठल्या कृतीमध्ये मग्न असतो. कधी आपण काम करत असतो, काही लोकांशी बोलत असतो किंवा फोनवरती स्क्रोल करत असतो. यामुळे जे जीवनामध्ये व्यस्तता आलेली आहे त्यामुळे विचारांमध्ये पण एक प्रकारची व्यस्तता निर्माण झालेली आहे. काही तज्ञांच्या

0: त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की दिवसाला 60,000 पेक्षा जास्त विचार आपल्या मनामध्ये येत असतात. ते किती महत्वाचे आहे, त्याची खरंच गरज आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर कुठेतरी मेडिटेशन किंवा ध्यानाची गरज भासते आणि विचारांना संत करण्याची गरज भासते. तर माझ्या मते मेडिटेशनचा अर्थ विचारांना संत करणे, ज्यामुळे अजून प्रगल्भ किंवा मॅच्युअर विचार येण्यासाठी मदत होईल.
1: तर सर, मेडिटेशनची मूलभूत प्रक्रिया काय असते आणि जर कोणत्या नवीन व्यक्तीला ते शिकायचं असेल आणि ते करायचं असेल तर मग काय करू शकतो आपण?
0: मेडिटेशनची प्रक्रिया तसं म्हणायला गेलं तर काहीच न करणे म्हणजे मेडिटेशन करणे आहे. परंतु हे सगळ्यात कठीण असतं, कारण जीवनात आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो आणि करताना तिथे आपण असावं लागतं. मुळात करता हा प्रेझेंट असणं आवश्यक असतो. इथे कर्तेपणाला सोडून स्वतः बसणे आणि मेडिटेशन करण्याच्या बऱ्याचशा प्रक्रिया असू शकतात, जसं की डोळे लावून बसणे आणि आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करणे, यामुळे पण आपल्या विचारांची गती मंदावू शकते. याशिवाय जर आपल्या मनात खूप जास्त विचार येत असेल तर आपण म्युझिक साऊंड याचा सुद्धा वापर करू शकतो. याच्या वापराने सुद्धा विचारांची गती संत होऊ शकते. जसं एखाद्याला कम्फर्टेबल आहे एखाद्या ठिकाणी बसणे. बऱ्याचदा असं मानलं जातं की मेडिटेशन करणे म्हणजे कुणीही डिस्टर्ब करणार नाही, कुठेही आवाज नसेल अशा जागी बसणे. त्याचा अर्थ असा होत नाही. अगदी तुम्ही सकाळी सूर्योदयानंतर एखाद्या गार्डनमध्ये बसून पक्ष्यांच्या आवाजात सुद्धा मेडिटेशन किंवा ध्यान करू शकता. या सगळ्या गोष्टींमागे आपलं एकच ध्येय असणं आवश्यक आहे, ते म्हणजे विचारांची गती मंदावणे. त्यालाच आपण ध्यान झालं किंवा ध्यान करतोय असं म्हणू.
1: ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की ध्यान म्हणजे विचारांची गती मंदावणे, तर विचारांची गती मंदावल्यामुळे त्याचा काय उपयोग होऊ शकतो?
0: तर याला आपण एका उदाहरणाने समजू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे 4 लोक आहेत आणि वेगवेगळ्या वयाची अगदी लोक आहेत. एक छोटा मुलगा आहे 5 ते 10 वर्षाचा, एक तरुण आहे 20 ते 30 वयोगटाचा, आणि एक प्रौढ आहे आपल्याकडे ज्याचं वय कदाचित 40 ते 50 वर्ष असेल, आणि एक म्हातारे व्यक्ती आहेत. जर सगळ्यांना आपण एक प्रश्न दिला किंवा गाय या विषयावर निबंध लिहायला सांगितला, तर कदाचित छोट्या मुलाच्या ओळी ह्या असतील की गायीला 4 पाय असतात, 1 शेपटी असते. पण प्रौढ व्यक्तीच्याही त्याच ओळी असतील का? अर्थातच नाही. याचप्रमाणे मेंदूंमधून जे विचार निघतात ते अगदी पहिला विचार हा पेरिफेरल, ज्याला वरचा वरचा विचार म्हणू शकतो आपण. आणि विचाराची गती मंदावल्यामुळे जे विचार असतात ते प्रगल्भ विचार यायला जागा मिळते आणि ते जास्त मॅच्युअर विचार असू शकतात. त्यांनी आपली निर्णय क्षमता अजून चांगली होते. जनरली असं होतं की जेव्हा केव्हा आपल्या जीवनात कुठली ॲक्शन घडते, कोणी आपल्याशी बोलतं किंवा आपल्यावरती टीका करतं, तर लगेचच त्याची रिॲक्शन आपल्या शब्दांवाटे बाहेर पडते. बट ती रिॲक्शन किती बरोबर होती, त्याने खरंच तुमचं जो इंटेंड होता तो खरंच होईल का, याचा विचार न करता ती रिॲक्शन आलेली असते. ज्याप्रमाणे स्टीफन कवी द ऑथर ऑफ 7 हॅबिट्स सांगतात की रिॲक्शन आणि रिस्पॉन्स याच्यामध्ये थोडं अंतर असतं. रिस्पॉन्स हा विचार करून दिलेली प्रतिक्रिया असते. तर ज्ञानाने किंवा विचारांची गती मंदावल्यामुळे रिॲक्शनची गती कमी होते आणि रिस्पॉन्सेस यायला लागतात. म्हणजे जे काही आपण प्रतिक्रिया देतो ती प्रगल्भ प्रतिक्रिया यायला लागते. यानेच कुठेतरी बिहेवियर, ज्याला आपण कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी असं म्हणतो, बिहेवियरची सुधारणा होते आणि एक ओव्हरऑल परिपक्व व्यक्तिमत्व निखारून येतं.
1: बरोबर सर, ज्याप्रमाणे तुम्ही हे सगळं सांगितलं त्याचप्रमाणे माइंड मॅनेजमेंटचा हा ध्यानाशी काही संबंध आहे का? म्हणजे
0: अर्थातच मला असं वाटेल खूप चांगला प्रश्न आहे. ध्यान आणि माइंड मॅनेजमेंट खूप जवळून एकमेकांशी लिंक करतात. याला थोडं आपण वेगळ्या वेणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. जेव्हा कुठल्याही नवीन माणसांना आपण भेटतो किंवा पाहतो तर अगदी पहिला इम्प्रेशन ज्याला आपण म्हणतो ते अपिरियन्सनी येतं. तो व्यक्ती दिसतो कसा आहे, त्यांनी कुठले कसे कपडे घातले आहे, त्याचे हातवारे, त्यानंतर थोडं बोलण्याने आपल्याला त्या व्यक्तीबद्दल कळतं की एक्झॅक्टली कसा बोलतो आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत अजून वेळ घालवतो तेव्हा बोलण्यामागचे विचार काय आहेत, दॅट इज थॉट्स. सो फर्स्ट स्टेज इज अपिरियन्स स्पीकिंग, थर्ड इज थॉट्स. इथे आपण थोडं कन्सिडर करू शकतो की तो व्यक्ती आपला मित्र झाला आहे आणि आपण आता खूप वेळ घालवायला लागलो आहे, तर मग हळूहळू त्या बोलण्यामागचे विचार काय आहेत हे आपल्याला कळायला लागतं. त्याचप्रमाणे नंतरचा पार्ट येतो त्याच्या सवयी कशा आहेत. मग अजून जेव्हा जास्त वेळ घालवायला लागतो तेव्हा महत्वाचा पार्ट प्रामुख्याने यायला लागतो, ते म्हणजे बिलीफ्स, त्याची विचारधारणा कशी आहे. आणि लास्टमध्ये इज द कॅरेक्टर. त्या व्यक्तीचं, या सगळ्या गोष्टींचा माइंड मॅनेजमेंटशी संबंध आहे. कारण वेन यू थिंक अबाउट अ कॅरेक्टर, एखाद्या

0: सेक्टर संदर्भात जेव्हा विचार केला जातो तर एका गोलला अनुसरून असतं. एखाद्या व्यक्तीची काम करण्याची शैली किंवा इंटेंड हे खूप मॅटर करतं. तर मला असं वाटतं की सवयी मॅनेज करताना, ज्याला हॅबिट फॉर्मेशन असं म्हणतो, किंवा माइंड मॅनेज करताना गोल काय आहे हे खूप महत्वाचं ठरतं. एखाद्या व्यक्तीचा गोल हा असेल, फॉर एक्झाम्पल कोणी कंपनी रन करत आहे आणि एखादी वस्तू त्यांना विकायची आहे आणि ते त्यांच्या सेल्स पर्सनला हे सांगतात आहे की काही करा पण ही वस्तू विका. मग एखाद्या व्यक्तीला त्याची गरज असो किंवा नसो, सो दॅट इज बिझनेस इंटेंट. आणि एक व्यक्ती असा म्हणेल की काही करून आपल्याला या वस्तू विकायच्या आहे, पण चुकीच्या व्यक्तींना ही वस्तू विकू नका, ज्याला गरज नाहीये त्या व्यक्तीला ही वस्तू विकू नका. सो इट मीन्स दोन व्यक्तीच्या कॅरेक्टरचा इंटेंट काय आहे, यावरनं माइंड मॅनेजमेंट ठरतं, यावरनं त्याच्या हॅबिट्स ठरतात आणि देन अकॉर्डिंगली इट फॉलोज टू द अपिरियन्स. सो या पद्धतीनं जर आपल्याला मॅनेज करायचं असेल किंवा माइंडला मॅनेज करायचं असेल तर कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती काम करावं लागेल. आणि सोपं काम करताना अपिरियन्स पासून सुरुवात करावी लागेल, हळूहळू त्याचा फरक बोलण्यात येईल आणि मग विचारांमध्ये असेल. सो ही अशी ट्री आहे.
1: तर माइंड मॅनेजमेंटमध्ये विचार करणे, बोलणे, वागणे आणि विचार तयार होणे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवरच अवलंबून आहे.
0: अर्थातच येस.
1: सर, तुम्ही बोलताना हॅबिट फॉर्मेशन या शब्दाचा उल्लेख केला, तर हॅबिट फॉर्मेशन म्हणजे काय आणि त्याचा फायदा कसा होतो?
0: ओके. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये हॅबिट, सवय ही अत्यंत महत्वाची आहे.
1: हो.
0: दोन नाते, दोन संबंध, मग ते मित्राचं असू देत, आपल्या पॅरेंट्सचं असू देत किंवा पार्टनर, लाईफ पार्टनरचं असू देत, या सगळ्या संबंधांमध्ये जेव्हा ब्रेक लागतो किंवा संबंधांमध्ये दुरावा निर्माण होते त्याच्यामध्ये सवय ही खूप महत्वाची भूमिका प्ले करत असते. त्याच्यामुळे यावरती लक्ष देणे आणि ही चेंज करणे किंवा याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणणे फार गरजेची असते. तर जसा प्रश्न श्यामली तुम्ही मला विचारलाय की हॅबिट फॉर्मेशन म्हणजे काय, तर एखादी नवीन सवय लावणे आणि ती कशी लावायला पाहिजे, तर जनरली असं सांगितलं जातं की कुठलीही सवय तुम्ही 15 दिवसांपर्यंत किंवा 20-21 दिवसांपर्यंत जेव्हा प्रयत्न करत असता तेव्हा ती आपल्याला लागते. मला असं वाटतं की मुळात ही प्रक्रिया कुठेतरी अजून जास्त कारगर होईल जेव्हा त्या सवयीला बदलण्याचा उद्देश तुमचा क्लिअर असेल आणि तो किती महत्वाचा आहे. नेहमी उद्देशाला डोळ्यासमोर ठेवून जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कराल, एखादी ऍक्टिव्हिटी कराल, तेव्हा त्याच्यामध्ये त्या सवयीमध्ये पॉझिटिव्हिटी येईल आणि ती बदलेल. सो 21 दिवस तुम्हाला ट्राय करायचंच आहे, बट सोबतच तुम्हाला तो उद्देश डोळ्यासमोर ठेवायचा आहे की तुम्ही ती सवय का बदलतायत आणि त्याचे परिणाम काय होतील. हा उद्देश समोर नेहमी असल्यामुळे डेफिनेटली तुमची सवय बदलण्यामध्ये किंवा नवीन हॅबिट फॉर्मेशनमध्ये मदत होईल.
1: तर आपण सवयीबद्दल बोलतोय सर, तर या सवयीमध्ये सगळ्या सवय असू शकतात का? म्हणजे तुम्ही काय बोलता आहात, काय विचार करता आहात?
0: बऱ्याचशा सवयी ह्या अनकॉन्शियस असतात, त्या आपल्याला आहेत की नाही हे माहितीही नसतं.
1: जसं आपण बोलण्याची सवय घेऊ शकतो याच्यामध्ये.
0: हो, किंवा बोलताना एखाद्याला सवय असू शकते स्वतःच्या हातांशी नखांशी खेळायची. मग ही सवय किती बरोबर आहे किंवा बरोबर आहे की नाही, पण एखाद्याला ती माहीतच नसेल तर? कारण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी अनकॉन्शियसली होत आहेत.
1: अच्छा.
0: तर मी ज्या हॅबिट फॉर्मेशन बद्दल बोलतोय त्या प्रमुख हॅबिट फॉर्मेशन ज्या तुमच्या डे टू डे करिअरसाठी, संबंधांसाठी कामात येईल त्यासाठी जास्त कारगर होऊ शकते. ह्या छोट्या सवयी बदलण्यासाठी मला असं वाटतं अजून कॉन्शियस होणं गरजेचं असतं, कोणी त्यावरती टीका करणं गरजेचं असतं, कोणी आपल्याला लक्षात आणून दिलं की ही सवय आहे आणि हे तुला बंद करायची आहे किंवा याला थोडं टाळायचं आहे, देन ऑब्व्हियसली ती सवय बंद केल्या जाऊ शकते. तर अशा छोट्या सवयी बंद करण्यासाठी कुठेतरी लक्षात आणून देणं गरजेचं असतं, बाकी त्या आपोआप बंद होतात. बट ज्या दुसऱ्या सवयींबद्दल मी बोलतोय ज्याला आपण प्रॉपर हॅबिट फॉर्मेशन म्हणतोय, त्या कुठेतरी करिअरशी संदर्भात असेल, तुमच्या शिक्षणाशी संदर्भात असेल, त्याला तुम्हाला या पद्धतीनं घ्यायचं आहे की तुमचा दृष्टिकोन, तुमचं ध्येय काय आहे आणि देन त्याची सवय, ती रोज करण्याची सवय 21 दिवसांपर्यंत, ज्याला आपण म्हणू शकता जोपर्यंत ते अननॅचरल होत नाही, जोपर्यंत ते अनकॉन्शियसली तुमच्याकडनं गळत नाही.
1: दैनंदिन जीवनात स्पर्धा फार वाढल्या आहेत सर, आणि स्पर्धा तर वाढल्याच आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. करिअरमध्ये स्पर्धा आहे, एखादी गोष्ट शिकायची असेल त्याच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहे, प्रत्येक गोष्टीत स्पर्धा आहे. शिवाय आपण करिअर झालं, स्पर्धा परीक्षा झालं, किंवा जेव्हा आपण कुठे काम करण्यासाठी जातो तेव्हा सगळ्यात पहिली जी स्टेप असते तो इंटरव्ह्यू असतो. अलीकडे मेमरी मॅनेजमेंट हा शब्द फार ऐकायला मिळतो, तर या सगळ्यासाठी मेमरी मॅनेजमेंट काम कसं करतं आणि याचा उपयोग कसा होईल?
0: मेमरी मॅनेजमेंटला आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. यासाठी आपण थोडं कूलिंग कळे जाऊ. जेव्हा आपण 7th स्टँडर्ड 8th स्टँडर्ड मध्ये

0: शिकत असतो तेव्हा बोर्ड प्रमाणे आपले जेव्हा एक्झाम होते, एक्झाम झाल्यानंतर आपण छान मार्क्स मिळवतो आणि नेक्स्ट नवीन वर्गामध्ये प्रवेश करतो. असं 10th पर्यंत 12th पर्यंत शक्य आहे. पण आजकालच्या जगात आपण पाहतो आहे की आफ्टर 12th तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणं गरजेचं आहे. एखादा विद्यार्थी 12th स्टँडर्डमध्ये जर 99% घेऊन येत असेल तरी त्याला कुठलंच इंजिनिअरिंग कॉलेज किंवा कुठलं मेडिकल कॉलेज ॲडमिशन देत नाही. इन्स्टेड त्याला कुठली तरी एक एन्ट्रान्स एक्झाम द्यावी लागते. मग असं का? एखाद्या विद्यार्थ्याने जर 99% आणलेले आहेत याचा अर्थ त्यांनी त्याला प्रूफ केलेला आहे कुठेतरी. मग तरी त्याला दुसरी परीक्षा का द्यायची गरज पडते? किंवा जेईई म्हणूयात, याला नीट म्हणूया किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा म्हणूयात, ही का द्यायची आहे? आणि मोस्ट ऑफ द स्पर्धा परीक्षा जर आपण ऑब्झर्व केल्या तर ह्या सगळ्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये आहेत. म्हणजे कुठेतरी अभ्यासाची पद्धत बदलते आहे. मग मेमरी मॅनेजमेंटमध्ये दोन प्रकारच्या मेमरी असू शकतात. द फर्स्ट वन इज लक्षात ठेवणे आणि लिहिणे, याला आपण लर्निंग असं म्हणतो. हे प्रत्येकाची याची क्षमता वेगवेगळी असू शकते आणि ही मला असं वाटतं की स्कूल पुरती मर्यादित आहे. पण जेव्हा आपण ॲनालिटिकल मेमरीचा विचार करतो, एखाद्या गोष्टीचं लॉजिकल उत्तर काय असूयात, याला मी जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतोय की एखाद्या वर्गामध्ये फोर्स, व्हॉट इज मीन बाय फोर्स, तर शिकवलं जातं की एनी पुश ऑर पुल इज कॉल्ड एज फोर्स, असा प्रश्न विचारला जातो. सो जेव्हा असं शिकण्यात येतं तेव्हा एक्झाम मध्ये पण प्रश्न जनरली असाच असतो, व्हॉट इज मीन बाय फोर्स, आणि मुलाला ते लक्षात ठेवून लिहायचं असतं. पण जेव्हा स्पर्धा परीक्षांची वेळ येते तेव्हा तो प्रश्न बदलतो आणि मे बी प्रश्न असा असू शकेल की एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला ओढायचा आहे किंवा ढकलायचा आहे, तर दोन्ही याला किती एनर्जी लागेल, किती फोर्स लागेल, तेव्हा मात्र मुलं गोंधळतात. याचं ऍक्च्युली उत्तर असतं की फोर्स इज नथिंग बट पुश ऑर पुल, त्याला ओढा किंवा ढकला सारखाच फोर्स लागेल. फक्त प्रश्न विचारला वेगळ्या पद्धतीने गेला आहे. दॅट इज व्हॉट कॉल्ड एज अनालिटिकली विचार करून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. सो अनालिटिकल मेमरी ही ऍप्लिकेशन बेस्ड मेमरी आहे. याला वाढवायसाठी किंवा याला एनहान्स करायसाठी तुम्हाला अशा प्रकारची प्रश्न अजून अजून सॉल्व्ह करावी लागेल किंवा अशा पद्धतीनं विचार करण्याची शैली निर्माण करावी लागेल. लक्षात ठेवणे आणि लिहिणे हे ज्या पद्धतीनं आपण शैक्षणिक वेळेत करत असतो, वर्गांमध्ये किंवा आपल्या स्कूलिंगमध्ये करत असतो, त्याने ते एनहान्स होतच असते. सो प्रामुख्याने जसा आपला प्रश्न होता की मेमरी मॅनेजमेंट, तर याला मी म्हणेल की शिफ्टिंग युअर फोकस फ्रॉम रिकॉलिंग मेमरी टू अनालिटिकल मेमरी, त्याला आपण मेमरी मॅनेजमेंट म्हणू शकू.
1: म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर लक्षात ठेवणे आणि ते लिहिणे,
0: हे झालं एक नॉर्मल मेमरी.
1: अच्छा,
0: दुसरं याला याला असं म्हणू शकतो अनालिटिकल मेमरी म्हणजे त्या जे काही नॉलेज त्याच्यामध्ये आहे, लक्षात ठेवलेल्या गोष्टींमध्ये जे नॉलेज आहे त्याचं ऍप्लिकेशन आपण कसं करू शकू, त्याला आपण अनालिटिकल मेमरी म्हणू. सो मेमरी मॅनेजमेंटला मी म्हणेल द मेमरी शिफ्ट, लक्षात ठेवून लिहिण्यापेक्षा त्याला त्याचा वापर कसा करता येईल त्या नॉलेजचा, त्याला अनालिटिकल मेमरी असं म्हणतात. आणि त्याला आपण प्रॉपर मेमरी मॅनेजमेंट असं म्हणू.
1: की बरेचदा असं होतं, विशेष म्हणजे आमच्या सखींचं असं होतं की हातातच लायटर असतं आणि आपण पूर्ण घरभर ते शोधत असतो. किंवा कधी कधी बऱ्याच जणांसोबत असंही होतं सर की चष्मा हा डोक्यावर असतो आणि आपण चष्मा सगळीकडे शोधत असतो. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण विसरतो. तर मग त्याचा आणि याचा काय संबंध आहे का?
0: त्याचा विचारांशी संबंध आहे. दैनंदिन जीवनात विचारांची गती इतकी वाढलेली आहे की ते सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये बिझी असतात. असं जनरली तेव्हा होतं जेव्हा कुठल्या गोष्टीची घाई आपल्याला असते. आणि जेव्हा कुठल्या गोष्टीची घाई असते तेव्हा विचारांची गती खूप वाढलेली असते. तेव्हा ते फोकस करताना, तेव्हा माइंड, मेंदू फोकस करताना एका महत्वाच्या गोष्टींवरती फोकस करत नाही आणि आपला फोकस दुसरीकडे वळवला जातो. अशा वेळी आपण खूप ऑब्व्हियस गोष्ट विसरू शकतो. कारण कंटिन्युअस येणारे विचार हे आपल्या माइंडमध्ये इतकी स्पेसच क्रिएट करत नाही थांबून विचार करायला की मी ती एखादी पर्टिक्युलर गोष्ट कुठे ठेवली होती. सो या पद्धतीने ते प्रॉब्लेम्स येऊ शकतात. यासाठी मेडिटेशन किंवा ध्यान हे खूप चांगला रोल प्ले करू शकते. कारण मेडिटेशन केल्याने नियमिततेने विचारांची गती संथ होते आणि आपण अशा परिस्थितीमध्ये आपले विचार शांत ठेवू शकतो आणि शांत विचार नेहमी हरवलेल्या वस्तू सापडून देण्यात मदत करू शकते.
1: विचार करण्यासाठी ज्याप्रमाणे सर मेडिटेशनची गरज आहे, तर कार्यक्रमाला आणखीन थोडं छान बनवण्यासाठी एका गीताची सुद्धा गरज आहे. तर तुमच्या आवडीचं एक गीत आमच्या श्रोत्यांसाठी.
0: ज्याप्रमाणे डिस्कस करत होतो की विचारांची गती मंदावणे, जनरली आपण विचार करताना भविष्यात तरी असतो किंवा भूतकाळात तरी असतो, पण हा जो येणारा क्षण आहे हा आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो. सो मला या क्षणी अमोल पाले

0: खरं तर सर, तुम्ही गीताच्या आधी असं म्हणालात होता की एक तर आपण भूतकाळात जगतो किंवा आपण भविष्यात जगतो, आणि आपले जे तरुण वर्ग आहेत ते भविष्यातच जगतात, कारण की आपण एखाद्या गोष्टीची तयारी करतो आहोत म्हणजे आपण भविष्याचीच वाटचाल करतो आहोत. तर मग आजच्यासाठी आपण प्रश्न घेऊयात की आजच्या युवकांनी जेव्हा आपण आज तयारी करतोय कारण भविष्यात आपल्यासाठी काहीतरी छान वाढून ठेवलं पाहिजे असं आपल्याला वाटत असेल, तर युवकांनी कोणत्या कौशल्यावर विशेष भर द्यावा?
1: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. आजच्या जगात युवक टेक्निकली साऊंड होण्याकडे तर भर देतच आहेत, त्यांच्या शिक्षणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं अर्थातच समावेश असतो.
0: सगळ्या गोष्टी खूप ऍडव्हान्स सुद्धा झालेल्या आहेत
1: हो वेळेनुसार. तर याच्यामध्ये हळूहळू आता AI येत चाललंय, डेटा सायन्स आहे, डेटा अनालिटिक्स आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि या संदर्भात बरेचसे क्लासेसही उपलब्ध आहेत. किंवा किंबहुना मी असं म्हणेल की ते अभ्यासक्रमात पण आता हळूहळू येत चाललेले आहेत. पण याशिवाय प्रामुख्यानं काही कौशल्य आहे ज्यावरती आजच्या युवकांनी लक्ष द्यायला पाहिजे. दॅट इज व्हॉट कॉल्ड एज सॉफ्ट स्किल्स. त्याच्यामध्ये महत्वाची जे कौशल्य असेल ते असेल प्रेझेंटेशन, स्वतःला प्रेझेंट करणे. जे आपल्याकडे ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. जर ते पोहोचवता येत नसेल तर ते कौशल्य असणं फार महत्वाचं ठरते. कारण तुमची पहिली पायरी कुठलंही टेक्निकल बॅकग्राऊंड जर तुमचं असेल तर ती असेल जॉब मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू. आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही स्वतःला सादर करत असता, स्वतःला प्रेझेंट करत असता, ते कौशल्य न फार गरजेचं आहे. तर त्या कौशल्याकडे लक्ष देताना आजच्या पिढीने सॉफ्ट स्किलकडे म्हणजेच त्यांच्या लँग्वेजवरती काम करणं आवश्यक आहे. त्यामध्ये तुमची डे टू डे लँग्वेज कुठली असू द्यात, किंवा हिंदी असेल, इंग्लिश असेल, याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा एखादी लँग्वेज आपली स्ट्रॉंग होते तेव्हा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन चांगलं होतं. तर प्रेझेंटेशन, स्वतःला प्रेझेंट करण्याकडे आजच्या युवकांनी लक्ष द्यायला पाहिजे. येत्या काळात जर विचार करायचं झालं तर जो व्यक्ती स्वतःला किंवा एखादी गोष्ट विकू शकेल तो जास्त चांगलं सर्व्हाइव्ह करू शकेल. विकण्यासाठी तुम्हाला बोलता येणं गरजेचं असतं. तर अर्थातच मला असं म्हणावंसं वाटतं की या युवकांसाठी जर कुठलं कौशल्य इम्पॉर्टंट आहे तर ते स्वतःला प्रेझेंट करण्याचं आहे. त्यासाठी लँग्वेज आणि आत्मविश्वास या गोष्टी अर्थातच महत्वाच्या आहेत.
0: सर, आणि असं म्हणायला काही हरकत नाही की तुमच्यामध्ये फार छान कौशल्य आहे, कारण इतक्या कठीण गोष्टी अगदी सहजरित्या तुम्ही आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवताय. खरं तर त्यांच्या वतीने तुमचा खरंच खूप धन्यवाद. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि प्रत्येकाला एक ड्रीम जॉब हवा असतो, तर मग या ड्रीम जॉबसाठी कशी तयारी करायची?
1: ड्रीम जॉब निवडताना जनरली आपण स्कोप बघतो किंवा आलेली संधी बघतो. आजही आपल्यामध्ये कुठेतरी अशी धारणा आहे की बायोलॉजी आवडत असेल तर डॉक्टर बनावं आणि मॅथमॅटिक्स छान जमत असेल तर इंजिनियर बनावं. पण त्याला असं घेऊ नयेत. मला असं वाटतं की डॉक्टर ॲज अ प्रोफेशन हे खूप ब्रॉड आहे आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याची लाईफस्टाईल समजून घेतल्याशिवाय एखादं करिअर निवडणे चुकीचं आहे. तर आधी स्कोप न पाहता त्या गोष्टीसाठी आपला इंटरेस्ट हा बघितला पाहिजे. मग आपण एखादा जॉब निवडत असूयात तर जॉबमध्ये आपल्याला संधी मिळत आहे म्हणून कुठल्याही गोष्टीला हो

0: किंवा इथे माझ्या स्किल्स कशा उपयोगी येतील आणि माझा इंटरेस्ट हा कसा असेल, ज्याने मला काम करत असताना वेळेचं भान राहणार नाही, हे निवडणं फार आवश्यक असतं. तेव्हा जेव्हा एखादा युवक आपल्या ड्रीम जॉबची तयारी करत असते तेव्हा त्यांनी या गोष्टींना महत्त्व देणं आवश्यक असतं की माझा इंटरेस्ट त्या कामामध्ये आणि माझ्या स्किल्स कुठले यूज होतील, त्याप्रमाणे स्वतःला तयार करणे, त्या स्किल्सला अजून फिनिश करणे, चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करणे, या पद्धतीने तुम्ही तुमच्या ड्रीम जॉबसाठी तयार होऊ शकता मला असं वाटतं.
1: अच्छा,
0: ड्रीम जॉब निवडताना बऱ्याचदा स्कोप बघितला जातो. मला असं वाटतं की स्कोप बघण्यापेक्षा आपण कशात आनंदी असू, आपण एखाद्या गोष्टीमध्ये कसं एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट टाकू शकू, याकडे बघणं आवश्यक आहे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये स्कोप नव्हता, परंतु काही लोकांनी एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट्स त्यामधनं मिळवले आहेत. आणि बऱ्याचदा एखाद्या स्कोप असणाऱ्या जॉबला निवडून खूप ऑर्डिनरी वर्क करून एक ऍव्हरेज जीवनशैली किंवा ऍव्हरेज सॅलरी काही लोक मिळवत आहेत. तर मला असं वाटतं की स्कोपला थोडं कमी महत्त्व द्यायला पाहिजे आणि स्किल्स, तुमचा इंटरेस्ट, तुमचं नॉलेज या गोष्टींना बघून जॉबला निवडायला पाहिजे आणि त्यासाठी तयार व्हायला पाहिजे.
1: सर, आपण आपल्या युवावाणी या कार्यक्रमात मेडिटेशन, हॅबिट फॉर्मेशन, मेमरी ट्रेनिंग या तिन्ही घटकांविषयी बोललो, तर मग असं म्हणायला हरकत नाही की यशस्वी जीवन जर घडवायचं असेल तर ह्या तिन्ही गोष्टी आपल्या उपयोगात पडेल.
0: यशस्वी जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास चार महत्वाचे घटक जे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. सर्वप्रथम आपलं आर्थिक जीवन, त्यासाठी आपली प्रोफेशनल लाईफ स्टेबल असावी लागते. याचप्रमाणे आपलं कौटुंबिक किंवा सामाजिक जीवन, यामधले आपले नातेसंबंध चांगले असणं आवश्यक असतात. थर्ड पिलर ज्याला आपण म्हणू शकतो ते म्हणजे आपलं अध्यात्म, आपला स्वतःशी स्वतःचा असलेला बॉन्ड ज्याला आपण म्हणू, तो छान असावा लागतो. आणि चौथं आहे अतिमहत्वाचं आरोग्य. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या संतुलनात राहतील आणि याला आपण प्रॉपर वेळ देऊ, तेव्हा मला असं वाटतं खऱ्या अर्थानं आपलं जे जीवन आहे ते सर्वांगीण छान होईल, सुंदर होईल आणि यशस्वी जीवनाकडे वाटचाल होईल.
1: अरे वा, असं विचारायचंय की आजच्या युवकांमध्ये, आजच्या युवकांमध्ये म्हटल्यापेक्षा ऑलमोस्ट सगळ्यांमध्येच एन्झायटी, राग, चिडचिडपणा ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत, तर ह्या कशा मॅनेज होतील?
0: चल, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं शामली, युवकांसाठी आणि अर्थातच सर्वांसाठी. राग, चिडचिड याला थोडस आपल्याला इनडेप्थ बघायचं झाल्यास आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल, आपण जनरली बघतो जेव्हाही आपण रागात असतो किंवा कुणी रागात असतं तेव्हा आपले शब्द कधीतरी असे असतात की तुम्ही मला असं म्हटलेलं, सो त्यातला जो मी आहे हा कुठेतरी खूप महत्वाचा होऊन जातो. याला किती सिरियसली घ्यायला पाहिजे, म्हणजे मी मला स्वतःला किती सिरियसली घ्यायला पाहिजे हे जर आपल्याला समजायचं असेल तर मला असं वाटतं कुठेतरी मुंबईला CST वरती जा आणि वरून बघा, माणसं मुंग्यांसारखे दिसतील आणि त्यापैकीच आपणही एक आहोत. मला कुणी नाकारू शकतो, माझा कुणी अपमानही करू शकतं, हे स्वीकारणं सर्वात आधी गरजेचं आहे. जेव्हा हा स्वीकार आपल्यामध्ये येईल ना तेव्हा राग, चिडचिड कमी होईल. आणि हे लक्षात घेणं गरजेचं आहे शामली, मला असं वाटतं की वाढत्या वयानुसार जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं मनाविरुद्ध होणाऱ्या घटनांचं प्रमाणही वाढतं. त्याला स्वीकारणे आणि त्याला प्रॉपर रिस्पॉन्स करणे रॅदर दॅन रिॲक्शन करण्यापेक्षा, याने हा अँगर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणू हा नियंत्रणात येऊ शकतो आणि अर्थातच ध्यान त्याला सपोर्ट करेलच.
1: हो, प्रॉपर रिस्पॉन्स करणं हे जास्त महत्वाचं आहे.
0: येस, आणि यासाठी माझ्यातला मी मला बाजूला ठेवावा लागेल. मी सगळ्यांपैकीच एक आहे, माझ्याशी अशा घटना, माझ्या मनाविरुद्ध होणाऱ्या घटना होऊ शकतात, घडू शकतात, याची स्वीकृती मला स्वतःला द्यावी लागेल.
1: अच्छा, त्यांना एक शेवटचा प्रश्न विचारते की आमच्या आजच्या युवकांसाठी, आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: युवकांसाठी संदेश द्यायचा झाल्यास मी असं म्हणेल की कुठल्याही गोष्टींच्या ब्लाइंडली मागे धावल्यापेक्षा एकदा थांबून विचार करून मला एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीची कशी आणि किती गरज आहे हे जाणून त्यासाठी धावणे, म्हणजे थांबायचं कुठे हे कळेल आणि यांनी जीवनात समाधान प्रामुख्याने येईल. तर काय होते की सोशल मीडिया, फोन्स, कम्पॅरिझन यांनी रँडम थॉट प्रोसेस तयार होत चाललेली आहे आणि त्या रँडम थॉट प्रोसेसमुळे आपल्याला कळत नाही आहे की मी कुठल्या गोष्टीसाठी सुरुवात केली होती आणि मी कुठे जाऊन पोहोचतोय. म्हणजे समाधानासाठी सुरुवात केली होती आणि त्यात समाधानच हरवलंय. तर ते मिळवायसाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल आणि मला असं वाटतं यासाठी ध्यान हे खूप महत्वाचं ठरेल. तर युवकांनी जर 10 मिनिटे 20 मिनिटे जसं त्यांच्यासाठी शक्य होईल तसं सकाळी नाही संध्याकाळी त्यांच्या जीवनात

0: ला वेळ काढून ध्यान जर अंगीकारलं, रेग्युलरली त्याला वेळ दिला, तर मला असं वाटेल एक सुखी समाधानी जीवन ते जगू शकेल. आणि अर्थातच जे चार पिलर आपण ज्याच्याबद्दल बोललो आहे त्याच्यामध्ये संतुलन येईल.
1: खूप खूप धन्यवाद सर. खरं तर अंकित सरांनी आपल्याला इतक्या सगळ्या छान गोष्टी सांगितल्या त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार सर.
0: धन्यवाद श्यामली, मला आकाशवाणी केंद्रात तुम्ही येण्याची संधी दिली आणि माझे विचार मांडण्याची

0: श्रोते हो, आताच आपण युवावाणी या कार्यक्रमात अंकित होले यांच्याशी श्यामली देशमुख यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
2: श्रोते हो, आताच आपण युवा वाणी हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा अगदी काही क्षणातच.
3: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. यावेळी ठीक 10:31 आणि 13 सेकंद झालेले आहेत. आता आनंद घेऊया मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा, अर्थातच प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.
5: गीत गंगा.
2: श्रोतेवाच्या गीतगंगा कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहे सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरांनी. शब्दरचना आहे शांताराम नांदगावकर यांची, संगीत नियोजन अरुण पौडवाल यांचं आणि चित्रपट माझा पती करोडपती.

श्रोते हो, यानंतरचं गीत आशा भोसले आणि सुरेश वाळकर यांच्या स्वरामध्ये, शब्दरचना सुधीर मोघे यांची आणि संगीत नियोजन आनंद मोडक यांचं, चित्रपट नशीबवान.

0: श्रुती हो, यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: EMI भारत कसं मॅनेज करू? एक जुगाड आहे. बक्कळ पैसे मिळतील.
2: कसं?
1: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर. कमिशन मिळेल.
2: एवढे इझी?
1: कसलं इझी? हे तर मनी म्युल आहे. इलिगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून. गुन्हा आहे. जेल सुद्धा होऊ शकते.
2: अरे बाबा नाही.
3: तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कुणालाच वापरू देऊ नका. RBI सांगते.
4: जाणकार राहा, सतर्क राहा.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गंगा, आणि यानंतरचं गीत आहे आशा भोसले यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत विश्वनाथ मोरे यांचं. तर चित्रपट गोंधळात गोंधळ.

0: श्रोते हो गीतगंगा कार्यक्रमातील पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: रोजच्या धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरतो, पण जेव्हा कोणी आपली काळजी घेतं तेव्हा छान वाटतं. जसं की RBI तुमच्या अनक्लेम डिपॉझिटची काळजी घेतं, तुमच्या अस्वामिक ठेवणीची काळजी घेतं.
2: अस्वामिक ठेवणी म्हणजे अशी बँक खाती ज्या 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही. अशी खाती RBIच्या DEA फंड मध्ये जातात. आपल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन आपली KYC अपडेट करा आणि आपली अस्वामिक ठेवणी परत मिळवा.
1: RBI म्हणतं जागरूक बना,
2: सतर्क राहा.
0: आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गंगा आणि यानंतरचं गीत आहे अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना आहे शांता शेळके यांची, संगीत नियोजन सुहासचंद्र कुलकर्णी.

यानंतरचं गीत आहे मुक्ता या चित्रपटातील रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांचा स्वर. शब्दरचना आहे नाधो महानोर यांची आणि संगीत संयोजन आनंद मोडक यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया आजच्या गीतगंगा कार्यक्रमातील शेवटचं गीत. शंकर महादेवन, जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरामध्ये. शब्द आहेत मंदार चोळकर यांचे आणि संगीत संयोजन शंकर एहसान लॉ यांचं. तर चित्रपट मितवा.

0: शंकर महादेवन, जानवी प्रभू अरोरा यांच्या स्वरामध्ये मितवा या चित्रपटातील गीत आता आपण ऐकलत. या गीतासोबतच आजचा गीतगंगा कार्यक्रम इथे संपवित आहोत.
1: गीतगंगा.
0: श्रुते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 11:01:28 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्र फरमाईशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन.
3: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन.
2: श्रोते हो, आजचा गीतगुंजन कार्यक्रम म्हणजे श्रोत्यांनी पाठवलेल्या पत्रांवर आधारित. त्यांनी आपल्या पत्राद्वारे कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत ऐकवण्याचा हा कार्यक्रम. तेव्हा आजच्या कार्यक्रमाकरता मी काही पत्र आजच्या करता समाविष्ट केलेली आहेत आणि काही गाणी निवडलेली आहेत त्यांनी, अर्थातच त्यांनी आपल्या पत्रामध्ये पाठवलेली. तर कार्यक्रमाला प्रारंभ करतो आहे आणि पत्र घेतो आहे. पाठवणारे श्रोते आहेत कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर येथून नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई डोंगर दिवे, रीमाताई डोंगर दिवे, दीक्षाताई डोंगर दिवे, राहुल डोंगर दिवे, जगदीश मोहोळ, सुवर्णा मोहोळ. सोबतच छत्री तलाव अमरावती येथून साधना राणी गुप्ता, किशोर गुप्ता, कमल गुप्ता, कविश गुप्ता, कोमल गुप्ता, नेहा गुप्ता. त्याचप्रमाणे अचलपूर येथून वंदना, सुनीता, लता, शुभांगी उघडे, प्रभू, दिलीप कुमार, श्रीहरी, वैदही उघडे आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातील दिल तुझको दिया या चित्रपटातील गीत. ऐकूया या सर्वांच्या आवडीचं हे गीत.

यानंतरचं गीत कळवलेलं आहे, ते आहे राम तेरी गंगा मैली. या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट पातुर्डा खुर्द येथून मनोहर नांदोकार, उर्मिला नांदोकार, गायत्री मोकळकार, अथर्व लाहुडकार, आराध्या नांदोकार, आशिष नांदोकार, ईश्वरी, स्वराली, गौराई आणि समस्त नांदोकार परिवार. सोबतच सागर रेडिओ श्रोता संघ शिवाजीनगर वडाळी देशमुख येथून राजेश खोबरखेडे, शिवसागर खोबरखेडे, सौ इंदिराबाई खोबरखेडे, सुनैना खोबरखेडे, सौ दीपाली धाडे, राम धाडे, सागर खोबरखेडे, राजू खोबरखेडे आणि स्वराज धाडे. ऐकूया यांच्या आवडीचं राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत.

0: यानंतरचं गीत आणि यानंतरचं पत्र घेण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम पत्र फरमाईशीचा हिंदी गीतांचा अर्थातच गीत गुंजन आकाशवाणी अमरावती केंद्रावरून. यानंतरच पत्र पाठवणार श्रोत्यांचं नाव आहे निंभोरा येथून अशोक देशमुख, शरद देशमुख, बबन जोशी, शिवाजी चौक बोराळा खुर्द येथून आदि

गोपीनाथ वाघ, अमोल वाघ, विजयनगर अमरावती येथून जितेंद्र देशमुख, राधा, अक्षरा, मनस्वी देशमुख, त्याचप्रमाणे राहणार बोर रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून सुंदरबाप्पा जाधव, श्रुती व संग्राम, अनिल छुटे, आशिष काळे, राज व रणवीर, किशोर शिंदे, श्रद्धा लक्ष्मण बरसाळे आणि गणेश सुंदरबाप्पा जाधव, सोबतच मुक्कामपोस्ट शिंदी बुजरुक येथून ज्ञानेश्वर साठे, सौनंदा साठे, निलेश साठे आणि सचिन साठे आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं कामचोर या चित्रपटातील. ऐकूया हे गीत.

श्रोते हो, यानंतरचं गीत ज्याची फरमाईश केलेली आहे ते गीत आहे गिरफ्तार या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं. आणि या गीताची फरमाईश करणारे पत्र पाठवणारे श्रोते आहेत महेश नगर छत्रपती संभाजीनगर येथून रमेश देशपांडे, सारंग देशपांडे, सौ निलिमा देशपांडे. त्याचप्रमाणे अकोला येथून विजय वडाळकर, लता वडाळकर, वैष्णवी आणि अजिंक्य वडाळकर. कल्याण ईस्ट येथून विनय वडाळकर, कल्पना, ऋषिकेश आणि आदेश वडाळकर. सोबतच काष्टी तालुका श्रीगोंदा येथून लक्ष्मण जगताप, वैजयंता जगताप, श्रेया शिंदे, निलेश जगताप. भोकर तालुका श्रीरामपूर येथून हरिभाऊ बिडवे, शुभांगी अनिता आणि श्रावण बिडवे. ऐकूया यांच्या आवडीचं गिरफ्तार या चित्रपटातील हे गीत.

0: सुदैव आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या सुरू आहे कार्यक्रम पत्र फरमाईशीचा श्रोत्यांचा हिंदी गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन। यानंतरचं पत्र मिळालेलं आहे आणि पाठवणारे श्रोते आहेत शास्त्रीनगर बीड येथून किसन सपकाळ, आशा सपकाळ, वर्षा, पूजा, शीतल आणि विशाल सपकाळ, त्याचप्रमाणे मुक्काम पोस्ट खांबोरा, तालुका जिल्हा अकोला येथून गोपाल टाले, भारती टाले, नारायणराव टाले, प्रमिला टाले, श्रुतिका टाले, सागर गवई आणि शिवकुमार टाले, आणि या सर्वांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे मनचली, या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं। ऐकूया या सर्वांच्या आवडीचं हे गीत।
1: बन गया अच्छा
2: अच्छा जी।

संग्रहातील अलका याज्ञिक आणि कुमार शानू यांनी गायलेलं आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत वायगाव जिल्हा अमरावती येथून रामचरण मावळे, एकनाथ मावळे, विदर्भ श्रोतांगण रेडिओ क्लब प्रभात कॉलनी वडाळी चतुर्भुज येथून विलास कुपटे, विकी कुपटे, वैष्णवी कुपटे, कार्तिक कुपटे, सौ सुनीता कुपटे, प्रथमेश कुपटे, सौ प्रभा कुपटे, सोबतच मुक्काम पोस्ट पहूर दाभा तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ येथून रेखाताई चामटकर, कुमारी उज्ज्वला चामटकर, सौ नमू चामटकर, सौ ज्योत्स्नाताई देशमुख, सौ नंदाताई धावडे, सौ छायाताई डबूरकर, बेरडी येथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर आणि तनु करमरकर. ऐकूया यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत दिवाना या चित्रपटातील.

यानंतर जे गीत आवडीचं गीत कळवणारे श्रोते आहेत, रझाकभाई गडीवाले, मोहम्मद नदीम, गुड्डू, पप्पू सोनार, राजू सोनार, सर्व अमरावतीचे. फर्स्ट लव लेटर या चित्रपटातलं गीत त्यांना ऐकायचं आहे. सोबतच ह्या दीप रेडिओ लिस्नर क्लब लेहगाव रेल्वे तालुका दर्यापूर येथून दीपक कुऱ्हाडे, आशिष कुऱ्हाडे, कुमारी कल्पना कुऱ्हाडे, रमेश इंगळे, बंटी कुऱ्हाडे आणि समस्त कुऱ्हाडे परिवार, सोबतच सिंधुनगर येथून चतुर्भुज बजाज. ऐकूया यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत फर्स्ट लव लेटर या चित्रपटातील लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजातील.

श्रुति हो यानंतरचं गीत आहे हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत 64 जीन प्लॉट बनोसा दर्यापूर येथून राजेश चव्हाण, संदीप चव्हाण, किशोर चव्हाण, सचिन चव्हाण सोबतच भारती रेडिओ श्रोता संघ दसरा चौक अंजनगाव सुर्जी येथून दादाराव बोबडे, नलिनी बोबडे, चेतनाताई, भारती कळसकर, आर्यन, अर्पण, सह्याद्री, धनंजय बोबडे, त्याचप्रमाणे मोरगाव काकड अकोला येथून प्रदीप वानखडे, विद्या वानखडे, रमाई वानखडे, धम्मकांताबाई डोंगरे, तक्षु डोंगरे, भारत वानखडे आणि जीवन वानखडे. ऐकूया या सर्वांच्या आवडीचं हम दिल दे चुके सनम चित्रपटातील हे गीत.

यानंतरचं पत्र मिळालेलं आहे आणि पाठवणारे श्रोते आहेत विदर्भ श्रोतांगण गप शाखा पत्रोड इथून विजयभाऊ अंबाडकर सौ सुनीताताई अंबाडकर कैलास अंबाडकर अक्षय आणि ऋषिकेश अंबाडकर येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथून शंकरलाल जयस्वाल रामलाल गुलाबलाल गणेशलाल शुभम प्राद मीनाक्षी दुर्गेश्वरी ज्योती सोबतच

अमरानगर अमरावती येथून रेखा सनगर, संजय सनगर, रजत सनगर, सोनाली सनगर, रचना रघुवंशी, प्रियदर्शनी आकाशवाणी श्रोता संघ बहादरपूर रथचौक जिल्हा जळगाव येथून संतोष कुमार सोनार, नरेंद्र दंडगवाळ, रवींद्र सोनार, सन्नी मुन्ना आणि बंडू दादा आणि यांनी कळवलेलं त्यांचं आवडीचं गीत आहे मोहब्बते या चित्रपटातील उदित नारायण यांनी गायलेलं.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे आशिक या चित्रपटातील उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरातील, आणि या गीताची फरमाइश पाठवलेली आहे वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, धनश्री स्वराज आणि मिलिंद सरकटे, ग्राम तरोडा येथून बाळू मनवर, रजनी मनवर, श्वेता मनवर, लकी मनवर, मनीष मनवर, दुर्गाई सेलू येथून चंदू कुलकर्णी, हेमलता, परभणी येथून सी आर कुलकर्णी, दंडवत श्रोता संघ मुक्काम पोस्ट कुष्टा बुजुर्ग तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथून प्रवीण हागोणे, सौ योगिता हागोणे, प्रशांत हागोणे, कुमारी प्रियाली आणि पार्थ हागोणे आणि समस्त हागोणे परिवार. ऐकूया या सर्वांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं आशिक या चित्रपटातील हे गीत.

गीता हे हिरो नंबर वन या चित्रपटातील आणि या गीताची आवड कळवणारे श्रोत्यांचे पत्र मिळालेले आहे। ते पत्र आहे चित्रांश चव्हाण, सौमित्र चव्हाण, माधवी चव्हाण, मनोरमा चव्हाण, हे सर्व आहेत गांधी चौक बनोसा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथून। सोबत आहे सिद्धार्थनगर नवसारी अमरावती येथून ज्ञानेश्वर साखरकर, सुराज साखरकर, आकाश साखरकर, प्रमिला साखरकर, जरूड वरुड येथून बाबासाहेब वाडोदे, आदि चरपे, प्रियंका, पंकज वाडोदे आणि चंद्रप्रभा वाडोदे। ऐकूया या

आकाश साखरकर, प्रमिला साखरकर, जरूड वरूड येथून बाबासाहेब वाडोदे, आदि चरपे, प्रियंका, पंकज वाडोदे आणि चंद्रप्रभा वाडोदे. ऐकूया या सर्वांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं हिरो नंबर 1 या चित्रपटातील हे गीत.

0: द्वारा कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अमरावती केंद्र संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाजवळ तपोवन कॅम्प अमरावती 444602 आम्ही तुमच्या पत्रांची वाट पाहतोय. तर आजच्या या कार्यक्रमातून मला द्या रजा. नमस्कार.
1: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन गीत गुंजन.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर. ठीक 12:33 झालेले आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

इष्टोदेव हे गीत होतं हिरो नंबर वन या चित्रपटातील. आणि या गीतासोबतच आजचा गीतगुंजन कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत. तुम्हालाही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्की आम्हाला पत्र पाठवा आणि पत्रातून कळवा तुमच्या आवडीचं फरमाईशी गीत. आम्ही नक्की तुमचं पत्र या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करू आणि तुम्हाला ऐकवू तुमच्या आवडीचं गीत. पत्र पाठवण्याकरता आमचा पत्ता आहे कार्यक्रम गीतगुंज.

0: सख्यांनो, छानशा अशा हलक्या फुलक्या गाण्यानं कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. स्वच्छ सुंदर वातावरण, मोकळी हवा आपल्याला कायमच प्रसन्न ठेवते, नाही का? फार गर्दी, गोंगाट, अस्वच्छता असेल तर असं वातावरण कुणालाच आवडत नाही. खरं तर अशी शुद्ध हवा, प्रसन्न वातावरण हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण म्हणतोच ना की शहरी जीवनापेक्षा गावाकडचं जगणं हे खूप छान असतं, कारण तिथं निसर्गाशी एकरूप असलेली जीवनशैली आपल्याला बघायला मिळते, अनुभवायला मिळते. आता या सगळ्या वातावरणासोबतच तिथल्या लोकांचा आहारही सकस, पोषक असा असतो, त्यामुळं त्यांचं आरोग्यही उत्तम असतं. कारण आपल्या आरोग्यासाठी हे आपल्या अवतीभोवतीचं वातावरण जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्व आहाराला सुद्धा आहे. आता या सकस पौष्टिक आहाराचाच विचार करायचा झाला तर लहान मुलांचं, महिलांचं आरोग्य आणि योग्य आहार याविषयी जनजागृती करण्यासाठी म्हणून दरवर्षी हा सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण मास म्हणून साजरा केला जातो. मैत्रिणींनो, कुपोषण हे आपल्या देशासमोरचं सार्वजनिक आरोग्यामधलं एक सर्वात गंभीर असं आव्हान आहे. या समस्येचं निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून प्रयत्नही केले जातच असतात. पोषक तत्वांची गरज भागवण्यासाठी, निरोगी वाढ विकासाला चालना देण्यासाठी आणि सगळ्याच प्रकारच्या कुपोषणाला प्रतिबंध करण्यासाठी आपण आपल्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण लहानपणापासूनच आपल्या खाण्याच्या सवयी या जर योग्य जोपासल्या तर आपलं आरोग्य कायम सुदृढ आणि सशक्त राहायला मदत होते. तर याच आपल्या आहाराच्या सवयी, आवश्यक घटक याविषयी आता आपण माहिती करून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया महिलांचा आहार याविषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिन्यामध्ये 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो, तर पूर्ण सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. अन्नाचं महत्व काय आहे हे आपण सगळेच जण जाणतो, पण योग्य आहार हा कशा पद्धतीचा हवा हे आपल्या बऱ्याच जणांना माहीत नसतं, तर त्याविषयीच मार्गदर्शन आजच्या या मुलाखतीतून आपल्याला मिळणार आहे. आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी. सर्वप्रथम सुरभी कुलकर्णी, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: तर वेगवेगळ्या वयामध्ये जसा वेगवेगळा आहार असतो, त्याच पद्धतीनं पुरुषांचा आणि स्त्रियांचा आहार सुद्धा वेगवेगळा असतो, तर थोडस महिलांच्या आहाराविषयी आपण आता बोलूयात, त्यांचं आरोग्य आणि त्यांचा आहार याविषयी. सुरुवात आपण असं करूयात की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये महिला असतात, अगदी लहान वय असतं आणि त्यांना वेगवेगळ्या शारीरिक याच्यातनं सुद्धा जावं लागतं, तर त्याविषयी आपण महिलांसाठी काय सांगू शकतो?
2: आता महिला किंवा किशोरवयीन मुली किंवा स्तनदा माता, गर्भवती महिला, ह्या सगळ्यांचं जे आरोग्य आहे किंवा ह्या सगळ्यांचा आहार आहे ह्याचा पाया हा लहानपणापासूनच झाला पाहिजे, मजबूत झाला पाहिजे.
1: बरोबर.
2: तर ह्यामध्ये काय आहे की लहानपणी तुम्ही कसं त्यांना खायला देताय मुलींना, त्याप्रमाणे तसं पुढे सवय लागून तसं ते रिफ्लेक्ट होणार आहे.
1: अगदी.
2: म्हणजे जर तुम्हाला, तुम्ही पहिल्यापासूनच त्यांना पोषण मूल्य देणारं खायला घातलेलं आहे, त्याचं रिफ्लेक्शन ते पुढे जाणार आहे. तर लहान वयांच्या मुलीमध्ये आपले जे सगळे अन्न घटक आहेत ते असणारा आहार हा महत्वाचा आहे, जो सगळ्याच टप्प्यांवर महत्वाचा असतो.
1: बरोबर.
2: पण मुलींना विशेष महत्वाचं म्हणजे का, की त्यांच्यामध्ये होणारे हॉर्मोनल चेंजेस किंवा पुढे त्यांना जे काही फेस करायचं आहे या सगळ्यासाठीचा तो पाया असणार आहे.
1: बरोबर.
2: मग आता किशोरावस्थेमध्ये मासिक पाळी सुरू होते, हा काळ खूप महत्वाचा असतो. ह्या काळात त्यांना कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन्स तर आहेत,

0: ह्या सगळ्याची खूप जास्त गरज असते.
1: मग हे कुठल्या पदार्थांना?
0: हा, तर ते तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की पहिली गोष्ट म्हणजे ही फेस त्यांना नवीन असते, तर तिथे तुमचं काउन्सिलिंग आणि प्लस तुमच्या डॉक्टरांचं किंवा गरज पडल्यास असं मी म्हणेन की डॉक्टरांचं गायनेकोलॉजिस्टचं काउन्सिलिंग हे इथे अतिशय महत्वाचं.
1: बरं.
0: कारण का या फेजमध्ये बरेच मूड स्विंग्स होत असतात, बरेच प्रश्न मुलींच्या मनात असतात.
1: बरोबर.
0: पण त्यासाठी आपणच त्यांना मदत करून त्यांच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं देऊन ते सोडवावे लागतात.
1: बरोबर.
0: ह्यामध्ये आहाराचा प्रश्न का महत्वाचा आहे, तर ह्या पुढच्या सगळ्या टप्प्यांसाठी हे जे न्यूट्रियंट्स आहेत हे महत्वाचे आहेत. मग त्यामुळे तुमची स्ट्रेंथ वाढते. आणि हे कशातनं मिळतात आता मी सांगते, पदार्थांमधनं. म्हणजे जर आता तुम्हाला आयन म्हणायचं असेल तर हिरव्या पालेभाज्या किंवा हळीवाचा लाडू किंवा नाचणी ह्या सगळ्यातनं आयन मिळतं, काळ्या मनुका. त्याला जर व्हिटॅमिन सी ची जोड असेल तर जास्तच चांगलं.
1: बरोबर.
0: कॅल्शियम तुम्हाला दूध दुग्धजन्य पदार्थांमधून मिळतं. याचा सोर्स पर तुम्ही काय निवडणार आहे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. पण एक कुठला तरी तो पदार्थ आपल्या आहारात आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे.
1: बरोबर.
0: बाहेरचं खाणं हे शक्यतो टाळायलाच पाहिजे. का? तर बाहेरच्या पदार्थांचा म्हणजे त्यातली जी एक्सेस शुगर आहे किंवा त्यातले फॅट्स हे कसे हॉर्मोन्सवर पण इम्पॅक्ट करतायत हे आजकाल आपण बघतोय.
1: बरोबर.
0: म्हणजे बऱ्याच मुलींना आजकाल पीसीओडी पीसीओएस हे प्रॉब्लेम खूप जास्त भेडसावत आहेत. आणि ह्याला जास्त करून ही जीवनशैलीच कारणीभूत आहे असं मी म्हणू शकते. तर पूरक आहार आणि पौष्टिक आहार हा ह्या टप्प्यावर अतिशय महत्वाचा आहे.
1: बरोबर.
0: आणि त्याचबरोबर व्यायाम असा आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग महिलांनी करूच नाहीये, तर असं नाहीये. उलट की स्ट्रेंथ ट्रेनिंगचा पुढे जाऊन पण बराच फायदा होतो. आणि मग त्याच्यासाठी असं नाही की तुम्ही त्याच्यासाठी जिमलाच जायला पाहिजे, तर हे तुम्ही घरी राहून पण तुम्ही ते व्यवस्थित करू शकता किंवा एखाद्या खेळ ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ शकता आणि ह्याचे पण चांगले परिणाम पुढे दिसतात.
1: बरोबर. एकंदरीत पाळी सुरुवातीला सुरू झाल्यानंतर ब्लड फ्लो जो असतो किंवा पाळीचा जो पिरियड असतो, काही वेळेला रेग्युलर होते, काही वेळेला तो पिरियड वाढू शकतो, किंवा ब्लड फ्लो जो असतो तो काही वेळेला काही जणांच्यात कमी असतो, काही जणांच्यात जास्त असतो, तर या दृष्टीनं आहारामध्ये काही आपण ऍडिशनल करू शकतो का?
0: तर कसं आहे, तुमची पाळी ही नियमित पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. एक चार पाच दिवस इकडं तिकडं झाले तर ठीक आहे.
1: बरोबर.
0: पण ती प्रत्येक महिन्याला येतच नाहीये, दोन महिन्यातनच येते किंवा तीन तीन महिने येतच नाहीये, मग तशीच वाट बघत राहायचं हे असं करणं योग्य नाही. हे जास्त कोणामध्ये दिसतं की ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे, खाण्याच्या पद्धती चुकीच्या आहेत, बाहेरचं खाणं खूप जास्त खातात आणि हालचाल किंवा व्यायाम काहीच नाही, अशा मुलींमध्ये ही हा प्रॉब्लेम जास्त दिसतोय. ज्याच्यामुळे ते पीसीओडी आणि पीसीओएसचं पण प्रमाण ह्यामुळे जास्त वाढलेलं आहे.
1: बरोबर.
0: ह्यासाठी जसं मी म्हटलं की तेवढं थांबायची गरज आहे. दोन तीन महिने झालंच नाही तर तुम्ही एकतर डॉक्टरांना कन्सल्ट करा किंवा तुम्ही तुमची जीवनशैली सुधारा,
1: योग्य
0: सवयी लावून घ्या. तुम्ही अगदी खाण्यापासून ते तुम्ही त्या व्यायामापर्यंत ह्या सवयी तुम्हाला लागल्याच पाहिजे.
1: यासाठी थोडस आईचं लक्ष असणं.
0: हा, आईचं आणि एकंदरीतच जो सुसंवाद हा ह्या पण टप्प्यावर अतिशय महत्वाचा आहे.
1: बरोबर.
0: कारण का त्या प्रश्नांची उत्तर किंवा तशा थोड्या सवय, आणि म्हणून मग मी बालपणापासून का म्हटलं की त्या जर सवयी तुम्ही बालपणापासून लावल्यात तर पुढे जाऊन हे प्रॉब्लेम्स कमी येत.
1: यानंतरचा टप्पा आपला असतो म्हणजे लग्न आणि त्यानंतरचं गर्भावस्था. तर त्यामध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे?
0: तर गर्भावस्थेमध्ये पण किंवा स्तनपानाच्या वेळी पण असं असतं की आता दोन जीवांचे मग भरपूर खा भरपूर खा. तर दोन जणांसाठी दुप्पट खाणं असं आवश्यक नाहीये. पोषण मूल्य वाढवणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे दोन जणांसाठी म्हणून दुप्पट खायचं, मग एक पोळी खाते तिथे तीन पोळ्या खायच्या, किंवा भातच वाढवायचा एकदम, मग भूक लागते म्हणून काही पण खायचं, म्हणजे चालतं की आता प्रेग्नन्सी आहे मग काय हे खावं वाटतंय ते खावं वाटतं.
1: बरोबर.
0: तर तसं न करता पोषण मूल्य काय वाढतायत, तुम्ही किती प्रमाणात त्यांना प्रोटीन, इथं पण प्रोटीनची खूप गरज आहे. हा जो इम्पॅक्ट आहे तो बाळाच्या वाढीवर पण होणार. तर प्रोटीन तुम्ही किती देणार आहात, किंवा त्यांना बाकीचे मायक्रोन्युट्रियंट्स मिळतायत का, व्हिटॅमिन्स ओमेगा थ्री ह्या सगळ्या गोष्टी, हे पण खूप महत्वाचं आहे. आता कसं असतं की काही महिलांना प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज डिटेक्ट होतो, त्याला जस्टेशनल डायबिटीज म्हणतात. तर ह्या काळात रक्तातली साखर नियंत्रण ठेवण्याचा फार मोठा रोल आहे. ते हे सगळं मग कशानं मेंटेन होतं की फूड तुम्ही काय

0: आता ह्याच्यावर मेंटेन होतं. आणि ओव्हरऑलच जर बघायचं झालं तर मग मगाशी म्हटल्याप्रमाणे की दोन जणांसाठी दुप्पट खाणं ही आधी कन्सेप्ट तुम्ही डोक्यातनं काढा. तुम्ही तुमच्या 300 कॅलरीज वाढवल्या तरी इनफ आहे, पण तुम्ही त्या कशातनं वाढवताय आणि कुठले पदार्थ तुम्ही इन्क्लूड. म्हणजे मी म्हंटल की एक पोळीच्या ऐवजी दोन पोळ्या किंवा तीन पोळ्या नका खाऊ तुम्ही, त्यापेक्षा मग डाळ किंवा काहीतरी फायबरचा एखादा सोर्स हे तुम्ही वाढवा. किंवा जर तुम्ही अंडं खात असाल तर अंड्याचा पांढरा भाग घ्या, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त वजन पण नकोय वाढायचं पण न्यूट्रियंट्स पण जायला पाहिजे.
1: काही वेळेला गरोदरपणामध्ये स्त्रीला त्रासही होतो, अन्न जात नाही, अशाही गोष्टी होतात, उलट्या होतात. मग अशा वेळेला काहीतरी पोटात जाणं गरजेचं आहे, मग तेव्हा काय आहार घ्यावा.
0: तर अशा वेळेस तुमचे कॉम्बिनेशन महत्वाचे, तुम्हाला काय जाते ह्यावरून तो पदार्थ तुम्ही फ्रिक्वेंटली खाऊ शकता. म्हणजे कसं की आता समज तुम्हाला फक्त भातच जातोय तर राईस मधले वेगवेगळे कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता.
1: बर.
0: आणि स्मॉल फ्रिक्वेंट मील्स घेतले तर ह्यावेळी थोडा फायदा होतो. काही जणांना तो नॉशिया थ्रू आउट द प्रेग्नन्सी येतो, काही जणांना तो टेम्पररी असतो. पण मग तो नॉशिया गेल्यावर मग जो नॉशिया आलेल्याचे जे दिवस वाया गेले ते आपण तिथे भरून काढू शकतो.
1: नक्कीच.
0: आणि या काळात सप्लिमेंटची पण गरज असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयर्न, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स त्या नियमित घ्यायला पाहिजे.
1: ठीक. हे झालं गरोदरपणातलं. आता डिलिव्हरी झाल्यानंतर स्तनदा माता, इथे सुद्धा हा समज असतो की बाळ दूध पितोय म्हणजे तुला खायची जास्त गरज आहे, किंवा ह्याच्यामध्ये ह्याही गोष्टी असतात की वातूळ पदार्थ खाऊ नयेत, ह्याचा बाळाला त्रास होतो, गॅसेस होतात, मग हे खरंच आहेत का समज?
0: तर स्तनपानाच्या काळात आईच्या आरोग्यासोबत बाळाच्या वाढीसाठी पोषण महत्वाचं असतं.
1: बर.
0: तर दूध वाढवण्यासाठी अत्यंत गोड किंवा जास्त तूप तेलाचा पदार्थ खायलाच पाहिजेत अशी काहीही गरज नाहीये. म्हणजे उगीच चार चार लाडू खातायत, खूपच खिरी खातात. हा, हे घ्यावं हे चांगलंच आहे, पण त्याचं प्रमाण मर्यादित असावं.
1: बरोबर.
0: हा, आणि संतुलित आहार ज्याच्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी 12, ओमेगा 3 यांचा प्रामुख्यानं समावेश असावा. आता वातूळ पदार्थ किंवा हे प्रत्येकाच्या टेंडन्सीवर अवलंबून आहे. असं नाही की एखाद्याला एक खाल्ल्यामुळे त्रास होईल आणि त्या दुसऱ्याला होणारच नाही. त्यामुळे पहिले काही दिवस थोडा जो आहार आहे तो हलका ठेवावा, पण पोषण मूल्य असणारा ठेवावा. हलका आहार ठेवायचा म्हणजे कमी खायचं असं नाहीये, तो पोषण मूल्य असणारा आहार असावा.
1: म्हणजे जेवढी भूक आहे तेवढा
0: आहार खायला पाहिजे. आणि काय होतं, स्तनपानामुळे तहान पण वाढू शकते, त्यामुळे त्या प्रमाणात पुरेसं पाणी पिणं पण योग्य आहे, म्हणजे महत्वाचं आहे.
1: बर.
0: आणि ह्या काळामध्ये म्हणजे आता बऱ्याच बायकांचं वजन खूपच वाढलेलं असतं, तो एक गिल्ट असतो, अरे बापरे वजन आता वाढलंय आता मी काय करू आता कसं. तर या काळात आहार तज्ञांच्या सल्ल्याशिवाय वजन कमी करायला जायचं नाही, ही पण एक महत्वाची गोष्ट आहे.
1: बरोबर. दूध वाढण्यासाठी काही आवश्यक पदार्थ घ्यावेत का?
0: हा, तर मग आपण जसं म्हणलं मगाशी त्या जी खारक्याची खीर असते किंवा काही लाडू आहेत किंवा ओव्हरऑल पालेभाज्या या आहे ना, ते आपण करू शकतो. पण जो पाया आहे तो तुमचा चालू होतो तो लहानपणापासून, किंवा मी म्हणेन की किशोर वयात चालू होतो, की जेव्हा तुम्ही ते जास्त हेल्दी खायला तुम्हाला तो प्रॉब्लेम येतच नाही.
1: म्हणजे जेवढं पुरेसं आहे तेवढं.
0: आता काही कंडिशन अशा असतात की ज्यामध्ये दूध येतच नाही आणि त्याला आपण काही करू पण शकत नाही, का ते कंडिशन. तर त्याच्यात लोकांनी गिल्ट मनात ठेवू नये की अरे बापरे आता काय करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला सप्लिमेंट्सचे ऑप्शन आहे, ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने, आहार तज्ञांच्या सल्ल्याने बाळाला तसं सप्लिमेंटचं दूध देऊ शकता.
1: बरोबर. साधारण हा काळ एक वर्षापर्यंत असतो, बाळ वर्षाचं होईपर्यंत तोपर्यंत स्तनपान सुरू असतं ते आहे. त्याच्यानंतर आपण आहाराचं नियोजन कशा पद्धतीनं करावं? मग एकदम आपल्या डोक्यात येतं की आता वजन कमी करायचंय, आता खाणं कमी करा, कदाचित त्यामुळं आपल्याला आपल्या शरीराला काही घातक गोष्टी सुद्धा होऊ शकतात, तर तेव्हा काय करावं?
0: माझं असं म्हणणं आहे की बाळ एक 3 महिन्याचं झालं की तुम्ही तुमचं व्यवस्थित रुटीन एक्सरसाइज हे करायला लागू शकता.
1: बरोबर.
0: त्यामध्ये पण तो आहार वेगळा असतो, कारण का एवढी खायची सवय झालेली असते आणि एकदमच आपण कॅलरीज नाही कमी करू शकत.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे तो जो सल्ला आहे तो आहार तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावा. स्वतःच क्रॅश डाएट केला आणि मग पटकन आपलं वजन कमी होईल असं अजिबात करू नये. स्टेप बाय स्टेप जो मी फॉर्म्युला सांगितला तोच इथे पण ऍप्लिकेबल आहे, तर त्यानुसारच ते वजन कमी करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि मग अशा वेळी काय खायचं? तर मग जे आपण सगळं खूपच अस्ताव्यस्त झालेलं आपलं जे रुटीन असतं ते पहिल्यांदा कसं लावता येईल ह्याच्यासाठी तुम्ही पहिले 15 दिवस दिले पाहिजे आणि मग हळूहळू एक एक रुटीन लावायला पाहिजे.
1: बरोबर. आणि मग योग्य त्या पद्धतीने आहार घेऊ शकता.

0: हा एक साधारण पिरियड आपला जातोय हे झाल्यानंतर, आणि नंतर येतो तो आफ्टर 40, 40 नंतरचा जो काही पिरियड आहे, म्हणजे आपण म्हणूया तिथे की एकतर प्री मोनोपॉज, मोनोपॉज आणि पास्ट मोनोपॉज, यामध्ये शरीरापेक्षा सुद्धा मानसिक स्थिती खूप आपली खालावलेली असते आणि थोडस त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो, आहारावर होतो, काय आहे ते आपल्याकडे लक्षच द्यायचं नाही, काय मिळतंय ते खाते, आणि त्यामुळे त्या टप्प्यामध्ये काही गोष्टींची कमतरता आपोआप जाणवायला लागते. तर तेव्हाचा आहार कसा असावा?
1: तर साधारण एक 35 नंतर, एक वर्षा किंवा 2 वर्षाला सगळ्या महिलांनी किंवा पुरुषांनी पण ब्लड टेस्ट करून घ्यावा, ज्याच्यामध्ये आयन, कॅल्शियम किंवा आयन प्रोफाईल आपण म्हणू शकतो, सीबीसी किंवा विटॅमिन डी, विटॅमिन ह्याची सगळी तपासणी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे पाया, मी तुम्हाला जो सांगितला लहानपण आणि मग किशोरवयीन, हा पाया हा तिथेच भक्कम झालेला असतो. मेनोपॉज मध्ये किंवा प्री मेनोपॉज मध्ये काय होतं की मूड स्विंग्स खूप होतात बऱ्याच महिलांचे, किंवा त्या ओघामध्ये खूप खाल्लं पण जातं. तर ह्यासाठी घरच्यांचा सपोर्ट हा अतिशय महत्वाचा आहे. दुसरं म्हणजे आहाराबाबतीत जर म्हणायचं झालं तर तुम्ही प्री प्लॅनिंग करून जर तुम्ही त्या त्या गोष्टी वेळेत केल्या तर हे जे प्रॉब्लेम्स येतात हे थोडे कमी प्रमाणात येऊ शकतात. आणि प्लस तुमचा एक्सरसाइज, जर एक्सरसाइजची सवय तुम्हाला आधीपासूनच असेल तर तुम्हाला हे प्रॉब्लेम्स खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. आणि जरी ते आले आणि तुम्हाला एक्सरसाइजची सवय नसेल तर तिथे तुम्ही तो नवीन टप्पा सुरू करू शकता, जिथे तुम्ही जीवनशैली तुमची बदलून हे प्रॉब्लेम्स कमी करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये आहार आणि व्यायाम ह्या दोन गोष्टींना इथे जास्त महत्व आहे.
0: बरोबर.
1: तर ह्या गोष्टी तुम्ही तिथे बदलू शकता.
0: बरोबर.
1: म्हणजे असं नाही की आता बापरे आता 40 आली आता मी काय करू, तर असं नाही की त्या टप्प्यातही जाऊन तुम्ही तो आहार बदलू शकता किंवा तुमची जीवनशैली बदलू शकता.
0: बरोबर.
1: आता काही लोकांमध्ये कॅल्शियम कमी असतं तर किंवा काही लोकांमध्ये डी, विटॅमिन डी कमी असतं,
0: आणि हे या काळामध्ये
1: जास्त, म्हणजे असं नाही की ते फक्त मेनोपॉज मध्ये, पण आजकाल सगळ्यांमध्ये ही डिफिशियन्सी आलेली आहे डी किंवा बी12ची. तर आणखीन एक समज आहे की नॉनव्हेज खातोय म्हणजे माझं बी12 चांगलंच असतं, तर असंही नाही. तुम्ही ते व्यवस्थित टेस्ट करून मगच तुम्हाला ते कळतं. तर कसं आहे, जिथे तुम्हाला सप्लिमेंटची गरज आहे, म्हणजे मी काय म्हणेन की आता तुमचं विटॅमिन डी गरजेपेक्षा फारच कमी आहे, तर ती गरज तुमची डाएट मधून भरून निघत नाही, म्हणजे पोषक आहारातून भरून निघत नाही, तुम्हाला त्याच्यासाठी सप्लिमेंट घ्यावीच लागणार. म्हणजे मी उन्हात जातो की किंवा मी उन्हात जाते की मी इथं बसते की, तर असं नाही. ती जी कमी झालेली आहे मग तिथे तुम्ही नाही बाबा मी काय गोळ्या वगैरे घेणार नाही असं करून तिथे चालत नाही.
0: बरोबर.
1: तर त्या ज्या सप्लिमेंट्स आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि तेवढ्याच काळापुरत्या घ्याव्या लागतात. आणि असंही करून चालत नाही, नाही आता सगळीकडेच डिफिशियन्सी आहे ना, मग मला पण असेलच, मी घेते सप्लिमेंट, असंही नाही. तर ते सप्लिमेंट्स ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला आणि बंद करायला पाहिजे.
0: आहारातून कॅल्शियम कसं मिळू शकतं?
1: आहारातून कॅल्शियम तुम्हाला दूध, दुधाचे पदार्थ ह्याच्यातून मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा हा उत्तम स्रोत आहे कॅल्शियम. त्यामध्ये कसं रिप्लेस करू शकता सांगते, म्हणजे आता जर तुम्ही जेवणात पोळी घेत असाल किंवा भाकरी घेत असाल तर ती नाचणीच्या भाकरीने रिप्लेस करायची. नाचणीचं सूप घेऊ शकता, अगदी सोपे सोपे म्हणजे हे ऑप्शन्स. किंवा नाचणीची आंबील घेऊ शकता, उन्हाळ्यात ती तुम्ही थ्रू आउट उन्हाळा तुम्ही ती घेऊ शकता.
0: बरोबर.
1: परत तुम्हाला जर राजगिराच घ्यायचा असेल, राजगिराच्या पिठाचं थालीपीठ, आता उपवासाच्या वेळेस बऱ्याच जणांना तो प्रश्न पडतो की आता काय घेऊ, म्हणजे साबुदाणा घेऊन ऍसिडिटी होणार, त्यापेक्षा मग तुम्ही राजगिराच्या पिठाचं थालीपीठ उपवास असताना पण तुम्ही घेऊ शकता.
0: बरोबर.
1: किंवा काही लोक लॅक्टोज इंटॉलरंट असतात, ज्यांना दूध पचत नाही, तर त्यांनी दही ताक घेतलं तरी चालणार आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे ज्यांना जे पचतं आणि ज्यांना जे आवडतं ह्याच्यात आवडही महत्वाची आहे, म्हणजे पौष्टिक आहे म्हणून ते कसं तरी आपलं त्या आहारामध्ये आणायचं आणि बळजबरीनं खायचं असं नाही. प्रत्येक गोष्टीला ऑप्शन्स असतात आणि त्याच्यातनं त्या कॉम्बिनेशन मधून किंवा पदार्थ बनवण्याच्या पद्धतीमधून पण ते ऑप्शन्स चांगले वाटायला लागतात, त्यामुळे त्या पद्धती आणि ते ऑप्शन्स आपण त्याप्रमाणे सेट केले पाहिजे. म्हणजे अगदी मी म्हणेन की वृद्धापकाळापर्यंत ही फेज जर तुम्ही अगदी व्यवस्थित छान पार केली तर तुम्ही जिंकलात असं आपण म्हणू शकतो. पण मग ही हे जिंकण्यासाठी तिथे जाऊन चेंजेस करण्यापेक्षा तिशीपासूनच जर केले किंवा त्याच्या आधी जर करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे.
0: बरोबर.
1: तिशीपासून केले तर वेल अँड गुड, तुम्हाला तो काळ सुखकर जाईल जास्त.
0: बरोबर. एकंदरीतच आहार कसा असावा, प्रमाण कसं असावं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत बोललेल्या आहोत. एक अजून एक समस्या समाजातली आहे ती म्हणजे कुपोषणाची. तर त्यासाठी कुटुंब आणि समाज यांची भूमिका काय असावी असं आपल्याला वाटतं?
1: अपुरा किंवा असंतुलित आहार

0: गरिबी आणि अन्न सुरक्षेचा अभाव, स्तनपान आणि पूरक आहाराबाबत अपुरी माहिती, अस्वच्छ पाणी आणि अस्वच्छतेचा अभाव, मातांचं कुपोषण आणि अॅनिमिया ही सर्व कुपोषणाची मुख्य कारणं आहेत.
1: बर,
0: तर योग्य स्तनपान आणि पूरक आहार, विविधतापूर्ण संतुलित आहार, त्याचबरोबर लसीकरण, स्वच्छता, नियमित वाढ तपासणी म्हणजे ग्रोथ चार्ट जे आपण म्हणतो ते, हे कुपोषण कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कुपोषण टाळायचं असेल तर त्याची जी सुरुवात आहे ती घरात न होती, त्यासाठी धान्य, कडधान्य, भाज्या, फळं, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी ह्या गोष्टी आहारात योग्यरित्या समाविष्ट असल्या पाहिजेत.
1: बरोबर.
0: बालकांना वयानुसार योग्य पूरक आहार वेळेवर सुरू करावा. वेळेवर मी का म्हणते म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की 6 महिने झाले दूध देऊन, तरी पण पुढं वर्ष किंवा 1.5 वर्ष झालं तरी दुधावरच जास्त भर असतो. ह्यासाठी मी म्हणते की वेळेवर सुरू करावं, तर ह्यामुळं बाकीच्या पण सवयी मुलांना पटकन लागतील आणि अन्नाशी जी ओळख आहे ती त्यांना लवकर होईल.
1: कारण ही कुपोषणाची
0: सुरुवात, म्हणजे असं वाटतं की दूध पितंय की तर मग असणार, मग तिन्ही त्रिकाळ मुलाला दूध दुधावरच ठेवायचं असं नकोय. तर वेगवेगळे जे पदार्थ जे मी मगाशी सांगितले की कसं तुम्ही ते खिमट देऊ शकता किंवा दात आले की थोडं आपल्यातलंच म्हणजे मऊ पदार्थ, इडली किंवा असे तुम्ही पदार्थ त्यांना देऊ शकता आणि ते द्यायलाच पाहिजे. असं नाहीये की जरी स्तनपान हे अगदी आरोग्यदायी असलं म्हणजे त्याचा खूप फायदे असले तरी पण तुम्ही वयानुसार त्याची जी गरज आहे ती कमी जास्त करायलाच पाहिजे. पूर्णपणे त्याच्यावरच अवलंबून असं नको.
1: एकंदरीत महिलांना काय सांगाल? कारण बायका खायला करून भरपूर घालतात पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष कमी देतात.
0: महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय काय येतं की खाण्याची वेळ सगळ्यात महत्वाची, की बाकी करतायत सगळं पण आपलं खाणं विसरतय, मग ते कधीतरी लक्षात आलं की अरे बापरे हे राहिलंच वाटतं म्हणून
1: खायचं,
0: किंवा मग काहीतरी उरलं असेल तर म्हणायचं की नाही मीच खाते मीच खाते असं नाहीये ना. उरलं जर आहे तर घरातल्या सगळ्यांनी वाटून घ्या तुम्ही.
1: बरोबर. अशी घरच्यांचं लक्ष
0: पाहिजे. हा, तर हे महत्वाचं आहे. किंवा काही जरा म्हातारा झाल्यावर काही गोष्टी जनरेशन गॅपमुळे पटत नसतात.
1: बरोबर.
0: पण ते थोडस त्या अँगलनं समजून पण घेतलं पाहिजे की समोरची व्यक्ती का सांगते किंवा आपल्यासाठीच सांगते, ही पण भावना महत्वाची आहे. म्हणजे का सांगते हे समजून घेऊन तशी कृती करणं हे महत्वाचं आहे. तसंच काही लोक असतात की गोळ्यात चुकवतायत किंवा स्वतःच्या मनानंच बंद करतायत, तर असं न करता जे काय आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं गोळ्या घेणे किंवा गोळ्या बंद करणे. पण सगळ्याच बायकांनी आहारात कॅल्शियम, प्रथिन आणि लोह याचं प्रमाण अगदी नीट ठेवायला पाहिजे.
1: कारण ज्या पद्धतीनं आपण धावपळ करतो, ज्या पद्धतीनं आपण काम करतो, तेवढं आपल्याकडे लक्ष आपलं दिलं जात नाही.
0: ही बाब पुरुषांनाही तेवढीच लागू आहे. कारण का कामाच्या फ्लो मध्ये आपण किती खातोय, आपलं वेळेवर लक्ष आहे का, आपण एक्सरसाइज करतोय का, याकडे बऱ्याच पुरुषांचं देखील दुर्लक्ष होतं.
1: तर सुरभी कुलकर्णी, महिलांनी आपल्या आहाराकडे कशा पद्धतीनं लक्ष द्यावं, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीनं लक्ष द्यावं याविषयी तुम्ही आम्हाला माहिती दिलीत, याबद्दल मनापासून आभार. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार याविषयी आहार तज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. तर सख्यांनो, आपणच आपल्या आहाराकडे जरूर लक्ष देऊया आणि योग्य सकस पौष्टिक अन्न पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचंही आरोग्य उत्तम कसं राहील यासाठी जागरूकतेनं प्रयत्न करूया. मैत्रिणींनो, यानंतर कार्यक्रमात पुढे जाण्याआधी इथं घेऊया एक सांगीतिक विश्रांती.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम. सगळ्यांनो, आपण नेहमी आपल्या आजूबाजूला अनेक यशस्वी लोक बघतो की ज्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रगती साध्य केलेली असते, नाव कमावलेलं असतं आणि त्यातून प्रसिद्धीही मिळवलेली असते. पण जीवनात हा टप्पा गाठायला त्यांना खूप कष्टही घ्यावे लागलेले असतात. त्यांचा त्या यशापर्यंतचा किंवा ध्येयपूर्तीपर्यंतचा प्रवास ही तितकाच महत्वपूर्ण असतो आणि ती धडपड, ते प्रयत्नच आपल्याला बरंच काही शिकवून जाणारे असतात. सख्यांनो, हा असा प्रवास फक्त आपल्या भोवतालच्याच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवलेल्या व्यक्तींचाही असतो. तर अशाच एका व्यक्तीचा परिचय आता आपण करून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया वैद्यक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. श्रोते हो, व्हिएतनाम युद्धाचा तो काळ होता. अमेरिकी आणि व्हिएतनामी सैनिक मलेरियासारख्या रोगामुळे मृत्युमुखी पडत होते. या रोगानं बाधित झालेल्या जवळजवळ 8 लाख अमेरिकी सैनिकांना हलवण्यात आलं. प्रत्यक्ष युद्धात जखमी झालेल्या सैनिकांपेक्षा मलेरियाला बळी पडलेल्या सैनिकांची संख्या 4 ते 5 पट जास्त होती. मलेरिया हा डासांमुळे होणारा आजार आहे. या आजाराला प्लास्मोडियम फाल्सीपॅरम हे आदिजीव गटातील एकपेशीय परजीवी कारणीभूत असतात. हाच परजीवी रक्ताच्या कर्करोगाला सुद्धा कारणीभूत ठरू शकतो. 10,000 वर्षांपूर्वी गोरिला माकडांमध्ये या परजीवींची उत्पत्ती झाली असं मानलं जातं. मादी अॅनोफेलस डासाच्या चावण्यामुळं मलेरियाचा संसर्ग होतो. खरं तर मलेरियावर क्लोरोक्विन आणि

क्विनोलिन ही प्रभावी औषध पूर्वीपासून वापरात होती, पण 1960 दशकाच्या उत्तरार्धात मात्र या औषधांचा प्रभाव कमी झाला आणि या रोगाने व्हिएतनाम मध्ये थैमान घातलं। म्हणून अमेरिकी लष्कराने मलेरियावर औषध शोधण्यासाठी वेगळ्या संशोधन संस्थेची स्थापना केली। त्याद्वारेच वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च, नेव्ही तसंच विद्यापीठातील तज्ञ यांनी प्रत्यक्ष युद्ध भूमीवर जाऊन औषध संशोधन सुरू केलं। या कामी त्यांनी युरोपमधील अनेक मोठ्या औषध कंपन्यांची मदत घेतली, परंतु 1972 पर्यंत जवळजवळ 2,14,000 औषधांचा अभ्यास करूनही त्यांना परिणामकारक औषध शोधता आलं नाही। त्यांनी मेफ्लोक्विन हे औषध विकसित केलं, परंतु त्याचे दुष्परिणाम जास्त होते। तो चीनच्या सांस्कृतिक क्रांतीचा काळ होता, त्यामुळे बऱ्याचशा विचारवंत बुद्धिवंत आणि संशोधकांवर बंदी होती। तसंच उदारमतवादी धोरण नसल्यानं बहुतांशी शोध निबंध फक्त चीनी संशोधन पत्रिकेतच प्रकाशित केले जायचे। त्याचवेळी 1964 मध्ये व्हिएतनामनं चीनचे अध्यक्ष माओ झेडॉक आणि पंतप्रधान झाऊ एनलाई यांना मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली, आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी ती मान्यही केली। 1967 मध्ये यासाठी चीननं एक गट कार्यालय स्थापन केलं। या कार्यालयाच्या अंतर्गत मायक्रोबायोलॉजी आणि एपिडेमियोलॉजी इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सिकॉलॉजी अँड फार्मिकॉलॉजी, अकॅडमी ऑफ चायनीज मेडिसिन, इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिका अशा संस्थांमधल्या जवळजवळ 500 संशोधकांना या कामी नियुक्त केलं गेलं। या प्रकल्पाचा कार्यारंभ 23 मे 1967 रोजी झाला, त्यावरून या प्रकल्पाला प्रकल्प 523 असं नाव दिलं गेलं। चीन मधली पारंपरिक औषधं आणि पाश्चिमात्य औषधं यांच्या मिलाफातून मलेरियाला प्रतिबंध करणाऱ्या औषधाची निर्मिती करणं हा त्यांचा उद्देश होता। परंतु 1969 पर्यंत हजारो औषधांचा अभ्यास करूनही त्यांना यश मिळालं नाही। या प्रकल्पासाठी जवळजवळ इतर सगळे प्रयोग थांबवले होते। या परिस्थितीत 1969 मध्ये या प्रकल्पाचं नेतृत्व विज्ञानामध्ये नोबेल मिळवणारी पहिली चिनी स्त्री तू यू यू यांच्याकडे आलं। टू यू यू यांचा जन्म 30 डिसेंबर 1930 रोजी चीन मधल्या झेजँग प्रांतातल्या निंगबो शहरात झाला। त्यांचे वडील बँकेत नोकरी करत होते तर आई गृहिणी होती। त्यांच्या कुटुंबात 5 भावंडांमधली ही एकटीच मुलगी। टू यांच्या परिवारामध्ये मुलांच्या शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिलं जात असायचं। साहजिकच त्यांच्या शिक्षणालाही घरातून नेहमीच प्रोत्साहन मिळालं। शाळेत असताना क्षयरोगाची बाधा झाल्यानं टू यू यू यांच्या शालेय शिक्षणात थोडासा खंड पडला, पण याच क्षयरोगामुळे त्यांना वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची प्रेरणा मिळाली। त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण निंगबो मिडल स्कूल मधून 1948 साली पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी पेकिंग युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूल इथून 1955 मध्ये औषध निर्माण शास्त्राची पदवी प्राप्त केली। पदवीचं शिक्षण घेत असताना प्राध्यापक लाऊ झीसेन यांनी औषध वनस्पती ओळखायला आणि त्यांचं वर्गीकरण करायला शिकवलं, तर प्राध्यापक लिन किशू यांनी वनस्पतीमधील औषधी द्रव्याचा अर्क काढायला शिकवलं। पदवीनंतर त्यांनी पेकिंग विद्यापीठामधल्याच नव्यानं स्थापन झालेल्या अकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन यामधल्या इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिका यामध्ये आपल्या कार्याची सुरुवात केली। तिथं त्यांनी पहिल्यांदा एक चिनी फुलझाड म्हणजेच आशियाई लोबेलियाचा सिस्टोसोमायसिसच्या उपचारासाठी उपयोग या प्रकल्पावर संशोधन केलं। सिस्टोसोमायसिस म्हणजे ब्लड फ्लुक्स या चापट कृमींमुळे मूत्राशय आणि आतड्यांना होणारा संसर्ग होय। 1959 ते 1962 या कालावधीत त्यांनी पारंपरिक चिनी

औषधोपचाराचं प्रशिक्षण घेतलं. पारंपरिक चिनी उपचार पद्धतीला जवळजवळ 3500 वर्षांचा इतिहास आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवातून औषध निर्मिती प्रक्रिया विकसित झाली आहे. औषध निर्मिती दरम्यान होणाऱ्या प्रक्रियेमुळे त्या औषधाचे औषधी गुणधर्म वाढून दुष्परिणाम कमी होतात असा चिनी लोकांचा विश्वास आहे. या पारंपरिक ज्ञानाला तू युयून आधुनिक विज्ञानाची जोड दिली. दरम्यानच्या काळात तू युयू त्यांचा जुना वर्गमित्र अभियंता ली तिंगझाऊ यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि दोन मुलींची आई बनल्या. 21 जानेवारी 1969 रोजी प्रकल्प 523 ची नेतृत्व धुरा त्यांच्या खांद्यावर आली. खर तर हा एक गुप्त प्रकल्प होता. ही जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हा त्यांची मोठी मुलगी अवघी 4 वर्षांची तर धाकटी फक्त 1 वर्षाची होती. त्यांचे यजमान घरापासून दूर एका प्रशिक्षण केंद्रात होते. संशोधनावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी आपल्या मोठ्या मुलीला तिच्या पूर्ण वेळ शाळेतल्या शिक्षक कुटुंबाकडे ठेवलं तर लहान मुलीला निंगबो मध्ये राहत असलेल्या आपल्या आई वडिलांकडे ठेवलं. 3 वर्षांनंतर जेव्हा त्या आपल्या मुलींना भेटायला गेल्या तेव्हा मोठी मुलगी घाबरून ज्यांच्या घरात ती राहत होती त्या शिक्षकांच्या माग लपली तर लहान मुलीनं आईला ओळखलंच नाही. जेव्हा प्रकल्प 523 टू युयू कडे आला तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली होती की हा नवीन मलेरिया डासांमधल्या प्लास्मोडियम फाल्सीपॅरम या आदिजीव गटातील परजीवींमुळे होतो. सुरुवातीला त्यांच्या चमून मलेरियावरच्या पारंपरिक चिनी औषधोपचारावर उपलब्ध वाङ्मयाचा तसंच औषध निर्मिती प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला. पारंपरिक चिनी औषध देणाऱ्या अनेक वैद्यांच्या मुलाखती घेतल्या. काम सुरू केल्यानंतर केवळ 3 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी वनस्पतीजन्य प्राणीजन्य आणि खनिजजन्य अशा 2000 औषध निर्मिती प्रक्रियांचा खजिना गोळा केला. यातल्या निवडक 640 प्रक्रियांचं माहितीपत्रक अँटी मलेरियल कलेक्शन्स ऑफ रेसिपीज अँड प्रिस्क्रिप्शन्स तयार केलं आणि त्याच्या प्रती त्यांनी या प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या आणखी काही संशोधक चमूंना वितरित केल्या. जून 1971 पर्यंत त्यांनी अनेक प्रयोग केले परंतु ते अयशस्वी ठरले. मग त्या पुन्हा नव्यानं पारंपरिक चिनी वैद्यकीय साहित्याकडे वळल्या. क्विंग हाऊ ही चिनी औषधी वनस्पती मलेरियाच्या परजीवींना अटकाव करते हे त्यांच्या लक्षात आलं पण त्याच्या परिणामांमध्ये सातत्य नव्हतं. जी हॉंगच्या 1700 वर्षांपूर्वीच्या अ हँडबुक ऑफ प्रिस्क्रिप्शन फॉर इमर्जन्सीज या पुस्तकातील एका वाक्यानं त्यांचं लक्ष वेधलं. ओंजळभर क्विंग हाऊ 2 लिटर पाण्यात भिजवून त्याचा रस प्राशन केल्यानं मलेरियाच्या तापाला उतार पडतो हे ते वाक्य. बहुतांशी प्रक्रियांमध्ये वनौषधी पाण्यात उकळून त्याचा काढा करत असत. यावरून त्यांनी असं अनुमान काढलं की उष्णतेमुळे क्विंग हाऊ मधले काही उपयुक्त घटक नष्ट होत असावेत तसंच त्याच्या पानांमध्ये काही उपयुक्त घटक हे असले पाहिजेत. त्यानंतर त्यांनी प्रयोगाची नव्यानं रचना केली. क्विंग हाऊच्या खोड आणि पानांचं पाणी इथेनॉल आणि इथिल इथर वापरून वेगवेगळे अर्क तयार केले आणि त्यांची उंदरावर चाचणी केली. त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की क्विंग हाऊचा इथिल इथर मधून काढलेला अर्क उंदरांमधल्या मलेरियावर 100% यशस्वी ठरला. त्यानंतर या अर्कातील विषारी आम्लधर्मी घटक बाजूला काढून उरलेल्या उदासीन अर्काची मलेरिया बाधित माकडांवर चाचणी घेतली. ही चाचणी सुद्धा 100% यशस्वी झाली. 1972 मार्च मध्ये तू युयून आपल्या या प्रयोगाचा अहवाल नानजिंग इथं भरलेल्या प्रकल्प 523 सभेत सादर केला. आपल्या प्रयोगानं उत्साहित झालेल्या या चमून क्विंग हाऊच्या अर्काचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घ्यायला सुरुवात केली. सांस्कृतिक क्रांती दरम्यान अनेक औषध निर्मिती कारखाने बंद पडले होते त्यामुळं अतिशय तुटपुंज्या यंत्रणेच्या सहाय्यानं या संशोधक मंडळी

मोठ्या प्रमाणावर अर्क निर्मिती करावी लागली. या औषधाचे काही दुष्परिणाम असू शकतात असं काही संशोधकांचं मत होतं, पण टू यूयू गटाकडे वेळ फारच कमी होता, त्यामुळं टू यूयूनं हे औषध स्वतःच घेऊन चाचणी करायचं ठरवलं. त्यांनी इतर संशोधकांनाही त्यांची इच्छा असेल तर या प्रयोगात सामील होण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या आणखी दोन संशोधकांनी क्विंग हाऊचा हा अर्क घेतला. एक आठवड्यानंतरही त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही. त्यानंतर आणखी 5 संशोधकांनी या अर्काची वाढीव मात्रा घेतली. ही चाचणी सुद्धा यशस्वी झाली. यामुळे त्यांचा वेळ वाचला आणि औषधाबद्दलचे गैरसमजही दूर झाले. 1972 ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये हैनान प्रांतातील 21 रुग्णांवर क्विंग हाऊ अर्काची पहिली वैद्यकीय चाचणी घेतली आणि ती पूर्णपणे यशस्वी झाली. त्यानंतर बीजिंग क्रमांक 302 हॉस्पिटल मधल्या 9 रुग्णांवरही यशस्वीरित्या उपचार केले. या औषधाच्या वैद्यकीय चाचणी बरोबरच इथील इथरमधील अर्कातील उदासीन अर्काचं विलगीकरण आणि शुद्धीकरणाचं कामही चालू होतं. नोव्हेंबर 1972 मध्ये या अर्काचे स्फटिक अलग करण्यात यश आलं आणि या संयुगालाच आर्टेमायसिनिन असं नाव देण्यात आलं. त्यानंतर त्यांनी आर्टेमायसिनिन या औषधाच्या गोळ्या बनवल्या आणि त्यांची 1973 ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये वैद्यकीय चाचणी घेतली. तेव्हा या गोळ्यांची परिणामकारकता कमी असल्याचं आढळून आलं. या गोळ्यांचं चटकन विघटन होत नसल्यानं त्यातल्या औषधांचे परिणाम मिळत नव्हते, म्हणून त्यांनी त्याचे कॅप्सूल बनवले. कॅप्सूलची परिणामकारकता मात्र चांगली होती. श्रोते हो, प्राचीन चीनी ग्रंथांमध्ये फक्त क्विंग हाऊ असा उल्लेख आढळतो. आर्टेमिसिया ही वनस्पती चीनमध्ये क्विंग हाऊ या नावानं ओळखली जाते. आर्टेमिसिया कुळातील वनस्पतींमध्ये 6 वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यातलीच आर्टेमिसिया अॅनुआ या प्रजातीला स्वीट वुर्मवूड असंही म्हणतात. या वनस्पतीचा अर्क मलेरिया प्रतिबंधक आहे हे प्रथम टू यूयू यांनी सांगितलं. योग्य प्रजाती ओळखण्याबरोबरच या वनस्पतीच्या लागवडीसाठी योग्य भौगोलिक स्थान आणि काळ याचाही त्यांनी अभ्यास केला. आता टू यूयू यांना आर्टेमायसिनिनच्या रचनेचे वेध लागले होते. 1973 मध्ये त्यांनी त्याची संपूर्ण रेणवीय रचना शोधून काढली, तसंच या औषधाच्या मानवी शरीरातील कार्यप्रणालीचाही अभ्यास केला. जेव्हा मलेरिया संसर्गित डास मनुष्याला चावतो तेव्हा पी फाल्सीपॅरमचे बीजाणूज मानवी शरीरात हस्तांतरित करतो. हे बीजाणूज रक्तवाहिन्यांमधून यकृत पेशींमध्ये जातात. तिथं त्यांचं विभाजन होऊन खंडपेशिका तयार होतात. या खंडपेशिका पुन्हा रक्तवाहिन्यांमध्ये येतात आणि तांबड्या रक्तपेशींमध्ये प्रवेश करतात. तिथं त्यांचं पुन्हा विभाजन होतं आणि रक्तपेशी फाटून या खंडपेशिका बाहेर येतात आणि नवीन तांबड्या रक्तपेशीवर हल्ला करतात. या नष्ट झालेल्या रक्तपेशीतून काही विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळं रुग्णाला ठराविक कालांतरानं थंडी आणि ताप येतो आणि ते चक्र निर्माण होतं. काही खंडपेशिकांचं रूपांतर युग्मक पेशींमध्ये होतं आणि जेव्हा एखादा डास मलेरिया बाधित रुग्णाला चावतो तेव्हा या युग्मक पेशी त्या डासामध्ये प्रवेश करतात आणि नवीन जीवनचक्र सुरू होतं. शांघाय इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिजिक्स ऑफ द चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्या सहकार्यानं 1974 मध्ये आर्टेमायसिनिनची रेणवीय रचना शोधली गेली. आर्टेमायसिनिन हे एक सेक्स क्विटरपिन लॅक्टोन प्रकारचं सेंद्रिय संयुग आहे. हे संयुग बहुतेक ऍस्टरॅसी कुळातील वनस्पतींमध्ये आढळतं. लॅक्टोन रिंगमध्ये सायक्लिक कार्बोक्झिलिक इस्टर असतं. आर्टेमायसिनिनच्या रेणूमध्ये ROOR असा पॅरॉक्साईड वलय असतो. हाच औषधी कार्यप्रणालीसाठी महत्वाचा असतो. याचं रेणूसूत्र
C50

H12O5 असं आहे. आर्टिमायसिनिन परजीवींवर थेट हल्ला करत नाही, त्यासाठी त्याच्यात काही रासायनिक बदल घडून यावे लागतात. एका गृहितकानुसार आर्टिमायसिनिन मधील एंडोपॅरॉक्साइड वलय जेव्हा रक्तातील आयर्न ऑक्साईडच्या संपर्कात येतं तेव्हा आर्टिमायसिनिन मधील एंडोपॅरॉक्साइड वलय तुटतं आणि मुक्त मूलक तयार होतात. हे मुक्त मूलक परजीवींमधील प्रथिनांवर हल्ला करून परजीवींच्या पेशींचा पर्यायानं परजीवींचा नाश करतात. सर्वात महत्वाचं म्हणजे आर्टिमायसिनिन परजीवीचा त्याच्या जीवनचक्राच्या कुठल्याही टप्प्यावर नाश करू शकतं. हे संशोधन म्हणजे लष्करी प्रकल्प असल्यानं त्याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. तसंच चीनी संस्कृती पाश्चिमात्य जर्नलमध्ये आपलं संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी मज्जाव करत असायची, त्यामुळं या विषयाचे शोध निबंध केवळ चीनी शोधपत्रिकेत 1977 मध्ये प्रकाशित झाले. या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर लवकर दखल घेतली गेली नाही. 1982 मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक आणि संयुक्त राष्ट्र संघटना यांनी 2UU यांना आपली निरीक्षणं मांडण्यासाठी निमंत्रित केलं. त्याप्रमाणे बीजिंग इथं भरलेल्या सभेत 2UU यांनी आपला आर्टिमायसिनिन या औषधावरचा अहवाल सादर केला. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या लोकांच्या मनात चीनी पारंपरिक वनौषधींविषयी शंका असल्यानं त्यांनी या संशोधनाकडं प्रथम दुर्लक्ष केलं आणि या औषधाला मान्यता देण्यासाठी 20 वर्ष घेतली. मधल्या काळात हजारो लोक मृत्यूमुखी पडले. आर्टिमायसिनिनचा शोध गेल्या शतकातल्या औषध निर्माण शास्त्रातील क्रांतिकारी शोध म्हणून ओळखला जातो. या औषधासाठी 2UU यांना 2015 सालच्या वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या 2UU या पहिल्या चीनी महिला ठरल्या. या पुरस्काराचं वैशिष्ट्य एवढ्यापुरतंच मर्यादित नाही तर पदव्युत्तर पदवीही नाही आणि परदेशी संशोधनाचा कोणताही अनुभव नसलेल्या त्या पहिल्या चीनी व्यक्ती. तसंच ना त्या चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सभासद होत्या ना चायनीज अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या सभासद. नोबेल पारितोषिकाच्या नियमानुसार नवीन संशोधनाला पारितोषिक दिलं जातं, पारंपरिक औषधांना नाही. पण या समितीनं हा पुरस्कार जाहीर करताना असं म्हणलं आहे की जरी आर्टिमायसिनिन औषधाची माहिती 2UU यांना चीनी पारंपरिक वैद्यकीय वाङ्मयातून मिळाली असली तरी या औषधाच्या विलगीकरण आणि शुद्धीकरणासाठी वापरलेली पद्धती ही आधुनिक होती. तसंच या औषधाची वैद्यकीय चाचणीही त्यांनी आधुनिक पद्धतीनं घेतलेली आहे. आता पुढे 2UU यांनी आर्टिमायसिनिनची संपूर्ण कार्यप्रणाली आणि आर्टिमायसिनिन प्रतिबंधक मलेरिया होण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी काय करता येईल याचं संशोधन चालू ठेवलं. आर्टिमायसिनिनची रेणवीय रचना अभ्यासत असतानाच 2UU यांना डायहायड्रो आर्टिमायसिनिनचा 1992 मध्ये शोध लागला. डायहायड्रो आर्टिमायसिनिनची मलेरिया विरुद्ध परिणामकारकता आर्टिमायसिनिनपेक्षा जास्त असल्याचं त्यांना आढळलं. आर्टिमायसिनिन हे एकल पद्धतीनं वापरलं तर कालांतरानं आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते, म्हणून आता आर्टिमायसिनिन संयुक्त उपचार पद्धती वापरली जाते. प्रकल्प 523 कामही पुढे चालू राहिलं आणि अनेक औषधं शोधली गेली, त्यातली काही ACT मध्ये वापरली जातात. स्वित्झर्लंडमध्ये 1999 मध्ये ACT ची नोंद झाली तर WHO नं 2001 मध्ये त्याला मान्यता दिली. चीनच्या आरोग्य विभागाच्या मंत्रिमंडळानं इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिकाला 1986 मध्ये आर्टिमायसिनिन न्यू ड्रग प्रमाणपत्र तर 1992 मध्ये डायहायड्रो आर्टिमायसिनिन न्यू ड्रग प्रमाणपत्र बहाल केलं. आपल्या या संशोधन प्रवासात 2UU यांनी अनेक जबाबदारीच्या पदांवर काम केलं. सन 1973 मध्ये चायना

अकॅडमी ऑफ चायनीज मेडिकल सायन्सेसच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख पदाची धुरा त्यांच्याकडे आली, तर 1997 मध्ये त्या आर्टेमायसिनिन रिसर्च सेंटरच्या प्रमुख बनल्या. तसंच त्यांनी या संस्थेमध्ये सहयोगी प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणूनही कर्तव्य बजावलं. त्यांनी केलेल्या संशोधन कार्याची दखल घेऊन टू यांना चीन मधल्या अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलं. 1978 मध्ये नॅशनल सायन्स काँग्रेस प्राइज, 1979 मध्ये चायना मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं नॅशनल सायंटिफिक डिस्कवरी अवॉर्ड, 1982 मध्ये चायना नॅशनल काँग्रेस फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजीतर्फे इन्व्हेन्शन अवॉर्ड, 1984 मध्ये चायना स्टेट काउन्सिलचा पुरस्कार, 1992 मध्ये अकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन तर्फे पुरस्कार, चायना नॅशनल ब्युरो ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी तर्फे शतकातली स्त्री वैज्ञानिक पुरस्कार आणि 14व्या राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सुवर्ण पदक, 2009 मध्ये

रेकॉर्ड. 1984 मध्ये चायना स्टेट काउन्सिलचा पुरस्कार, 1992 मध्ये अकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन तर्फे पुरस्कार, चायना नॅशनल ब्युरो ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी तर्फे शतकातली स्त्री वैज्ञानिक पुरस्कार आणि 14व्या राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सुवर्ण पदक, 2009 मध्ये सायरस सुंग इंग टँग फाउंडेशनचा पुरस्कार आणि 2011 मध्ये चायना ग्लॅक्सो स्मिथक्लाइन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 2011 मध्ये अमेरिकेतल्या लष्कर फाउंडेशनचा लष्कर देबके पुरस्कार आणि 2015 मध्ये वारन अल्पट फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. 2003 मध्ये थायलंडचा प्रिन्स महिदॉल पुरस्कार सुद्धा तू यांना मिळाला. पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड दिली तर काय करामत होते हेच तू यू यू यांनी दाखवून दिलं. एखाद्या मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पाची धुरा जर एका स्त्रीच्या खांद्यावर आली तर आपलं सर्वस्व पणाला लावून ती झपाट्यानं काम करते आणि ही यशशिखर सर करतानाच आपल्यावरचा विश्वास सार्थ होता हेच दाखवते, हेच तू यू यू यांच्या जीवन लेखावरून स्पष्ट होतं. श्रोते हो, मैत्रिणींनो, आत्ताच आपण वैद्यक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती ऐकलीत.

यासोबतच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. तेव्हा सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचा आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक एक वाजलेला आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: अरिजीत सिंह की आवाज में गीत आशिकी 2 फिल्म से मिथुन का संगीत. इसके साथ ही आज का ये प्रोग्राम यादों की महफिल संपन्न होता है.

Amerika.

बन के रहेगा।

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि मुंबईत कालपासून विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यामध्ये 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हा आकडा 2025-26 या आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. देशभरात 1067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांना नशामुक्तीची शपथ दिली जाईल. तसंच स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन आणि युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्राचं आयोजनही करण्यात आलं आहे. नवी दिल्ली इथं आज संध्याकाळी होणाऱ्या पर्यावरण आणि हवामान गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थितांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं या 2 दिवसांच्या परिषदेचं आयोजन केलं आहे. या सत्रात केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायमूर्ती B.V. नागरत्रा, हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सहभागी होणार आहेत. पर्यावरण आणि हवामान गतिशीलता यांचं भविष्य या परिषदेत विविध अधिकार क्षेत्रांमधले न्यायालयीन दृष्टिकोन, वैज्ञानिक ज्ञान, पर्यावरणपूरक प्रशासन पद्धती आणि संस्थात्मक अनुभव यांची देवाणघेवाण करण्यात आली. या परिषदेत पर्यावरण तज्ज्ञ, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश, विविध मंत्रालयांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधित घटकांनी सहभाग घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या 2 सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत वस्तू आणि सेवा कर प्रणालीबद्दल.
1: देशभरातल्या कर रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली तो दिवस होता 1 जुलै 2017. त्यापूर्वी सरकारी महसूल प्रत्यक्ष कर आणि सेवा कर, मूल्यवर्धित कर, मनोरंजन कर, जकात अशा विविध करांमधून मिळत असे. आता वस्तू आणि सेवा कराच्या रूपाने देशभरात एकाच स्वरूपाची कर आकारणी सुरू झाली. एक देश एक कर पद्धती या तत्वावर आधारित वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही GST म्हणजे केवळ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स प्रणाली न राहता गुड अँड सिम्पल टॅक्स प्रणाली बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रणालीचं उद्घाटन करताना व्यक्त केला होता. करदाते, उत्पादक, विक्रेते, निर्यातदार, वितरक या सर्व संबंधितांना कर भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत व्हावी याकरता GST प्रणाली लागू करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली GST परिषद वेळोवेळी GST प्रणालीचा आढावा घेते आणि त्यात बदल सुचवते. सरकारी महसुलाचा मोठा वाटा या सुटसुटीत कर आकारणीतून मिळत आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भारताच्या सोनम मस्कर, एलावेनील वलावरीन आणि विदर्सा विनोद या तीन महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतीय संघानं 1898 गुण मिळवले. चीनच्या संघानं 1904 गुण मिळवून सुवर्णपदक, तर जपानच्या संघानं 1897 गुण मिळवून कांस्य पदक मिळवलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघांनी आज आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या दोन्ही गटांनी गट एफ मधल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला संघात श्रीजा अकुला, दिया चित्रे आणि यशस्विनी घोरपडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं, तर पुरुष संघाच्या साथिया ज्ञानशेखरन, मानव ठक्कर, मनु शहा यांनीही आपापले सामने जिंकले. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशासमोर विजयासाठी 196 धावांचं लक्ष ठेवलं आहे. यापूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिने न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट्स हिचा 4758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीनं 19 चेंडूत 37 धावा करत 4788 धावांचा विक्रम नोंदवला. या विक्रमामुळे महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये भारताच्या 2 खेळाडूंचा समावेश झाला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर 4287 धावांसह या यादीत 3रा क्रमांकावर आहे.
0: भारताच्या महिला क्रिकेट संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक निश्चित केलं असल्याची बातमी आताच हाती आली आहे. सौदी अरेबियातील अनेक ठिकाणांवर काल इराण समर्थक हुती बंडखोरांनी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. यामध्ये राजधानी रियाध आणि यांबू शहरातील अरामको तेल केंद्राचा समावेश आहे. सौदी अरेबियाच्या या 2 प्रमुख ठिकाणांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. हुती बंडखोरांकडून क्रूज क्षेपणास्त्रांचा वापर झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. हे हल्ले सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे असं कुवेतच्या परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. हे हल्ले म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या तत्वांचं उल्लंघन आहे असं इजिप्तनं म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. काळाचौकी इथं दत्ताराम लाड मार्गावर एका गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर विजेचा धक्का लागल्यानं 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जखमी झाले. घाटकोपरमधील LBS मार्गावर मेट्रोच्या बांधकामासाठी उभारलेला एक लोखंडी बॅरिकेड अंगावर कोसळल्यानं 54 वर्षीय प्लंबरचा मृत्यू झाला. इराणनं अमेरिकेशी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थांना आपल्या अटी कळवल्या आहेत. अमेरिकेनं आपल्या मागण्या नाकारल्यास निर्णायक युद्धासाठी तयार असल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. वॉशिंग्टनशी वाटाघाटी सुरू करण्यासाठी इराणनं 7 अटी जाहीर केल्या असून तेहरानची भूमिका स्पष्ट आणि निसंदिग्ध असल्याचं एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशामध्ये इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसिन रझाई यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबई इथं निधन झालं. त्या 43 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि मुंबईत कालपासून विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा

जब इश्क किया तब सोचा नहीं, जब इश्क किया तब सोचा नहीं।

0: झुका दो, जवां मर्द हो तुम भी इनको बता दो।
1: जवां मर्द और ये

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजले आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. महिला हॉकी संघाची ही विजयी सलामी. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि राज्यात विविध दुर्घटनांमध्ये 10 जणांचा मृत्यू. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यात 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हा आकडा 2025-26 या

0: आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. देशभरात 1067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांना नशामुक्तीची शपथ दिली जाईल, तसंच स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्यलेखन आणि युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात वोल्वो कंपनीच्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित 200 बसगाड्या सामील होणार आहेत. यातल्या 30 गाड्या शयनयान पद्धतीच्या असतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. 250 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासाकरता या गाड्या उपलब्ध होणार असून डिजिटल आरक्षण सुविधाही मिळेल. या गाड्यांमध्ये प्रवासी सेवेबरोबरच आधुनिक आतिथ्य सेवाही खासगी संस्थांच्या मदतीने पुरवण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत वस्तू आणि सेवा कर प्रणालीबद्दल.
1: देशभरातल्या कर रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली तो दिवस होता 1 जुलै 2017. त्यापूर्वी सरकारी महसूल प्रत्यक्ष कर आणि सेवा कर, मूल्यवर्धित कर, मनोरंजन कर, जकात अशा विविध करांमधून मिळत असे. आता वस्तू आणि सेवा कराच्या रूपाने देशभरात एकाच स्वरूपाची कर आकारणी सुरू झाली. एक देश एक कर पद्धती या तत्वावर आधारित वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही GST म्हणजे केवळ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स प्रणाली न राहता गुड अँड सिम्पल टॅक्स प्रणाली बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रणालीचं उद्घाटन करताना व्यक्त केला होता. करदाते, उत्पादक, विक्रेते, निर्यातदार, वितरक या सर्व संबंधितांना कर भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत व्हावी याकरता GST प्रणाली लागू करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली GST परिषद वेळोवेळी GST प्रणालीचा आढावा घेते आणि त्यात बदल सुचवते. सरकारी महसुलाचा मोठा वाटा या सुटसुटीत कर आकारणीतून मिळत आहे.
0: अनुदानित घरगुती LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलं असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. अनुदानित दराने LPG सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. यामुळे अनुदानाचा लाभ केवळ पात्र आणि खऱ्या कुटुंबांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसंच बनावट किंवा दुबार जोडण्या आणि व्यावसायिक वापरासाठी अनुदानित सिलेंडरचा होणारा गैरवापर रोखायला मदत होणार आहे. कोणत्याही पात्र ग्राहकाला LPG पासून वंचित करण्याचा उद्देश नाही. पूर्वीच आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ग्राहकांना ते आवश्यक नाही. उर्वरित ग्राहकांना सिलेंडरच्या वितरणाच्या वेळा गॅस वितरकाच्या कार्यालयात किंवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या मोबाईल ॲपद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भारताच्या सोनम मस्कर, एलावेनिल वलावरीन आणि विदर्सा विनोद या तीन महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतीय संघानं 1898 गुण मिळवले. चीनच्या संघानं 1904 गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावलं. तर जपानच्या संघानं 1897 गुण मिळवून कांस्य पदक मिळवलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघांनी आज आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या दोन्ही गटांनी गट एफ मधल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला संघात श्रीजा अकुला, दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं. तर पुरुष संघाच्या सथियान ज्ञानशेखरन, मानव ठक्कर, मनुष शहा यांनीही आपापले सामने जिंकले. महिला हॉकीमध्येही भारत

0: भारतीय संघानं धमाकेदार सुरुवात करत उझबेकिस्तानच्या संघाचा 19-0 असा दणदणीत पराभव केला. भारतीय खेळाडू दीपिकानं 8 गोल नोंदवले तर इशिकानं हॅट्रिक केली. भारताचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या संघाशी होणार आहे. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशाचा 114 धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 195 धावा केल्या होत्या. भारतीय खेळाडू शेफालीनं 49 चेंडूत शतक झळकावलं तर उपकर्णधार स्मृती मंधाना हिनं 37 आणि हरमनप्रीतनं 40 धावा काढल्या. या विजयामुळं भारताच्या संघाचं या स्पर्धेतलं पदक निश्चित झालं असून सुवर्ण पदकासाठी भारतीय संघाची लढत येत्या मंगळवारी श्रीलंकेशी होणार आहे.
1: दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिने न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुजी बेट्स हिचा 4758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीने 19 चेंडू 37 धावा करत 4788 धावांचा विक्रम नोंदवला. या विक्रमामुळे महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये भारताच्या 2 खेळाडूंचा समावेश झाला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर 4287 धावांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं महिला सांघिक बॅडमिंटनमध्ये कझाकस्तानचा 3-0 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या अनुभवी बॅडमिंटनपटू PV सिंधू, उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी एकही गेम न गमावता हा विजय मिळवला. भारताचा पुढचा सामना यजमान जपान संघाशी होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबई इथं निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबई झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. काळा चौकी इथं दत्ताराम लाड मार्गावर एका गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर विजेचा धक्का लागल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 4 जखमी झाले. घाटकोपरमधील LBS मार्गावर मेट्रोच्या बांधकामासाठी उभारलेला लोखंडी बॅरिकेड अंगावर कोसळल्यानं एका 54 प्लंबरचा मृत्यू झाला. रत्नागिरीमध्ये संगमेश्वर तालुक्यातल्या माभळे परिसरात काल रात्री गौरी गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करताना नदीत 2 जण बुडाले. यातल्या एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याला वाचवण्यात यश आलं आहे. नागपूर जिल्ह्यात तिष्टी खुर्द गावातल्या 2 शेतकऱ्यांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला तर हिंगोली जिल्ह्यातल्या पारडी पोहकर गावात विजेच्या तुटलेल्या तारा दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात धक्का बसून एकाचा आज सकाळी मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. महिला हॉकी संघाची ही विजयी सलामी. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि राज्यात विविध दुर्घटनांमध्ये 10 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
5: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
6: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
5: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
6: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
5: अटी लागू.
2: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. दुपारची 3:11 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता विविध भारती प्रसार

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूयात काही ठळक घडामोडी। परकीय गुंतवणूकदारांनी चालू महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे। त्यांनी जुलैमध्ये सुमारे 20,200 कोटी तर ऑगस्टमध्ये 29,630 कोटी रुपये गुंतवले होते। येत्या आठवड्यात देशांतर्गत गुंतवणूकदारांचं लक्ष भूराजकीय घडामोडी, परकीय गुंतवणूकदार संस्थांचा ओघ आणि वस्तूंच्या किमतीवर असेल असं तज्ज्ञांचं मत आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात वोल्वो कंपनीच्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित 200 बस गाड्या सामील होणार आहेत। यातल्या 30 गाड्या शयनयान पद्धतीच्या असतील। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली। अनुदानित घरगुती LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबर पासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलं असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे। अनुदानित दरानं LPG सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे आवश्यक राहणार आहे। मुंबईत कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले। काळाचौकी इथं विजेचा धक्का लागल्यानं दोघांचा मृत्यू झाला। घाटकोपर इथं मेट्रोच्या बांधकामासाठी उभारलेला लोखंडी बॅरिकेड अंगावर कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला। जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे। सोनम मस्कर, एलावेनिल वलावरीन आणि विदर्सा विनोद या 3 महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं। महिला हॉकीमध्ये भारतानं उझबेकिस्तानचा 19-0 असा पराभव केला। महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशाचा 114 धावांनी पराभव केला। महिला सांघिक बॅडमिंटनमध्ये भारतानं कझाकिस्तानचा 3-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद, ब्युटिफुल पदार्थ असो

0: नाही, रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळची 5:03 आणि 28 सेकंद झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: के न्यूयॉर्क में संयुक्त राष्ट्र महासभा के 81वें सत्र के उच्च स्तरीय सप्ताह में भारतीय प्रतिनिधिमंडल का नेतृत्व करेंगे। डॉक्टर जयशंकर 26 सितंबर को महासभा के उच्च स्तरीय सत्र को संबोधित करेंगे। यात्रा के दौरान वे विभिन्न बहुपक्षीय और द्विपक्षीय बैठकों में शामिल होंगे। यूक्रेन ने रूस पर बड़ा ड्रोन हमला करते हुए मॉस्को में एक तेल शोध संयंत्र और रिहायशी इमारत को नुकसान पहुंचाया है। यूक्रेन ने बीती रात रूस पर 1000 से अधिक ड्रोन दागे हैं, जिनमें से सैकड़ों का रुख सीधे राजधानी मॉस्को की तरफ था। मॉस्को के मेयर सरगेई सोबाइनिन ने इसे राजधानी पर अब तक का सबसे बड़ा ड्रोन हमला बताया। मेयर सोबियानिन के अनुसार पूरे मॉस्को क्षेत्र में हुए इन हमलों में 2 लोगों की मौत हुई है और 20 घायल हुए हैं। दूसरी ओर रूस के रक्षा मंत्रालय का दावा है कि उनकी सेनाओं ने देश भर में 1100 यूक्रेन के ड्रोन मार गिराया है। नेपाल में करीब 4 हफ्ते पहले अचानक आई विनाशकारी बाढ़ के बाद राहत और बचाव कार्य अब भी जारी है। इस आपदा में अब तक 1400 से अधिक लोगों की जान जा चुकी है, जबकि करीब 6000 से अधिक लोग अब भी लापता हैं। जापान एशियाई खेलों में भारत की एलावेनिल वलारेवन ने महिलाओं के व्यक्तिगत 10 मीटर एयर राइफल स्पर्धा का रजत पदक अपने नाम किया। अन्य खेलों में भारतीय महिला और पुरुष हॉकी टीम ने अपने अपने मैच में जीत दर्ज की। पुरुष टीम ने इंडोनेशिया को 13-1 और महिला टीम ने उज्बेकिस्तान को 19-0 से हराया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर विना डोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपुरात उभी राहणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली। अकोला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज उद्घाटन। आणि महिला क्रिकेटमध्ये भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक, शेफाली वर्माची शतकी खेळी, महिला हॉकी संघाचीही विजयी सलामी। आता सविस्तर बातम्या। नागपूरच्या बुटीबोरी इथं आवाडा कंपनीच्या माध्यमातून सोलर मॉड्यूलची एक सुपर फॅक्टरी उभारण्यात आली असून यामार्फत भारताला सोलर क्षेत्रात अग्रेसर करण्याचं काम होत आहे। येत्या काळात नागपूर हे सोलर मॉड्यूलमधील परिसंस्थेचं एक मुख्य केंद्र म्हणून उदयास येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली।
3: आणि या ठिकाणी सोलर मॉड्यूल बनवणारी देशातली सगळ्यात मोठी सुपर फॅक्टरी ही तयार करण्यात आलेली आहे। एवढं ऍडव्हान्स्ड इंटिग्रेशन आज देशामध्ये कुठेही नाही। सगळ्यात स्मार्ट मॉड्यूल्स हे या फॅक्टरीमध्ये तयार होत आहेत आणि एक प्रकारे देशाला सोलरच्या क्षेत्रामध्ये चायना सोबत कॉम्पीट करून पुढे नेण्याचं काम या फॅक्टरीतनं होत आहे। सगळ्यात महत्वाचं आहे की 2024 साली असं भूमिपूजन झालं आणि आज आपण पाहू शकतो आज जवळपास 5,000 कामगार या ठिकाणी काम करतायत। मला विनीतजी असं सांगत होते की आता त्यांनी आपल्या नागपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये स्काउटिंग करून आणि मोठ्या प्रमाणात इंजिनियर जे आहेत त्यांची भरती केली।
2: फडणवीस यांनी आज बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील आवाडा ग्रुपच्या प्लांटला भेट देऊन तिथल्या सोलार पॅनल निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली, तसंच कंपनीच्या इतर प्रमुख उत्पादनांची आणि उत्पादन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली। त्यानंतर उद्योजकाशी त्यांनी संवाद साधला। यावेळी त्यांनी नवीन नागपूरच्या प्रकल्पाविषयी बोलताना या प्रकल्पासाठी 50% अधिक जागा अधिकृत झाली असून गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळत असल्याचं सांगितलं। देशातील पहिलं सोलर मॉड्यूल अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात तयार होत असून अवदा समूहाला त्याच्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी 250 एकर जागेची आवश्यकता आहे, ती देण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात उद्योगांसाठी अधिग्रहित केलेली जमीन संपली असून तिसरी अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहत तयार करायची आहे, तसंच वर्धा जिल्ह्यातील नवीन औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। UPI आणि डिजिटल व्यवहारांमुळे व्यापाराला चालना मिळून भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत झाली आहे, त्यामुळे खर्चाची भरपाई करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या नाममात्र शुल्काला पेट्रोल पंप मालक आणि व्यापाऱ्यांनी विरोध करू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार

0: करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत एक जिल्हा एक उत्पादन याबद्दल.
1: भारतातील जिल्हा अर्थव्यवस्था अनेकदा अविभाजित राहिल्या, ज्यात स्थानिक उत्पादने आणि हस्तकलांना ब्रँडिंग, मोठे उत्पादन किंवा बाजारपेठेची उपलब्धता नव्हती. मूल्य साखळ्या कमकुवत होत्या आणि कारागिरांचे उत्पन्न कमी होते. एक जिल्हा एक उत्पादन, भारतातील प्रत्येक जिल्हा म्हणजे एक व्यवसाय. प्रत्येक जिल्ह्याने तो जे आधीपासूनच सर्वोत्तम करत होता ते निवडले, मग ते कापड असो, फळ असो, हस्तकला असो किंवा धान्य असो. आणि राज्याने सर्व गोष्टीवरील विखुरलेली मदत देण्याऐवजी त्या एकाच गोष्टीला ब्रँडिंग, GI टॅग, ई कॉमर्स आणि निर्यातीसाठी मदत केली. ज्या जिल्ह्यांना कोणतीही आर्थिक ओळख नव्हती त्यांना ती मिळाली. कारागीर आणि शेतकरी स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे पोहोचले आणि तेही घर न सोडता. प्रत्येक जिल्ह्याला एक वैशिष्ट्यपूर्ण आर्थिक ओळख आणि बाजारपेठेचा मार्ग वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट या योजनेमुळे मिळाला.
0: परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यात 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हा आकडा 2025-26 या आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अकोला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीला आज उत्साहात सुरुवात झाली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शिवार फेरी आणि चर्चासत्राचं उद्घाटन करण्यात आलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि अद्ययावत तंत्रज्ञान तसंच कृषी संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं असं आवाहन त्यांनी केलं. कृषी विद्यापीठातील विविध पिकांची प्रात्यक्षिकं आणि प्रयोग शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असून त्यांचा शेतीत अधिकाधिक वापर वाढवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. शेतीपूरक उद्योगांच्या वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही भरणे यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योजकता विकास महामंडळाच्या नागपूर इथल्या युनिटचं ऑनलाईन लोकार्पण, विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि विविध प्रकाशनांचं प्रकाशन करण्यात आलं. आजपासून सुरू झालेल्या या 3 दिवसीय शिवार फेरीचा विदर्भासह राज्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी केलं आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसात पडलेल्या खंडाचा परिणाम पश्चिम विदर्भातील खरीप पिकांवर झाला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरीव मदत करण्यात येईल अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. अमरावती महसूल विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अकोला इथल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीत विभागातील 5 जिल्ह्यांतील 56 तालुक्यांमधील पर्जन्यमान, पावसातील खंड, पीक परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि चारा यांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हानिहाय या परिस्थितीचं सादरीकरण केलं. लोकप्रतिनिधींनीही शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. दरम्यान महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी बैठकीत मांडल्या. याची दखल घेत नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देणं आणि नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची तातडीनं दुरुस्ती करण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरूच आहे. भारताच्या सोनम मस्कर, एलावेनिल वलावरीन आणि विदर्सा विनोद या 3 महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. आशियाई स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 114 धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 195 धावा केल्या. भारतीय खेळाडू शेफाली वर्मानं 49 चेंडूत शतक झळकावलं तर उपकर्णधार स्मृती मंधाना हिनं 37 आणि हरमनप्रीतनं 40 धावा काढल्या. या विजयामुळे भारतीय संघाचं या स्पर्धेतलं पदक निश्चित झालं असून सुवर्ण पदकासाठी भारतीय संघाची लढत येत्या मंगळवारी श्रीलंकेशी होणार आहे. दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिनं महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिनं न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट हिचा 4,758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीनं 19 चेंडूत 37 धावा करत 4,788 धावांचा विक्रम नोंदवला. या विक्रमामुळे महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5

फलंदाजांमध्ये भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश झाला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर 4,287 धावांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघांनीही आज आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या दोन्ही गटांनी गट एफ मधल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला संघात श्रीजा अकुला, दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं, तर पुरुष संघाच्या सथियान ज्ञानशेखरन, मानव ठक्कर, मनुष शहा यांनीही आपापले सामने जिंकले. महिला हॉकीमध्ये भारतीय संघानं उझबेकिस्तानच्या संघाचा 19-0 असा पराभव केला. भारतीय खेळाडू दीपिकानं 8 गोल नोंदवले तर इशिकानं हॅट्रिक केली. भारताचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या संघाशी होणार आहे. वडसा गडचिरोली नव्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या वडसा आरमोरी रेल्वेखंडाची उद्या दिनांक 21 सप्टेंबर रोजी रेल्वे प्रशासनाकडून पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी या मार्गावर रेल्वेगाड्याची वेग चाचणीही घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक, ग्रामस्थ, शेतकरी, पशुपालकांनी उद्या सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत स्वतःसह लहान मुलं आणि जनावरांना नव्या रेल्वे मार्गापासून दूर ठेवावं असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता असून इथं सावधानतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान काल शनिवारी रात्री नागपूर जिल्ह्यात मोहोबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिष्ठी खुर्द इथं वीज कोसळून 2 चुलत भावांचा मृत्यू झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपुरात उभी राहणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. अकोला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज उद्घाटन. आणि महिला क्रिकेटमध्ये भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक, शेफाली वर्माची शतकी खेळी, महिला हॉकी संघाचीही विजयी सलामी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

Ada agama.

I'm gonna get it.

来来来来来来。

0: अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. UPI व्यवहारांवरच्या शुल्काला विरोध करू नका असं मुख्यमंत्र्यांचं व्यापाऱ्यांना आवाहन. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीत भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी. आणि स्मृती मंधानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांची संघटित आखणी गरजेची आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या व्यवस्थेत फक्त सरकारी आणि कायदे तज्ज्ञ असणार नाहीत तर समाजाचीही सक्रिय भागीदारी असेल असं त्या म्हणाल्या.
1: हाल के समय में हुई अनेक प्राकृतिक आपदाओं ने यह स्पष्ट किया है कि क्लाइमेट इम्पैक्ट्स को कम करने के लिए सशक्त क्लाइमेट एक्शन करना आवश्यक है. विश्व का वैज्ञानिक समुदाय चेतावनी दे रहे हैं कि क्लाइमेट रिस्क बहुत गंभीर हो चुका है. इनकी यथासंभव रोकथाम और सामना करने के लिए स्थानीय, क्षेत्रीय और वैश्विक सभी स्तर पर स्टेक होल्डर्स के बीच सक्रिय सहयोग की सुदृढ़ आवश्यकता है.
0: हे करत असताना ग्रामीण आणि आदिवासी समाज, छोटे शेतकरी, महिला तसंच इतर दुर्बल घटकांप्रती विशेष संवेदनशीलता गरजेची आहे कारण नैसर्गिक आपत्तींचा सगळ्यात जास्त फटका त्यांनाच बसतो याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. निसर्गाशी जुळवून घेऊन राहण्याच्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे हवामान बदल रोखण्यासाठी नागरिक केंद्रित आणि समुदाय आधारित व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आज अनेक ठिकाणी वनजमीन आहे पण तिथं वन दिसत नाहीत. शाश्वत पुनर्वनीकरणाचा अर्थ फक्त झाडं लावणं हा नाही तर त्यांच्यावर आधारित स्वयंपूर्ण परिसंस्था पुन्हा निर्माण करणं हा आहे असं त्या म्हणाल्या. UPI आणि डिजिटल व्यवहारांसाठी शुल्क आकारणी संसदीय समितीच्या शिफारशींवरच करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात स्पष्ट केलं. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या आवाडा समूहाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. UPI वर शुल्क आकारण्यासाठी ज्या समितीनं शिफारस केली होती त्यात काँग्रेसचे P चिदंबरम यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश होता. त्यानुसारच ही शुल्क आकारणी झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. UPI शुल्काला व्यापाऱ्यांनी विरोध करू नये असं ते म्हणाले.
2: आज आपला व्यापार वाढण्याच्या मागे आणि आपल्या देशात भ्रष्टाचार कमी होण्याच्या मागे UPI आणि डिजिटल ट्रान्झॅक्शननी जे केलंय ते सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि हे जर अजून पुढे आपल्याला न्यायचं असेल तर त्या दृष्टीने अतिशय नॉमिनल अशा प्रकारचे काही पैसे हे जे काही लागलेले आहेत ते मला असं वाटतं की देण्याच्या संदर्भात फार व्यापारी किंवा पेट्रोल पंपवाल्यांनी विरोध करू नये.

मुख्यमंत्र्यांनी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतल्या आवाडा ग्रुपच्या प्लांटला भेट देऊन तिथल्या सोलार पॅनल निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. देशातलं सर्वात मोठं सौर मॉडेल नागपुरात तयार होत असून येत्या 10 वर्षात नागपूर हे सौर परिसंस्थेचं केंद्र होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र शिक्षक प्रवेश चाचणी टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या 2 आरोपींना 23 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आज सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केलं. त्यांचे आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि राज्यात इतर कोणाशी ते संपर्कात होते तसंच पेपरची खरेदी विक्री आणि देवाणघेवाणीबाबत चौकशी करायची असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं दोघांना पोलीस कोठडी सुनावली. पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान झालं असून शासनानं तातडीनं दुष्काळ जाहीर करून पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. ते आज बीड जिल्ह्यात दगडवाडी इथं दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50,000 रुपये आणि शेतमजूर कुटुंबांना 25,000 रुपये मदत द्यावी तसंच पाणी टंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भारताच्या सोनम मस्कर, एलावेनिल वलावरीन आणि विदरसा विनोद या तीन महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावलं. भारतीय नेमबाज एलावेनिल वलावरीन हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल्स वैयक्तिक प्रकारात रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघांनी आज आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या दोन्ही गटांनी गट एफ मधल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला संघात श्रीजा अकुला, दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं, तर पुरुष संघाच्या सथियान, ज्ञानशेखरन, मानव ठक्कर, मनु शहा यांनीही आपापले सामने जिंकले. भारतानं महिला सांघिक बॅडमिंटनमध्ये कझाकस्तानचा 3-0 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या अनुभवी बॅडमिंटनपटू PV सिंधू, उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी एकही गेम न गमावता हा विजय मिळवला. भारताचा पुढचा सामना यजमान जपान संघाशी होणार आहे. महिला हॉकीमध्येही भारतीय संघानं धमाकेदार सुरुवात करत उझबेकिस्तानच्या संघाचा 19-0 असा दणदणीत पराभव केला. भारतीय खेळाडू दीपिकानं 8 गोल नोंदवले तर इशिकानं हॅट्रिक केली. भारताचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या संघाशी होणार आहे. पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने इंडोनेशियावर 13-1 अशी सहज मात केली. दिलप्रीत सिंग याने 4 तर अभिषेक, राजिंदर सिंग, मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग आणि जुगराज सिंग यांनी प्रत्येकी 1 गोल केला. भारताचा पुढचा सामना श्रीलंकेशी होईल. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशाचा 114 धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 195 धावा केल्या. भारतीय खेळाडू शेफालीनं 49 चेंडू शतक धळकावलं तर उपकर्णधार स्मृती मंधाना हिने 37 आणि हरमनप्रीतने

0: धावा काढल्या. या विजयामुळे भारताच्या संघाचं या स्पर्धेतलं पदक निश्चित झालं असून सुवर्ण पदकासाठी भारतीय संघाची लढत येत्या मंगळवारी श्रीलंकेशी होणार आहे.
1: दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिनं महिलांच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिनं न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट्स हिचा 4758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीनं 19 चेंडूत 37 धावा करत 4788 धावांचा विक्रम नोंदवला. मुंबईत कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. लातूर जिल्ह्यात उदगीर शहर आणि परिसरात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. युपीआय व्यवहारांवरच्या शुल्काला विरोध करू नका असं मुख्यमंत्र्यांचं व्यापाऱ्यांना आवाहन. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीत भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी. आणि स्मृती मंधानाचा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: पढ़ाई में चुकी संतोष अव्वल आते, इस नाते उनकी काबिलियत को भांपते हुए, उनकी रुचि और रुझान को देखते हुए उन्हें विजयनगरम जिले के कोरुकोंडा सैनिक स्कूल में दाखिल कराया गया, जहां पढ़ाई लिखाई के साथ साथ सभी क्रियाकलापों और उत्कृष्ट शैक्षणिक उपलब्धियों के साथ संतोष बाबू एक के बाद एक मकाम हासिल करते रहे.

शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझ्यावर माझे शिवार या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 29 भाद्रपद शके 1948, दिनांक 20 सप्टेंबर 2026. सुरुवातीला ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा इशारा आहे. हवामान वृत्त आपण ऐकलं, आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मंगलमूर्ती दुर्वांकूर महात्म्य या विषयी कीर्तन आपण ऐकणार आहात. कीर्तनकार आहेत संध्या पोद्दार.

श्रोते हो, अनंत चतुर्दशी पर्यंतचे 10 दिवस अगदी धामधुमीत जातात। जागोजागी कार्यक्रम आणि रोषणाईला ऊत येतो। या दिवसामध्ये सगळ्यांनी आपली व्यक्तिगत दुःख आणि हेवे दावे दूर करून मंगल मूर्तीच्या निमित्ताने सगळे एकत्र जमतात। वर्षातले 10 दिवस तरी सगळ्या भक्तांनी एकत्र यावं आणि एकीचं बळ निर्माण करून दाखवावं, यासाठीच लोकमान्यांनी हे निमित्त साधलं। हे धार्मिक एकीचं बळ पुढे राष्ट्र उद्धारासाठी उपयोगी आणलं जावं म्हणून शिवजयंती सारखा उत्सव राष्ट्रीय उत्सव साजरा करण्याची युक्ती त्यांनी दाखवली। त्यातून पूर्वी तरुणांना एकी, बळ, धर्म आणि राष्ट्रविषयक विचार मिळत असत। यासाठी पूर्वी व्याख्यानं, प्रवचनं, मेळे, शाहिरी, काव्य असे कार्यक्रम आयोजले जात असत। पण श्रोते हो, स्वराज्य मिळाल्यापासून नेमक्या अशाच कार्यक्रमांची वानवा दिसते। सगळीकडे निव्वळ करमणुकीचे कार्यक्रमच दिसू लागले। अर्थात याला काही अपवाद सुद्धा आहे, पण श्रोते हो, स्वराज्य मिळालं आता सुराज्य निर्माण करण्याचा विचार तरुणांच्या डोक्यात भिनायला नको का? राष्ट्र विचार आणि धर्म विचार त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवे आणि हे निव्वळ भजनं किंवा आरत्यांच्या गोंगाटानं सुद्धा साधणार नाही, तर त्याकरता जागृती हवी। श्रोते हो, मंगलमूर्ती हे देवनागरी लिपीचे जनक आहेत। या जनकत्वाचा पुरावा म्हणून त्यांनी व्यंजनामध्ये स्वतंत्र काना असलेली फक्त 3च अक्षरं ठेवली आहेत। ती म्हणजे पहिलं ग, दुसरं ण आणि तिसरं श। या अक्षरातून गणेशांचंच नाव सूचित होते। गणपती, गणनायक अशी नायकत्व बहाल करणारी नावं गणेशांना ठेवली आहेत। यातून लोकनेता हा कसा असावा हेच दाखवलं जातं। गजवदन हे उत्तम स्मरणशक्ती दाखवतं। जगातल्या सगळ्या प्राण्यांमध्ये हत्तीची स्मरणशक्ती विलक्षण तीव्र आहे असं म्हणतात। लहान आणि सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा त्याचा नेता जेव्हा नावानिशी ओळखतो तेव्हा त्याला साहेब आपले वाटतात आणि मग तो दुप्पट वेगाने जोमाने कामाला लागतो। आणि श्रोते हो, हाच गुण छत्रपती शिवरायांच्याकडे सुद्धा होता आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामी शिवरायांचे सलगी देणे कैसे असे असं सार्थ वर्णन करतात। अनेक गणेश व्रत सुद्धा प्रतिदिनी मातीची पार्थिव मूर्ती करून तिचं विसर्जन करणारी आहेत। मातीची मूर्ती करायची, त्याचं पूजन करायचं आणि नंतर ती मूर्ती मातीतच मिसळून टाकायची। श्रोते हो, ही एक प्रकारे राष्ट्रवंदनाच नव्हे का? गणेशाचा वर्ण हा लाल आहे, त्याला जास्वंदासारखी लाल फुलं आवडतात आणि लाल रंग हा क्रांतीचा सुद्धा समजला जातो। म्हणजे गणेश पूजनामुळं जीवनामध्ये येणाऱ्या संकटाला तोंड देणं आणि त्यातून यशस्वीरित्या मार्ग काढणं जमू शकतं। अशा या खंबीर दैवताला पुजल्यामुळं भक्तांच्या मनातील धनवृत्ती, म्हणजे आपण ज्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतो, ती वृत्ती वाढते। देवाचे गुण भक्तात उतरतात असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत। आणि त्याप्रमाणे श्रोते हो, कठीण प्रसंगाला तोंड देणं, जगात सगळ्यात बुद्धिमान असणं, मनात राष्ट्रप्रेम बाळगणं, माता पित्यांविषयी आदर बाळगणं आणि शत्रू विरुद्ध एकी दाखवणं असे अनेक गणेशांचे गुण आपल्याकडे आहेत। फक्त आता त्यांचा विकास व्हावा ही गणेशांची इच्छा आहे। जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन, मधुर ते घ्यावं आणि वाईट असेल ते टाकावं, हेच गणेश भक्तीचं सार आहे। मंगलमूर्तीचं विश्वव्यापी रूप पाहिलं की आपल्याला अचंबा वाटतो, पण तो तरी का वाटावा? कारण अथर्व शीर्षामध्ये म्हणलेलं आहे की सर्वम जगदिदम तत्तो जायते, सर्वम जगदिदम त्वत्तस्तिष्ठती, सर्वम जगदिदम त्वयि लयमेष्यति। म्हणजे सगळं जग गणेशा तुझ्या

तुझ्यापासूनच उत्पन्न होतं, तुझ्यामुळे टिकून राहतं आणि तुझ्या ठाईस ते विलीन होतं, असं वर्णन गणेशांचं आहे. आणि म्हणूनच श्रोते हो, यासाठीच समर्थ रामदास स्वामी मनोबोधाच्या सुरुवातीलाच मनाचे शोक दूर करणाऱ्या गणेशाला वंदन करतायत आणि त्याचं मनपूर्वक स्मरण करताना म्हणतात,

श्रोते हो, असे हे कीर्तन व्रत संस्थापक असणारे नारद महर्षी एक दिवस मंगलमूर्ती गणेशांचं दर्शन घेण्याकरता आले. दर्शन घेतलं आणि तेव्हा गणेशाला घडलेली हकीकत सांगू लागले. म्हणलं, मंगलमूर्ती गणेशा, मिथिला नगरीमध्ये जनक नावाचा एक राजा राज्य करतो. तो मोठा पराक्रमी, कर्तबगार आणि दानशूर आहे. या जनक राजाकडे मी एकदा गेलो आणि त्यानं माझं आपली पत्नी सुमेधा हिच्यासह उत्तम स्वागत केलं. तो यज्ञ यागादीसाठी, दान धर्मासाठी भरपूर खर्च करतो, पण त्याचा खजिना मात्र देवा कायम भरलेलाच असतो. हे मोठं आश्चर्य नाही का? त्याच्या आतिथ्यामुळे मी संतुष्ट झालो आणि त्याला म्हणालो की हे जनक राजा, तुझी सर्व मनोरथ फलित होतात हे केवळ त्या श्री गणेशाचीच कृपा बघ. असं मी म्हणालो काय, पण त्यावर तो रागारागाने म्हणाला की छे छे, मी ईश्वर वगैरे काहीही मानत नाही. या त्रैलोक्यात मीच ईश्वर आहे, माझी सत्ता सर्वत्र चालते. देवा, मी त्याला वारंवार सांगून पाहिलं की बाबा रे, ईश्वरी अधिष्ठानाला विसरू नकोस, पण तो काहीच ऐकेना. त्याचा गर्व इतका वाढलेला होता आणि म्हणून मी तुझा गर्वाचं एकदा हरण होईल असं मी बोललो आणि तिथून बाहेर पडलो. ते थेट इथं येऊन पोहोचलो. हे गणाधिपा, मला वाटतं की तुम्हीच त्या जनक राजाची परीक्षा पहा आणि त्याचं गर्वहरण करा. श्रोते हो, या सगळ्या बोलण्याप्रमाणे कालांतराने श्री गजाननांनी एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि केलं काय,

सर्वांगाला क्षत पडलेली आहे, त्यातून रक्त आणि घाण वाहते, त्यावर माशा घोंगावत आहेत, असं ते अमंगल रूप भगवंताने घेतले. अशा मिनतवारीनं हा रोगी ब्राह्मण राजवाड्याजवळ आला आणि पहारेकऱ्यांना म्हणाला, म्हणलं द्वारपाल, मी फार भुकेलेला आहे, मला पोटभर जेवण हवंय, कृपा करा पण मला अन्न द्या. द्वारपालानं त्याला दरबारात नेलं आणि तेव्हा हा ब्राह्मण जनकराजाला म्हणायला लागला, म्हणलं महाराज, तुमच्या दरबारामध्ये येणारा याचक कधीही विनमुख जात नाही असं मी ऐकले आणि म्हणून मी इथं आलो, तेव्हा कृपा करा आणि मला भोजन द्या.

राजाने सेवकांना आचार्यांना स्वयंपाक करण्याची आज्ञा केली आणि या याचकाला पाक शाळेमध्ये नेलं. जेवणाचा बेत आणि थाट राजाला साजेसाच होता श्रोते.

श्रोते हो पहिलं वाढप करून वाढपी स्वयंपाकघरात गेले. तो चमत्कार असा की या याचकानं एका घासातच सगळं ताट संपवलं. एक पदार्थ वाढला की दुसरा पदार्थ येण्याच्या आतच पहिला पदार्थ फस्त होऊ लागला. सगळा स्वयंपाक संपला. वर म्हणाला की राजन, आपण मला पोटभर जेवायला घालायचं कबूल केलंय ना. आहो श्रोते हो, राजानं पुन्हा स्वयंपाक करून त्याला वाढलं, तरी त्यानं तेही पुन्हा सगळं संपवलं. पण भूक भागलीच नाही. शेवटी राजा घाई घाईनं अन्न शिजवून वाढण्याऐवजी कच्च ध्यान त्याच्या पानात ओतायला लागला. तेही यांनी खाऊन फस्त केलं. आचारी राजाला त्यांनी ते सगळं बघितलं आणि राजाला ते म्हणायला लागले,

महाराज, आपल्या गावामध्ये एक राक्षस आलाय असं आम्ही ऐकले. तो हा राक्षस तर नव्हे. राजाना श्रोते हो सत्तेच्या जोरावर सेवकांवरील करवी मिथिला नगरीतलं सगळं धान्य लोकांकडून गोळा करून आणले आणि या याचकाला वाढले. ते सुद्धा सगळं या याचकानं फस्त केलं. आता मात्र राजा शर्मिंदा झाला आणि हात जोडून याचका समोर उभा राहिला. म्हणाला, म्हणलं, महाराज आपण आहात तरी कोण? देवर्षी नारद एकदा म्हणाले होते की तुझं गर्वहरण नक्की होईल, तेव्हा आपण कुणी देव तरी नाही. याचक म्हणाला, मी कोण? याच्याशी काय कर्तव्य? मला आधी अन्न देतोस की मी बाहेर चालू लागू? राजा हतबल झाला होता, पण करतो काय?

श्रोते हो, याचक मिथिला नगरीमध्ये भिक्षेला निघाला. प्रत्येक दारासमोर जावं, ओम भवती भिक्षानम देही असा पुकार करावा आणि त्या घरातल्या स्त्रीनं बाहेर येऊन सांगावं की महाराज, आम्ही कुठून देणार तुम्हाला धान्य? या राजानं आमच्या घरातलं सगळं धान्य जबरदस्तीनं नेले, आता घरामध्ये मुठभर धान्य सुद्धा शिल्लक नाही. श्रोते हो, येता येता याचक गावाच्या अगदी वेशीपाशी आला आणि तिथे एक चंद्रमोळी झोपडी होती. भिक्षेकऱ्याचा पुकार ऐकताच त्या झोपडीतली ती स्त्री बाहेर आली. धवल वस्त्र परिधान केलेलं, गळ्यात मंगळसूत्र घातलेलं, कपाळी कुंकुम तिलक लावलेलं, समयीच्या तेजाप्रमाणे शांत मुद्रा होती. ती म्हणाली, म्हणलं, याचक महाराज, आपण आलात पण आपण घर चुकलात. एकादशीच्या घरी शिवरात्रीनं यावं तसा प्रकार घडलाय. 18 विश्वे दारिद्र्य आमच्या घरामध्ये नांदतंय. दुपारी खायला मिळालं तर संध्याकाळी मिळेल का नाही अशी भ्रांत आहे. आज 4 दिवस झाले घरामध्ये धान्य सुद्धा शिजलेलं नाही. घरात धान्याचा एक कण सुद्धा नाही. आपल्याला द्यायला घरात काही शिल्लक नाही महाराज, मी काय करू? याचक म्हणाला, असं कसं होईल, घर म्हणलं की काहीतरी असणारच. असं म्हणत हा याचक कोडगेपणानं आत शिरला आणि त्यानं तिथल्या चटईवर बैठकच मारली. श्रोते, त्या स्त्रीनं शेवटी सगळी भांडी उलती पालती करून दाखवली. पण तो याचक म्हणाला, माते, गेले 8 दिवस मी उपाशी आहे. जनक राजाची कीर्ती ऐकून या नगरीत आलो पण राजा मला तृप्त करू शकला नाही. फार भूक लागली आहे. धान्य नसेल तर दुसरं काहीही दे पण मला खूप भूक लागली आहे माते. स्त्री म्हणाली, म्हणलं, महाराज, आम्ही अयाचित वृत्तीनं राहणारे लोक, त्यामुळं मूठभर धान्य एवढं सुद्धा आमच्याकडं नाही. आम्ही गरजेपेक्षा जास्त कधी साठवत नाही आणि त्यामुळं आज काहीच घरामध्ये शिल्लक नाही. पण श्रोते हो, याचकानं शोधक नजरेने इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाला, म्हणलं, माते, त्या परडीच्या तळाशी काय आहे? त्या स्त्रीनं सांगितलं. म्हणलं, याचक महाराज, गणपतीच्या पूजेकरता 1000 दुर्वा आणलेल्या होत्या. त्यातला हा एक दुर्वांकूर इथं शिल्लक आहे. याचक मनाशी म्हणतोय की हा दुर्वांकूर मला किती आवडतो हे या माऊलीला काय ठाऊ. याचक म्हणाला, म्हणलं, माते, जरूर दे. एक दुर्वांकर तेवढा तर तेवढा, पण मला दुर्वा पण आवडतात, त्या मला लवकर दे. आणि श्रोते हो, भक्ता दत्तम स्वल्पमपी बहुतुष्टीकरम मम अभक्त्या वात दंपेन बहुदत्तम वृथा भवे. म्हटल्याप्रमाणे भक्तीनं थोडं दिलं तरी तृप्ती होते, पण अहंकारानं पुष्कळ दिलं तरी ते व्यर्थ होतं. हे ऐकून त्या स्त्रीनं दुर्वांकूर दिला याचकाला. याचकानंही तो मोठ्या प्रेमानं खाल्ला आणि तृप्तीचा निकर दिला. संतुष्ट होऊन त्यानं आपलं खरं स्वरूप प्रकट केलं. ते स्वरूप कसं होतं?

श्रोते हो, भगवंतानी आपलं मूळ रूप प्रकट केलं, त्या स्त्रीनं गणेशांच्या चरणांवर लोटांगण घातलं आणि मनोभावे प्रार्थना केली की

श्रोते हो, या स्त्रीचं नाव होतं विरोचना आणि तिच्या पतीचं नाव होतं त्रिशिरस. हा आश्रम त्रिशिरस मुनींचा होता. श्रोते हो, जनक राजा सुद्धा मागोमाग तिथं आलेलाच होता. त्यानंही हा सगळा प्रकार बघितला आणि तो काया वाचा मने यथार्थ मंगल मूर्तींच्या चरणाशी नतमस्तक झाला. त्यानंही लोटांगण घातलं आणि त्यांनी मान्य केलं की बाबा रे, मी या जगाचा राजा नव्हे, मी सत्ताधारी नव्हे, तर खऱ्या अर्थाने आपणच या जगाचे पालन करते आहात. आणि त्यांनी अखेरीला मान्य केलं की भगवंता

अशा पद्धतीने त्यानंही भगवंतांची स्तुती गायली. गणाधिपांना आपल्या दरबारात नेलं, रत्नजडी सिंहासनावरती बसवलं आणि श्रोते हो पुनश्च एकदा या जनक राजाने मनोभावे पूजा करून प्रार्थना केली की भगवंता आता काय द्या

अशा पद्धतीने जनक राजांनी आपली काया वाचा मने यथार्थपणाने भगवंताच्या चरणी अर्पण केलं. अहंकार रहित जनक राजा तयार झाला आणि श्रोते हो भगवंताच्या जवळ पोहोचणं म्हणजे काय तर भगवंतासारखं होणं. याचाच अर्थ आपल्या स्वभावातले सगळे दोष नाहीसे करणं आणि अगदी भगवंतासारखं होणं. ते भगवंतासारखं जेव्हा मनुष्य होतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने आनंदी होतो, सुखी होतो आणि ही अवस्था कायम राहावी याच करता खरा सद्भक्त, खरा गणेश भक्त, तुकोबा रायांच्या सही सर्व भक्त भगवंताकडे हेच मागणं मागतात की बाबा रे आता दुसरं तिसरं काही नको, आता काय द्या

मंडळी, आत्ताच आपण मंगलमूर्ती दुर्वांकूर महात्मे याविषयी कीर्तन ऐकलत. कीर्तनकार होत्या संध्या पोद्दार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी म्हणजेच उद्या संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनूया.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वास।

0: शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: बरे ते मंडळी, याबरोबरच आजचा आपला माझ्यावर माझे शिवार हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे। एक आठवण उद्याच्या कार्यक्रमाची, उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल। आणि संध्याकाळी 7:30 वाजता माझ्यावर माझे शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारणात फळझाडांच्या पानांचे औषधी गुणधर्म आणि उपयोग याविषयी डॉक्टर कैलाश कांबळे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल। ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असेल। बरे मंडळी, पुन्हा भेटूया या कार्यक्रमापुरती। मी सविता बुटाळ आपला निरोप घेते, नमस्कार।

0: शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध तूप श्रीखंड पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
3: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
3: सहज संवाद,
5: सहज संवाद।
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध तूप श्रीखंड पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
6: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे। संगीत दिलं आहे प्रणव हरी।

20 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझा कळा तुझी फुले.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. झारखंडचा कट्टर नक्षलवादी नेता ब्रिजेश गंजू पोलीस चकमकीत ठार. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी आणि स्मृती मंदानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित आव्हानांचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांची संघटित आखणी गरजेची आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेचा समारोप करताना त्या म्हणाल्या की या व्यवस्थेत केवळ सरकारी अधिकारी आणि कायदेतज्ञ असणार नाहीत तर समाजाचीही सक्रिय भागीदारी असेल.
2: हाल के समय में हुई अनेक प्राकृतिक आपदाओं ने यह स्पष्ट किया है कि क्लाइमेट इम्पैक्ट को कम करने के लिए सशक्त क्लाइमेट एक्शन करना आवश्यक है. विश्व का वैज्ञानिक समुदाय चेतावनी दे रहे हैं कि क्लाइमेट रिस्क बहुत गंभीर हो चुका है. इनकी यथासंभव रोकथाम और सामना करने के लिए स्थानीय क्षेत्रीय और वैश्विक सभी स्तर पर स्टेक होल्डर्स के बीच सक्रिय सहयोग की सुदृढ़ आवश्यकता है.
1: हे करत असताना ग्रामीण आणि आदिवासी समाज छोटे शेतकरी महिला तसंच इतर दुर्बल घटकांप्रती विशेष संवेदनशीलता गरजेची आहे कारण नैसर्गिक आपत्तीचा सगळ्यात जास्त फटका त्यांनाच बसतो याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. निसर्गाशी जुळवून घेऊन राहण्याच्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे हवामान बदल रोखण्यासाठी नागरिक केंद्रित आणि समुदाय आधारित व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आज अनेक ठिकाणी वनजमिनी आहेत पण तिथं वन दिसत नाही. शाश्वत पुनर्नवीकरणाचा अर्थ केवळ झाडं लावणं हा नाही तर त्याच्यावर आधारित स्वयंपूर्ण परिसंस्था पुन्हा निर्माण करणं हा आहे असं त्या म्हणाल्या. केंद्रीय मंत्री मनोहरलाल तसंच विविध देशांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. झारखंडचा कट्टर नक्षलवादी नेता ब्रिजेश गंजू उर्फ गोपालसिंह भोगता आज उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाबरोबरच्या चकमकीत मारला गेला. जवळपास 20 वर्ष फरार असलेला ब्रिजेश गंजू याच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेनं 30 लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं होतं. हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, जाळपोळ, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले यासह 50 पेक्षा जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल होते. पोलीस कर्मचारी आणि नागरिकांच्या हत्या केल्याचा आरोपही त्याच्यावर होता. यूपीआय आणि डिजिटल व्यवहारांसाठी शुल्क आकारणी संसदीय समितीच्या शिफारशींवरच करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात स्पष्ट केलं. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या आवाडा समूहाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यूपीआयवर शुल्क आकारण्यासाठी ज्या समितीनं शिफारस केली होती त्यात काँग्रेसचे पी चिदंबरम यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश होता. त्यानुसारच ही शुल्क आकारणी झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. यूपीआय शुल्काला व्यापाऱ्यांनी विरोध करू नये असं ते म्हणाले.
3: आज आपला व्यापार वाढण्याच्या मागे आणि आपल्या देशात भ्रष्टाचार कमी होण्याच्या मागे यूपीआय आणि डिजिटल ट्रान्झॅक्शननी जे केलंय ते सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि हे जर अजून पुढे आपल्याला न्यायचं असेल तर त्या दृष्टीने अतिशय नॉमिनल अशा प्रकारचे काही पैसे हे जे काही लागलेले आहेत ते मला असं वाटतं की देण्याच्या संदर्भात फार व्यापारी किंवा पेट्रोल पंपवाल्यांनी विरोध करू नये.

मुख्यमंत्र्यांनी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील आवाडा समूहाच्या प्रकल्पाला भेट देऊन तिथल्या सोलार पॅनल निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. देशातलं सर्वात मोठं सौर मॉडेल नागपुरात तयार होत असून येत्या 10 वर्षात नागपूर हे सौर परिसंस्थेचं केंद्र होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र शिक्षक प्रवेश चाचणी टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या 2 आरोपींना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आज सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केलं. त्यांचे आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि राज्यात इतर कोणाशी ते संपर्कात होते, तसंच पेपरची खरेदी विक्री आणि देवाणघेवाणीबाबत चौकशी करायची असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं दोघांना पोलीस कोठडी सुनावली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं नेमबाजीत 2 रौप्य पदकांवर नावकोरलं. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एला वेनिल वल्रीवन आणि विदर्सा विनोद यांनी सोनम म्हस्कर यांनी रौप्य पदक पटकावलं. तर याच क्रीडा प्रकाराच्या वैयक्तिक गटात एला वेनिल वल्रीवन हिनं रौप्य पदकाची कमाई केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये महिला संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवून सुवर्णपदकासाठीच्या सामन्यातलं स्थान निश्चित केलं. या सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंदाना हिने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. आजच्या सामन्यात 37 धावा करून तिनं एकंदर 4,788 धावांचा टप्पा गाठला आणि न्यूझीलंडची सुझी बेट्स हिचा 4,758 धावांचा विक्रम मोडला. भारताचा अंतिम सामना श्रीलंकेशी होणार आहे. मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तरियाल हिनं महिलांच्या 60 किलो गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला, त्यामुळे या स्पर्धेतलं तिचं पदक निश्चित झालं आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. हॉकीमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत मात केली. बॅडमिंटनमध्ये उपांत्य फेरीत महिला संघानं कझाकस्तानवर 3-0 असा विजय मिळवला. आता उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना यजमान जपानशी होणार आहे. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं इंडोनेशिया आणि सिंगापूरचा पराभव केला, तर पुरुष संघानं इंडोनेशियावर मात केली पण इराणकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी नागोया इथं ऑलिम्पिक विलेजला भेट देऊन भारतीय खेळाडूंची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यात 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हा आकडा 2025-26 या आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. मुंबईत कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेने जाताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही भरधाव कार उड्डाणपुलावरून खाली कोसळली.
नेपाळमध्ये गेल्या 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात बेपत्ता झालेल्या सुमारे 6,000 लोकांचा शोध घेण्याचं काम अद्याप सुरू आहे. नदी किनाऱ्यावर उद्ध्वस्त झालेल्या बांधकामाच्या ढिगाऱ्यांमध्ये तसंच रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात शोधकार्य सुरू आहे. आतापर्यंत 1400

0: पेक्षा जास्त मृतदेह सापडले आहेत. पुरानं जमलेला गाळ उपसण्यासाठी सुमारे 3 ते 4 महिने लागतील असा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कोसळलेले पूल पुन्हा उभारण्याचं काम सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. झारखंडचा कट्टर नक्षलवादी नेता ब्रिजेश गंजू पोलीस चकमकीत ठार. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी आणि स्मृती मंधानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: देश की सुरीली धड़कन चित्र लो कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

रुकडीकर, मराठी अनुवाद राजेंद्र कुमार फुले, निर्मिती सहाय्य वैदेही चौरे, दिग्दर्शक आणि सादर करते प्रकाश आत्राम। चला तर ऐकूया मराठी नभोनाट्य वेडी।

0: जोशी साहेब, ओ जोशी साहेब।
1: बोला बापट, बोला काय म्हणता?
0: नाही बोलायचं तसं काही नाही। असंच आपलं।
1: अरे
0: नाही म्हणजे तुम्ही कधी मुलींची चेष्टा केली आहे का? नाही कधी त्यांची छेड काढली
2: का? बॉस तर आम्हाला असंच समजतात, कोणत्याही कामाच्या लायकीचा नाही। आणि बायको ही कुठल्या लायकीचा समजत नाही।
0: अरे
2: पण याचा अर्थ असा नाही की आम्ही तारुण्य पाहिलंच नाही।
1: देशमुख, घोर अपमान, घोर अपमान। बापट, आमचे पांढरे केस पाहून तुम्ही आम्हाला जन्मजात म्हातारे म्हणले
3: काय? हो
1: तुम्ही मुलींची चेष्टा करता की नाही, त्यांची छेड काढता की नाही?
0: जोशी सर, आमचं तर वयच आहे ना मुलींची चेष्टा करायचं।
1: मग आम्हालाही डॉक्टरांनी मनाई केलेली नाही। काय देशमुख, बरोबर आहे ना?
2: काय बापट मांजरेकर, आम्हीही कधी तरुण होतो।
1: पण देशमुख, दुर्दैवानं आमचं लग्न झालं आणि कहाणी सतार ऐवजी सारंगी आली। पण भाऊ, ते चेष्टा करणं किंवा छेड काढणं हे सभ्य माणसासारखं होत, मार खाणार नाही बरं का?
4: तो काळच वेगळा होता। आता सगळीकडे भेसळ आहे।
0: अहो जोशी सर, आपले देशमुख सर कसे होते?
1: हे
0: चांगले इष्टशिष्ट असलेले की आमच्या सारखे?
1: हे देशमुख, अहो काही विचारू नका बापट। अहो तुमच्या पेक्षाही कमी वय असेल तेव्हापासून देशमुख नोकरी करत आहे।
0: काय सांगता?
1: मग काय तो, पण बॅचलर असतानाही त्यांच्यात एका लग्न झालेल्या भूताचा आत्मा वावरत होता।
4: अरे लग्न झालेल्या भूताचा आत्मा म्हणजे?
1: म्हणजे याचा अर्थ खूप सात्विक आहे मांजरेकर। मजा आहे, देशमुखांनी कधी टायपिस्ट कडे डोळा उचलून बघितलं असेल का? आपण भलं आणि आपलं काम भलं, आज तो काळही नाही आणि ती माणसे देखील उरली नाही। आता कार्यालय कर्णिक सारख्या लोकांनी भरलेलं आहे।
4: अरे हो जोशीजी, कर्णिकांवरून आठवलं
1: काय?
4: हे तर सांगा की मोठ्या साहेबांनी कर्णिकांना का बोलवलं होत?
1: अहो मोठे साहेब का बोलवतात हे तुम्हाला माहिती नाही?
4: नाही।
1: अहो मोठ्या साहेबांनी बोलवलं की समजा आज चंपी म्हणा, चंपी म्हणा, चंपी म्हणा, चंपी।
0: अहो त्यांच्या समोर जी मुलगी बसते त्या मुलीने तक्रार तर केली नाही ना कर्णिकांच्या विरोधात?
1: कर्णिक समोर जी मुलगी बसते त्या मुलीचं नाव काय बरं? हा पण कर्णिक नेहमी तिची चेष्टा करत राहतो। आता काम करणाऱ्या माणसांकडून चुका होतातच ना। आता त्याही मुलीच्या हातून चूक झाली असेल, मग काय? कर्णिक तिची इतकी फिरकी घ्यायला लागला कि ती मुलगी रडायला लागली हो।
2: आओ साहेब, आपल्या ऑफिसात 4-5 दिवसापूर्वी जी एक मुलगी आली आहे ना, तिची ते नेहमी चेष्टा करतात।

0: पण कोण मुलगी?
1: अहो ती जी मांजरेकरांच्या टेबला जवळ बसते.
2: हो साहेब.
3: मिस सोने.
2: सर काय मुलगी आहे सर ती.
3: हो सर, आजपर्यंत इतक्या सुंदर मुलीने आपल्या ऑफिस मध्ये कामच केलं नाही.
4: बापट
3: हा साहेब.
4: अहो तुम्ही सांगत आहात की स्वतःला आठवण करून देत आहात.
3: सर सांगतोय सर.
4: हृदयावर हात ठेवून इतक्या गोड आवाजा.
5: अरे चला चला चला चला, बरंच काम पडू नये. चला की गप्पच मारत राहणार आहे.
4: चला चला
3: चला साहेब.
4: चला चला.
6: जोशी साहेब.
4: हा
6: गुड आफ्टरनून.
4: हा गुड आफ्टरनून मिस्टर कर्णिक.
6: मी म्हणत होतो की आपल्या ऑफिसात ती जी नवीन मुलगी आली आहे ना.
3: मिस साने.
6: होय होय मिस साने. ती अगदी हाफ मॅड आहे.
4: हाफ मॅड?
6: होय होय हाफ मॅडच.
3: का हो थोबाडात दिली की काय?
6: ती अजबच मुलगी आहे.
1: पण झालं काय?
6: असं आहे, काल मी लंच ब्रेक मध्ये तुमच्याकडे येत होतो तर ती मला रस्त्यात दिसली. तिच्याकडे बघून मी जरा हसलो तर ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, डार्लिंग कर्णिक तुम्ही मला फार आवडता, चला ना लग्न करू. मी तर इतका घाबरलो की बस आता तुम्हीच सांगा, कुणी चांगली मुलगी अशी वागेल काय? असं करेल? वेडी आहे ती वेडी.
5: ही काय फेकाफेकी लावली आहे कर्णिक? एखाद्या सभ्य स्त्रीचा अपमान करण्यात तुम्हाला आनंद येतो नाही?
6: मिस्टर मांजरेकर, मी तर फक्त मी सानेच्या बाबतीत बोलत आहे. मग मिरची तुम्हाला जुमत आहे? कोण लागते ती तुमची?
3: हो ती मांजरेकरांच्या टेबल शेजारी बसते. इतकं नातं काय कमी आहे का?
5: कर्णिक ती माझी कुणी लागत नाही, पण तुम्ही कुठल्या पद्धतीचे माणूस आहात हे अख्खं ऑफिस जाणतंय. प्रत्येक मुलीच्या बाबतीत तुमचे विचार अगदी उच्च असतात. नाही म्हणजे तुमच्यात काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट तर नाही ना? नाही म्हणजे मी साने वेडी आहे याचा पुरावा आहे का तुमच्याकडे?
6: पुरावा? पुरावा आहे ना माझ्याकडे, संपूर्ण पुरावा.
5: मग ध्यान पुरावा.
6: हे जे तुमच्या समोर मिस्टर बापट बसलेले आहेत ना, त्यांनाच विचारा. त्यांचा अनुभव देखील माझ्यासारखाच आहे. काय मिस्टर बापट?
5: बापट तुमच्या सोबत काय केलं तिनं? कर्णिकचं म्हणणं खरं आहे का?
3: हो साहेब, अहो खरं आहे कर्णिकचं म्हणणं. मी साने वेडी आहे हे खरं आहे. माझ्यासोबत असंच काहीतरी घडलं हे मला सर्वांना सांगावं असं वाटत होत, पण माझी खरचो हिम्मतच झाली नाही.
1: काय म्हणता? मी साने वेडी आहे, तुमच्यासोबत काय केलं तिनं?
6: मिस्टर मांजरेकर, तुमच्या टेबलाच्या बाजूला ती बसते जरूर, पण लक्षात ठेवा तुम्ही तिच्या जवळ जाऊ नका आणि तिच्याशी मैत्री वगैरे करून जवळीक वाढवण्याची गरज नाही. वेडी आहे ती वेडी आणि वेड्यापासून शक्य तितक्या दूर राहिलेल्या बरं.
4: अरे देवा,
7: नियतीचा खेळ निराळा. कुणी विचारे करणार नाही की इतकी सुंदर मुलगी वेडी असेल. बिचारी.
4: चला चला बस आली आहे. चला
8: भेटू.
4: बाय बाय.

0: अरे नारकर जरा इकडे ये.
1: यस सर.
0: हा हे बघ ही फाईल मोठ्या साहेबांकडे घेऊन जा. आणि हो माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये.
1: जी सर.
2: एक्सक्यूज मी मिस्टर मांजरेकर.
0: काय तुम्ही काही म्हणालात?

0: माफ करा, मी ना तुम्हाला थोडासा त्रास देते, तुम्ही माझं एक काम कराल?
1: काम काय?
0: अहो हे कॅल्क्युलेशन्स ना मला जरा समजत नाहीये, डेटाच मिळत नाहीये.
1: हो
0: तुम्ही जरा बघा ना प्लीज. अहो तुम्ही इकडे तिकडे काय बघता आहात?
1: कुठे काय काय काय काय काय नाही नाही काय काय काय म्हणालात तुम्ही?
0: अहो नंबर्स मॅच होत नाहीये.
1: हा
0: तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर कृपया माझी मदत करा ना.
1: हो आहे, पण फाईल कुठे आहे?
0: ही घ्या ना फाईल.
1: 25, 45, 42, 45. हो मी साने, हे बघा इथे चूक होते.
0: अरे
1: हे आहेत तुमचे मिसिंग नंबर्स.
0: ओह
1: हे बघा हे इथे इथे.
0: अच्छा अच्छा अच्छा, अहो इतक्या लवकर शोधलं तुम्ही? अरे वा, मी तर 4 वेळा रिकॅल्क्युलेशन केलं
1: हो,
0: पण ही चूक माझ्या लक्षातच आली नाही.
1: इथे सगळेच अडकतात.
0: हो का?
1: अनुभवातून येत आहे.
0: बरं बरं,
1: तुम्ही देखील शिकाल लवकरच. बरं ही ही घे तुमची फाईल.
0: थँक्यू. हा थँक्यू मिस्टर मांजरेकर.
1: थँक्यू ची काहीच गरज नाही, एकमेकांची मदत करणे हे आपलं कर्तव्यच आहे. हे 6 वाजले. बरं मी साने मी निघतो, चला उद्या भेटू.
0: मिस्टर मांजरेकर
1: आता काय?
0: फक्त एकच मिनिट थांबा, मी पण येते ना तुमच्या सोबत.
1: माझ्या सोबत?
0: हो
1: पण पण
0: चला मिस्टर मांजरेकर
1: चला.

0: मांजरेकर, या ऑफिस मध्ये तुम्ही कधीपासून आहात हो कामाला?
1: जवळपास 2 वर्ष झाली का?
0: नाही नाही काही नाही, असंच विचारलं. पण छान ऑफिस आहे ना?
1: ते तर आहेच, पण सर्वात छान गोष्ट ही आहे की ऑफिस 11:30 असतं. सकाळच्या ट्रॉफिक पासून मुक्ती
0: हो ना,
1: आणि सायंकाळच्या पीक ट्रॉफिकची गर्दी देखील नाही.
0: हो हे तर आहेच. कुणाला वाटलं तर सकाळी दुसरा जॉब देखील करता येतो.
1: अगदी बरोबर. तुम्ही बस कुठून घेता?
0: हे इथं देवळाजवळच्या बस स्टॉप वरून.
1: असं बर, मी त्याच्या अपोजिट साइडच्या स्टॉप वरून घेतो.
0: हो का? बरं,
1: चलतो मी. नमस्कार.
0: माफ करा मिस्टर मांजरेकर, पण तुम्हाला जर काही हरकत नसेल तर आपण चहा घेऊया का?
1: चहा?
0: हाच ना, चहा प्यायची खूपच इच्छा होती आहे.
1: अडकलो रे देवा.
0: काही म्हणालात का तुम्ही? का वाईफने आज लवकर बोलावलंय का?
1: वाईफनी नाही,
0: मग
1: माझ्या ताईनी बोलवलंय. लवकर जायचंय, त्याच्यामुळे मला निघावं लागेल. निघतो हा मी.
0: बर, बाय.
1: बाय
0: बाय मिस्टर मांजरेकर.
1: बाय. बरं झालं, सुटलो रे देवा.

0: ताई।
1: अरे आले, अरे
0: ताई दान कर।
1: आले आले आले सचिन, इतका उशीर का लागला आज?
0: होय, आज जरा उशीरच झालाय। आणि हे काय दुकान मांडून ठेवलंय?
1: अरे दुकान नाहीये,
0: मग
1: पेपर्स आहेत मुलांचे,
0: हो
1: तपासत बसले होते। बरं तू चेहऱ्यावर पाणी घे, फ्रेश हो, चल मी चहा घेऊन येते पटकन।
0: तू अजून चहा घेतलेला नाहीये?
1: अरे नाही, तुझीच वाट पाहत होते मी। जा जा लवकर, मी चहा आणते।
0: हा मी आलोच। हा
1: घे चहा घे।
0: आणि तू?
1: मी पण घेते
0: ताई।
1: काय झालं
0: ताई? आता तू तुझी नोकरी सोडून दे।
1: नोकरी सोडून दे? हे काय बोलतच? अरे नोकरी सोडून घरी बसून मी करायचं काय? आणि वेळ जावा यासाठीच तर नोकरी करते मी।
0: पण ताई आता इतका त्रास सहन करायची गरज नाही। अग नको हे कष्ट आता।
1: अरे यात कसले कष्ट, आता तर मला सवय झालीये। आणि जेव्हापासून सकाळची शाळा सुरू झालीये ना, तेव्हापासून दुपारी काय करावं हेच कळत नाहीये।
0: ताई तू माझ्यासाठी किती कष्ट उपसलेस। मी शिकावं मोठं व्हावं म्हणून तू
1: लग्नही केलं नाहीस, आणि मला सुख मिळावं म्हणून दुःखाचा डोंगर आपल्या डोक्यावर उचललास वगैरे वगैरे। अरे सचिन कसं लहान मुलांसारखं बोलतोयस?

0: ताई, आजपर्यंत जे काही केलं ते खूप झालं, भरपूर झालं. आता पुढे नको. हा, माझा पगार इतका आहे की आपण दोघही आरामात जगू शकतो.
1: ठीक आहे, पण मिस्टर सचिन मांजरेकरजी, घरात तुमच्या या ताईचं मन काही लागत नाही हो, म्हणून ही नोकरी करते.
0: पण मला वाटतं की आता तू ही नोकरी सोडावी.
1: बर, तू म्हणतोस तर देईन नोकरी सोडून.
0: खरंच?
1: बस, पण तुझं लग्न व्हावं, तू संसार थाटावास, आणि तू बाप झालास ना की तुझ्या मुलाबाळांसाठी अंगाई गीत गात अगदी आनंदानं दिवस काढेन.
0: ताई, काय म्हणतेस तू? अगं, तुझं सारं आयुष्य असं माझ्यावर उपकार करतच काढणार का?
1: अरे, आपल्या लहान भावावर उपकार कसले रे? कुटुंबात आपण दोघेच उरले आहोत. आणि आता तू लग्न कर बरं. कुठे कोणी मुलगी वगैरे शोधलीयेस की नाही?
0: हे काय ताई, अगं, माझ्यासाठी मुलगी शोधणं हे तुझं काम आहे.
1: वेडा कुठला?
0: वेडा?
1: अरे, असं अचानक काय झालं घाबरायला?
0: नाही काही नाही अगं, असच.
1: नाही नाही, काहीतरी गोष्ट नक्कीच आहे, सांग मला.
0: खरच ताई, अगं खरच काही नाही ग. काही नाही अगं, असच.
1: सचिन, माझ्याकडे बघ, काय लपवतोयस?
0: ताई अगं, काय काही नाही ना ग.
1: खरं सांग, कोणी मुलगी तू पसंत केलीयस का की जिच्याबद्दल मला माहिती नाहीये?
0: नाही ताई, हे काय म्हणतेस तू? खरं म्हणजे तू मला वेडा म्हटलं तर मला काहीतरी आठवलं.
1: काय?
0: अगं, 15 दिवस झालेत आमच्या ऑफिसमध्ये ना एक नवीन मुलगी आलेली आहे. दिसायला सुंदर आहे, कामही छान करते, सगळं व्यवस्थित आहे. पण
1: काय?
0: सगळे म्हणतात की ती वेडी आहे.
1: वेडी?
0: होय ताई, वेडी. सौंदर्य आणि वेडेपणा याचं मिलन काही अजब विचित्र वाटत ना.
1: अरे, पण तिला सगळे वेडे का म्हणतात?
0: ताई, जर ती कुणालाही भेटली आणि असं विचारलं की तू माझ्याशी लग्न करशील काय, तर लोक तिला वेडी समजतील ना.
1: असं? तिने तुलाही विचारलं का?
0: आतापर्यंत तरी नाही विचारलं, पण माझ्या ऑफिसच्या कर्णिक आणि बापटला विचारलं.
1: हा, अरे काहीशी विचित्र वाटते ही मुलगी. पण तिला नोकरी कशी मिळाली रे मग?
0: हेच तर मला समजत नाहीये. मी ऐकलंय की तिचा इंटरव्ह्यू खूप छान झाला. अगो, आमचे साहेब तिच्यावर जाम खुश होते. जाऊ दे, चल सोड. ताई, तुझ्या शाळेत एका शिक्षिकेची गरज होती ना. आमचे बापट साहेब म्हणत होते की त्यांची एक बहीण आहे म्हणून, काकांची मुलगी.
1: उशीर झाला रे. अरे, कालच एक टीचर अपॉइंट केली आहे, फार छान आहे. बीएड वगैरे झाली आहे ती, आणि नावही खूप सुंदर आहे, विभावरी. विभावरी साने.
0: साने? विभावरी साने? ताई, मी आता ज्या मुलीच्या बाबतीत बोलत होतो ना, ती आमच्या ऑफिसची वेडी.
1: हा,
0: तिचं पूर्ण नाव मला माहित नाही, पण सगळेजण तिला मिस साने म्हणतात.
1: अरे, तुझी मिस साने असेल वेडी, पण आमची विभावरी साने वेडी नाही. हा,
0: मग
1: ती खूप समजदार आहे, संस्कारी आहे, आणि हो, सुंदर देखील आहे.
0: असा विचित्र संयोग आहे. तुमच्याकडे ही मिस साने, आमच्याकडे ही मिस साने, एका दिवशी दोन दोन साने.
1: आणि हो, विभावरी साने अनमॅरिड आहे. बोलणी करू?
0: हे घ्या, आता मी दोन दोन सानेंच्या मध्ये गटांगळ्या घालतोय आणि तू एक सानेला बायको म्हणून घरी आणायच्या तयारीत आहेस. ताई, हे जे सानेचे गाणे आहे ना, हे आपण नंतर गाऊ.
1: अरे, पण एकदा जाऊन ये तिच्याकडे, पत्ता आहे तिचा माझ्याकडे. हे बघ सचिन, एक काम कर.
0: काय?
1: परवा रविवार आहे, तू विभावरीच्या घरी जाऊन ये.
0: ताई, अगं वेडीयेस काय तू? तिथे जाऊन काय सांगणार? विभावरीजी, माझी ताई तुमच्याशी माझं लग्न करायचा विचार करत आहे, म्हणून मी तुमचं घर बघायला आलोय. अगं, काय वाटेल तिला?
1: अरे वेड्या, तिला म्हणायचं मला माझ्या मुलीसाठी ट्युटर हवी आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलोय.
0: हे काय, आता मला मुलगी देखील झाली. अगं, आधी लग्न तर होऊ दे.
1: म्हणून तर म्हणते, रविवारी जा आणि विभावरीचं घर बघून ये, भेट तर घे, नाही तर कोण जाणे तुझ्या त्या मिस साने.

0: सारखी भेटली तर मला तिच्याकडून एक फाईलही मागवायची. तू असं कर, ती फाईलच घ्यायला जा आणि मी तुला पाठवलंय असं तिला सांग. कळलं?
1: बरं बाबा, जातो. अगं पण

0: येस,
1: माझं नाव सचिन मांजरेकर.
0: ओके ओके, सचिन तेंडुलकरला ओळखते मी, महान क्रिकेटर भारतरत्न सचिन तेंडुलकरजी आणि संजय मांजरेकरजी क्रिकेटची कॉमेंट्री करतात. तुम्ही अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे झालात. जर तुम्हाला काही सामान विकायचं असेल ना, तर तुमची डाळ इथे शिजायची नाही. ताई तुम्हाला पाहिल्याबरोबर काय म्हणेल
1: काय
0: माहितीये?
1: काय
0: ए पुढे जा रे बाबा.
1: तुझी ताई विभावरी साने अशी बोलते चुटकी, पण ताई घरी आहे का?
0: म्हणजे माझ्या ताईला तुम्ही ओळखता, तर ती घरी नाही पण आता येणार आहे. हो, ताई येण्याच्या आधी एक गोष्ट क्लिअर करते.
1: काय?
0: माझं नाव चुटकी नाही,
1: मग
0: सुरेखा आहे. सुरेखा. काय नाव आहे माझं?
1: सुरेखा.
0: व्हेरी गुड मेमरी, गुड बॉय. आता तुम्ही हे म्हणणार आहात ना की दार उघड. मी आधीच क्लिअर करून देते हा, कि जोपर्यंत ताई घरी नसते तोपर्यंत मी अशीच ग्रिलच्या आतूनच बोलत असते. अनोळखी लोकांसाठी दार उघडणं म्हणजे क्राईम सिरियल मध्ये तुमची बातमी. तुम्हीही नाही उघडायचं.
1: कधीही उघडणार नाही. तू काय विभावरी सानेची बहीण आहेस का?
0: होय, मी तिला विभावरी साने नाही ताई म्हणते.
1: छान छान, फार हुशार आहेस तू.
0: हे तर मला माहितीये.
1: तुला कसं माहिती?
0: कारण मी हुशार आहे, सिंपल.
1: बर सुरेखा, मला हे तर सांग की तुझी ताई परत कधी येणार आहे?
0: येतच असेल, बोलली होती ती की लवकरच परत येईल म्हणून. माझी ताई कधी खोटं बोलत नाही. जर ती स्वीट घेऊन येईल असं बोलली तर स्वीट घेऊनच येते. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि थांबायचं असेल तर तोपर्यंत गप्प करू शकता. बरोबर?
1: अगदी बरोबर.
0: म्हणजे तुम्हाला थांबायचं आहे तर चला मग गप्पा सुरू. हा, नाव तर तुम्ही मला आधीच सांगितलं.
1: हो.
0: आता सांगा तुम्ही कुठे राहता आणि काय काम करता?
1: मी इथेच मुंबईत राहतो आणि माझं काम तर तुझ्या ताईला सांगेल. तुझी ताई येईलच नाही इतक्यात की मी जाऊ?
0: बघा बा, ताई म्हणते आपलं म्हणणं कुणावरही लादू नये. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता.
1: बर बर सुरेखा, ताई शाळेत गेली आहे का?
0: अरे आज तर रविवार आहे ना, आज काय शाळेत वर्ग झाडायला जाणार आहे? रविवारी शाळेला सुट्टी असते.
1: ओ सॉरी सॉरी अगं, मी विसरलोच.
0: मग तुम्ही योगा करायला जा, मेमरी छान राहते.
1: हो.
0: तुमचं नाव सचिन मांजरेकर ना? मी तुम्हाला काय म्हणायचं, तुमचं नाव तर नाही घेऊ शकत. माझी ताई म्हणते
1: की मोठ्याचं नाव घेऊ नये.
0: होय, पण तुम्हाला कसं माहिती?
1: कारण जशी तुझी एक ताई आहे ना, तशीच माझी पण एक ताई आहे.
0: तुमची पण मोठ्या लोकांची पण ताई असते.
1: होय.
0: गुड. ए ताई आली माझी. ताई, ए ताई, हे आहेत.
2: अरे मांजरेकर.
1: अरे मी साने, तुम्ही इथे?
2: तुम्हाला कसं कळलं मी इथे राहते म्हणून?
1: खरं म्हणजे मी विभावरी सानेंना भेटायला आलो होतो, पण तुम्ही तू माझी चूक झाली. ऑफिस मध्ये सर्व तुम्हाला मी साने म्हणतात, तुमचं पूर्ण नाव मला माहित नव्हतं.
0: ए ताई, हे काहीतरी विचित्रच बोलतात की यांची पण ताई आहे आणि यांना देखील माहिती नाही की रविवारी सुट्टी असते शाळेला. मी यांना म्हणाली की तुम्हाला काय म्हणून हाक मारायची, तर हे काहीच नाही बोलले.
2: बाळा सुरेखा, तू आज जा आता.
0: बरोबर.
2: या मांजरेकर.
1: हो.
2: बसा. तुम्ही इथं का?
1: नाही, त्याचं काय की स्नेहलता मांजरेकरांनी मला तुमच्याकडे पाठवलं ऑफिसच्या फाईलसाठी. नाही नाही, ट्युटर साठी नाही, आपलं.
2: ओके. पण स्नेहलता मांजरेकर तुमच्या?
1: ती माझी ताई आहे.
2: बरं. अहो

0: काय विचार करत आहात मांजरेकर?
1: तुमच्या बाबतीत.
0: माझ्या बाबतीत काय?
1: विचार करत होतो की
0: मी दोन ठिकाणी नोकरी का करते, असंच ना?
1: होय.
0: माझं घर चालवायला माझे आई बाबा निघून गेले आणि लहान भावंडांच्या शिक्षणाचं ओझ मलाच उचलायचंय.
1: मी समजू शकतो. माझ्या ताईने देखील माझ्यासाठी खूप कष्ट उपसलेत आणि आज तगाय ती कष्टच करत आहे. जगातले सगळे कष्ट सोसत तिने माझ्या वाट्याला सुख आणून दिलं.
0: अहो, परिस्थिती पुढे सर्वांनाच मान झुकवावी लागते.
1: परंतु ताई म्हणते प्रवाहासोबत वाहत जाणे हेच जीवन आहे.
0: बरोबर आहे.
1: एक गोष्ट विचारू?
0: विचारा ना.
1: मी साने, कर्णिकांनी आणखी काही लोक तुमच्या बाबतीत खूप उलट सुलट बोलतात.
0: काय म्हणतात?
1: म्हणतात की तुम्ही
0: मी वेडी आहे, असंच ना?
1: होय.
0: बरोबर आहे ना. काय चुकलं त्यांचं?
1: खरोखरच तुम्ही
0: करावं लागतं हे सारं काही. स्वतःला कर्तव्याची पाठराखण करत सजग ठेवण्यासाठी हे करावं लागतं सचिन.
1: नाही, मला नाही समजलं.
0: सौंदर्य कधी कधी अभिशाप बनत. कर्णिक आणि बापट सारखे लोक नेहमीच माझ्या मागावर असतात. अशा लोकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीस विचित्रपणे वागावं लागतं. आणि दुसरं असं की यामुळे मला लोकांपासून अलिप्त राहता येतं. जरा विचार करा, मी जर अशा कुण्या व्यक्तीशी लग्न केलं ज्याला माझी ही जबाबदारी कर्तव्य निष्ठा मान्य नाही, तर काय होईल? फक्त माझ्या आनंदासाठी मी इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही.
1: पण लोक तर वेडी समजतात तुम्हाला.
0: मला त्याची अजिबात पर्वा नाही. मला माझ्या लहान भावंडांची काळजी आहे. काय तुम्ही सुद्धा मला वेडी समजता?
1: नाही, माझा कधी यावर विश्वासच बसला नाही आणि यामुळे माझं कर्णिकशी भांडणही झालं होत.
0: माझ्यासाठी?
1: मिस साने, तुमच्या बाबतीत विचार करून मला वेगळंच वाटते. तुमच्यासाठी माझ्या मनात दुःख, सहानुभूती, आदर.
0: आणखीन काय काय होतंय बोला ना.
1: विभावरी माझ्या ताईचं उदाहरण माझ्या समोर आहे. तिने आपल्या भावासाठी आपलं जीवन उद्ध्वस्त केलं आणि कदाचित ही विभावरी ही देखील त्याच मार्गावर आहे. विभावरी, एक गोष्ट विचारतो.
0: विचार ना.
1: माझ्याशी लग्न करशील?
0: काय?
1: मलाही तुझ्या कर्तव्यात भागीदार करून घे. तुला आपल्या कुटुंबात सामील करून ताईला खूप आनंद होईल, सुख मिळेल. मग का असतेस? तुला हे मान्य नाही?
0: तुम्ही पण वेडे आहात का?
1: वेडा?
0: होय, वेडा. कारण हाच तो प्रश्न आहे. जेव्हा मी विचारते तर लोक मला वेडी म्हणतात आणि आता तुम्ही सुद्धा.
1: बोल, गप्प का?
0: कारण ताईला विचारायला हवं ना.
1: विभावरी, विभावरी. अग, आज मी इतका आनंदी आहे की चल चल ताईकडे जाऊया. पण पण तिथे हसण्याचा वेडीपणा करायचा नाही.
0: आणि आणि तू सुद्धा फाईल ट्यूटर ट्यूटर फाईल फाईल.
1: ए विडे, अग चल आता चल, लवकर नाही करणार. चल चल
0: नाही करायचं.
1: नाही, अजिबात नाही. चल
0: चल.

श्रोते हो, आताच आपण वेडी हे मराठी नभोनाट्य ऐकलं. मूळ लेखक होते देवदत्त रुकडीकर, मराठी अनुवाद राजेंद्र कुमार फुले, यात सहभागी कलावंत बापट, श्रेयस अतकर, देशमुख, प्रकाश देवा, जोशी अभय अंजिकर, मांजरेकर अनिल पालकर, करणिक संजय गायकवाड, चपराशी सतीश रेवे, मिस साने अपर्णा लखमापुरे, स्नेहलता दीपाली दोडके, सुरेखा तृष्णा खर्डेनवीस. निर्मिती सहाय्य होत वैदेही चौरे यांचं. दिग्दर्शक आणि सादरकर्ते होते प्रकाश आत्राम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.